सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ, शके 1948, 8 जुलै 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी कल्याणी कणसकर आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आता प्रसारणाची सुरुवात या मंगलध्वनीनं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट।
6: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
7: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझीलँड बिल्डिंग, पुणे।
8: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
8: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
8: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
9: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
10: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक
11: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे, मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
10: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
12: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
13: सतारीचे बोल असोत
14: कि मंजुळ बासरी,
13: शततारांची संतूर असो
14: कि मंगल सनई,

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आप...

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळ

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम।
2: श्रोते हो, आमच्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलत। आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून ऐकणार आहात श्री रामचरित मानस।

0: आप सुन रहे थे श्री रामचरितमानस गान भाग 243। ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। सकाळचे 6:45 आणि 20 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया कार्यक्रम।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97664-12-55-33,
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
6: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ।
7: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
8: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ। संपर्क 8661967672।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील 7 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

गीतेतल्या चौथ्या अध्यायातला हा सातवा श्लोक. हा श्लोक भगवद्गीतेतला अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण धनुर्धर अर्जुनाला सांगतायत, हे पार्था, अरे या विश्वातल्या सद्धर्माच्या रक्षणासाठी मी स्वतः पुन्हा पुन्हा अवतार घेतो. जेव्हा जेव्हा सद्धर्म हा क्षीण होतो आणि अधर्म मात्र चढता वाढता राहतो, तेव्हा तेव्हा त्या अधर्माच्या नाशासाठी आणि सद्धर्माच्या संवर्धनासाठी मी या पृथ्वी तलावर प्रकट होतो, या भूमीवर अवतार घेतो. या गीता श्लोकाचा मायबोली मराठीत अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईत म्हणतात, गळूनही जात असे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेत असे. या गीता श्लोकात सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माला क्षीणता प्राप्त होते, म्हणजे ह्याचा अर्थ असा की धर्म म्हणजे सद्धर्म हा कधीच नष्ट होत नाही, पण त्याला ग्लानी मात्र येऊ शकते. ग्लानी म्हणजे दुबळेपणा, अशक्तपणा किंवा शैथिल्य. जेव्हा सद्धर्माच्या आचरणाबाबत समाजात शिथिलपणा निर्माण होतो, तेव्हा असत प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती या जोर धरू लागतात. आणि आपला नेहमीचाच अनुभव आहे की सात्विकांचा समाज कधी संघटित नसतो, पण वाईट प्रवृत्तींची मात्र चटकन जवळीक होते. धर्माचा आवाज दडपला जातो आणि अधर्माची शिरजोरी भयावह होते. त्या त्यावेळी सद्धर्माच्या रक्षणासाठी स्वतः भगवंत अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य हा गीता श्लोक म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी अखिल विश्वातल्या सर्व सज्जन शक्तीला दिलेलं अत्यंत महत्वाचं अभिवचन आहे. हे साधं आश्वासन नाही तर अभिवचन आहे. ही भगवंतांची सत्य प्रतिज्ञा आहे. अर्थात तिचा उद्घोष व्हायला धनुर्धर अर्जुनाचा मुळातला प्रश्न कारणीभूत झालाय. अर्जुन हा भगवद्गीतेचा फक्त श्रोता नाही, तर तो विनम्र आणि विचक्षण असा प्रश्नकर्ताही आहे. तो चिकित्सक शिष्य आहे आणि प्रत्यक्ष गीतावचनच आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे सद्गुरु ज्ञानवंतांना खऱ्या सत्शिष्यांनी सरळ मार्गाने, सरळ मनाने आणि विनम्रपणे प्रश्न विचारला की ज्ञानप्राप्ती होते. याच जिज्ञासक वृत्तीने या चौथ्या अध्यायात अर्जुन म्हणतोय, हे भगवंता, तू म्हणालास हा पुरातन कर्मयोग मीच यापूर्वी साक्षात सूर्याला, तसंच विवस्वान मनूला आणि सूर्यवंशी इक्ष्वाकू राजाला सांगितला, पण तू तर माझ्या बरोबरीचा वसुदेव पुत्र यादव आणि या प्राचीन मंडळींना हा पुरातन योग तुझ्याकडून कसा काय संक्रमित झाला? हे कसं काय? हे कोणाला पटेल? अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य पूर्वजन्माची आणि नियत पुनर्जन्माची वस्तुस्थिती सांगताना त्यांचं हे प्रख्यात अभिवाचन उच्चारतायत. ते म्हणतायत, हे अर्जुना, सद्धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या विनाशासाठी गरज पडेल तेव्हा पुनः पुन्हा अगदी जाणीवपूर्वक मी अवतार घेत असतो. या संदर्भात स्वतः भगवंत आणखीन एक रहस्य उलगडून दाखवतात. ते म्हणतात, हे पार्था, अरे माझे आणि तुझेही यापूर्वी अनेक जन्म झालेत. ते सगळे मला माहिती आहेत, पण तुला माहीत नाहीत, कारण माझ्याजवळ आदी प्रकृती किंवा मूळ माया ही एक विलक्षण शक्ती आहे. त्या अचिंत्य शक्तीच्या सहाय्याने मी परमात्मा जरी मुळात जन्मरहित आणि अविनाशी असलो, तरी संत सज्जनांच्या रक्षणाच्या हेतूने मी परमेश्वर रूपाने या पृथ्वी तलावर मला गरज वाटेल तेव्हा अवतार घेतो. ते माझं नियत कर्तव्यच आहे. इथेच आपण मनुष्य मात्राचा सामान्य जन्म आणि भगवंतांचा विशेष अवतार या दोहोंमधला फरक समजून घेतला पाहिजे. यासाठी पंडित सातवळेकर एक मार्मिक दृष्टांत देतात. एका नगरात एक तुरुंग आहे, त्यात काही कैदी ठेवलेले आहेत. एक दिवस त्या तुरुंगाचं निरीक्षण करायला तिथला राजा स्वतःच्या प्रधानासह गेला. जोपर्यंत त्या तुरुंगात राजा आणि प्रधान असतील, तेव्हा त्यावेळी तिथले कैदीही असतील. म्हणजे राजाही तुरुंगात आहे आणि कैदीही तुरुंगात आहेत, पण राजा स्वतंत्र आहे आणि कैदी बंदिस्त आहेत. त्याप्रमाणे भूत मात्र, मानव मात्र हे पृथ्वीवर परतंत्र आहेत आणि परमेश्वर मात्र स्वतंत्र आहे. त्याचा जन्म सर्वसामान्य नाही तर विशेष अवतार आहे. म्हणूनच या श्लोकात महत्वाचे शब्द येतात की तदात्मानं सृजाम्यहम्, म्हणजे मी आपलं रूप रचतो, आकार घेऊन प्रकट होतो.

तो याचा अर्थ जीव मात्र बद्ध असतात पण अवतार मात्र स्वतंत्र असतो, मुक्त असतो. भगवंतांच्या या भूमिकेतून यदा यदा ही धर्मस्य या गीता श्लोकाचा जन्म झालेला आहे. या श्लोकाबद्दल आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे म्हणतात, आपल्या पूर्वीच्या जन्मांचं सविस्तर ज्ञान केवळ आपल्याकडेच भगवंतांनी राखून ठेवलंय. त्या भगवंतांच्या भक्तांना त्यांनी पूर्वीच्या जन्मात संपादलेल्या पारमार्थिक अनुभवांचं भान असू शकतं, पण पूर्वजन्मांचं सविस्तर ज्ञान असण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ परमेश्वराचंच आहे. या संदर्भात काही अभ्यासक म्हणतात की मनुष्य मात्राला आपल्या पूर्वजन्मांचं ज्ञान योगशास्त्रातल्या जातीस्मर या सिद्धीनी प्राप्त होऊ शकतं. हे संभवनीय आहे पण त्याला फार मोठ्या मर्यादा आहेत, हेही विसरता येणार नाही. उलट या संदर्भात भगवंतांची शक्ती विलक्षण आहे, याचीच ग्वाही भगवान श्रीकृष्ण भक्त श्रेष्ठ अर्जुनाला देत आहेत. ही शक्ती किती विलक्षण असावी

संभवनीय आहे, पण त्याला फार मोठ्या मर्यादा आहेत हेही विसरता येणार नाही. उलट या संदर्भात भगवंतांची शक्ती विलक्षण आहे, याचीच ग्वाही भगवान श्रीकृष्ण भक्त श्रेष्ठ अर्जुनाला देत आहेत. ही शक्ती किती विलक्षण असावी, तर ते वैशिष्ट्य केवळ परमात्म्याच आहे. म्हणून तर तो अजन्मा असून जन्म घेतो, निर्विकार असून विकारी बनतो, सकल सत्ताधीश प्रभू असूनही भक्ताचा सारथी होतो, आणि मुळात त्याच्या ताब्यात प्रकृती असताना अवतार घेताना मात्र आपण प्रकृतीच्या ताब्यात आहोत असं भासवतो. नेमके शब्द सांगायचे तर तो वश प्रकृती असून वरकरणी मात्र प्रकृती वश असल्याचं दाखवतो. म्हणून तर प्रभू श्रीराम शरयू नदीत अंतर्धान पावतात, तर भगवान श्रीकृष्णाला व्याधाचा बाण लागतो. या साऱ्या त्या भगवंताच्या अवतार लीलाच असतात, पण मुळात प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण असे अवतार कशासाठी आहेत, तर धर्मरक्षण आणि अधर्मनाश. अशा स्थितीत आपल्याला धर्म आणि अधर्म या संकल्पना समजून घ्याव्या लागतील, त्याच्या व्याख्या नेमक्या कराव्या लागतील. त्या कशा आहेत, तर धर्म म्हणजे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी समतोल पद्धतीने साधणारी सदाचार व्यवस्था, ती वैयक्तिकही असते आणि सामाजिकही असते. याच्या उलट असणारा अधर्म म्हणजे काय, तर सद्धर्माच्या सतत विरोधी असणारी समाजव्यापी असणारी असुरी प्रवृत्ती म्हणजे अधर्म. साध्या भाषेत सांगायचं तर ज्या परिस्थितीत सज्जनांना तोंड लपवून वावरावं लागतं आणि दुर्जन मात्र उजळ माथ्याने वावरतात, ही अधर्माची परिस्थिती. आणि याच अधर्माच्या परिस्थितीला नष्ट करण्यासाठी भगवंत अवतार घेतात, याची खात्री प्रस्तुत श्लोकात दिली गेलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर भगवंत मुखाने सांगतात, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यु असे, म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा. म्हणजे भगवंत स्पष्टपणे सांगतात की सद्धर्माचं रक्षण प्रत्येक युगात मी करावं, हा क्रम अगदी प्रारंभापासून चालत आलेला आहे. माझ्या संत सज्जन भक्तांना माऊलीच्या मायेनी मी सांभाळावं, हे माझं आद्य कर्तव्यच आहे. भगवंतांचं हे अभिवचन सद्धर्म रक्षकांना केवढा दिलासा देणार आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक नैराश्यातून बाहेर काढणारा, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. आपण तीन स्तरांवर या श्लोकातून ऊर्जा मिळवू शकतो. कोणीतरी समाजासाठी, मी समाजासाठी आणि मी माझ्यासाठी. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सततच्या निराशाजनक घटना आणि प्रसंगातून कोणीतरी नक्की वाट दाखवणारा, निराशेतून बाहेर काढणारा समोर येईल, जन्माला येईल. दुसरं म्हणजे अशा परिस्थितीत कदाचित माझ्याच हातून काहीतरी चांगलं कार्य समाजासाठी घडेल अशी ताकद मी मिळवीन. आणि तिसरं म्हणजे माझ्याच आयुष्यात काही कठीण काळ आला असेल, तर माझ्यात जी आंतरिक शक्ती आहे त्याच्याच मदतीने मी स्वतःला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल. अर्थात याचा अर्थ हाच की आपला दृष्टिकोन सकारात्मक हवा आणि प्रचंड आत्मविश्वास हवा, जो माझ्यासाठी आणि समाजासाठी उपयोगी पडेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील सातवा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉ मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिके

0: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
1: जितेंद्र घोडके सराफ.
2: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
1: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इन टू सेलिब्रेशन.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: श्रोते हो, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
5: उन्हाळा, हिवाळा असो, पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
4: श्रोते हो, आणि आता ही वेळ झाली आहे भुले बिसरे गीत या कार्यक्रमाची. आम्ही सहक्षेपित करणार आहोत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून काही क्षणातच.
6: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

Ay, no.

श्रोते हो, भुले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकाल सकाळी 7:20 दरम्यान. सकाळचे 7:10 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र

0: अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश, स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला, पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला, त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

0: आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आता ऐकूया भूले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.
2: निर्देशक बनना चाहते हैं और सारी लिमिटेशंस के साथ आप उन चीजों को सेलुलॉइड पे उकेरते हैं पेंटिंग की तरह.
3: जरूर सुनिएगा ये दिलचस्प बातचीत बॉम्बे टॉकीज में 11 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
4: भूले बिसरे गीत कार्यक्रम में अब आपको सुनवाते हैं शैलेंद्र का लिखा और शंकर जयकिशन का संगीतबद्ध किया ये गाना आशा भोंसले की आवाज में. फिल्म का नाम बूट पॉलिश.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल। आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही। सकाळचे 7:30 झाली आहेत। आता आपण ऐकणार आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

मंडळी, शम्मी कपूरला हाताला धरून लाडी गोडी लावून मनवताना आशा पारेख आपल्याला या गाण्यात दिसतात, जे गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी. 1966 सालचा विजय आनंद दिग्दर्शित आणि नासिर हुसेन निर्मित तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत. या चित्रपटात शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा या कलाकारांनी काम केलं होतं. मंडळी, खरं तर मुख्य भूमिकेसाठी आधी देवानंद यांची निवड झाली होती, पण असं म्हणतात की अभिनेत्री साधनाच्या साखरपुड्याच्या पार्टीत नासिर आणि देवानंद यांच्यात जोरदार वाद झाले आणि देवानंद यांनी हा चित्रपट सोडला. चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र देवानंद यांचे भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी हेच करणार होते, पण तेव्हा नासिर यांनी गोल्डीला आधीच कल्पना दिली की आता चित्रपटात देवानंद नसतील. विजय आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यात शम्मी कपूर यांना कास्ट केले, कारण याआधी त्यांनी तुमसा नहीं देखा आणि दिल देके देखो या दोन मोठ्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण शम्मी कपूर यांनी सुद्धा गोल्डी यांना अट घातली बरं का, की जेव्हा देवानंद शम्मी कपूर यांना वैयक्तिक आशीर्वाद देऊन खरोखरच खात्री देतील तेव्हाच मी हा सिनेमा स्वीकारेन. अखेर देवानंद यांनी त्याचा आशीर्वाद शम्मी कपूर यांना दिला आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. दिल देके देखो या चित्रपटातून आशा पारेख यांनी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं, त्यामुळे त्यांची देखील या चित्रपटासाठी मुख्य नायिका म्हणून निवड करण्यात आली. मंडळी, त्या काळातील सर्वसाधारण रहस्य

0: कथांपेक्षा थोडी विपरीत कथा तिसरी मंजिलनं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आणली. खुन्याकडे हत्येचा कोणताही पूर्व हेतू नसताना एका अत्यंत अपघाती आणि गोंधळलेल्या परिस्थितीमुळे पीडितेची हत्या होते आणि त्या घटनेभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिसरी मंजिल या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आत्ता ऐकलं त्यात शम्मी कपूर आणि हेलन या दोघांनी धम्माल आणली होती, नाही का? तिसऱ्या कडव्यानंतर तर जवळपास 40 सेकंद कॅमेरा चित्रीकरण करत होता आणि त्यात कुठेही कट किंवा एडिटिंग नव्हतं. तो सिक्वेन्स शूट करणं, त्याची रिहर्सल करणं, त्यासाठीची प्रकाश योजना करणं हे त्या काळात वाटतं तितकं सोपं नव्हतं बरं का. पण तेव्हाच्या दिग्दर्शकांनी, छायाचित्रकारांनी, कलाकारांनी ते आव्हान लीलया पेललं. अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, या गाण्यात ड्रम वाजवणारा जो ड्रमर आहे तो संगीतकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर सलमान खानचे वडील सलीम खान आहेत. नीट बघितल्यावर तुमच्याही लक्षात येईल. चित्रपटातलं रहस्य, तणाव, उत्कंठा आणि उत्कृष्ट कॅमेरा अँगल्स हे दिग्दर्शक विजयानंद उर्फ गोल्डी यांचं कौशल्य होतं, जे नंतर त्यांच्या अजरामर थ्रिलर ज्वेल थिफ मध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे अजून एक गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
4: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
3: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची आहे.
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
6: ही उत्तरं होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: शाळा सुरू झाल्या, पावसाळा सुरू झाला की एक साथीचा रोग आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे डोळे येणं, आणि हे काही आपण टाळू शकत नाही. साथीचाच रोग आहे म्हणल्यावर तर त्या संदर्भात आज बोलूयात. हा नेमका काय रोग आहे, साथीचा रोग हा लागल्यानंतर काय करावं?
7: तर युजली जेव्हा साथीचा रोग म्हणजे कंजेक्टिव्हायटीस, बेसिकली कंजेक्टिव्हायटीस म्हणजे डोळे येणे, सगळ्यांचे डोळे येतात आणि तो आलेच पाहिजे. ती त्याच्याशिवाय इम्युनिटी डेव्हलप होणार नाही आणि मास इम्युनिटी डेव्हलप झाल्याशिवाय तो डिसीज कमी होत नाही.
6: ओके.
7: तर डोळे येणे म्हणजे काय? तर एकाला डोळे आले की कंजेक्टिव्हायटीस युजली स्प्रेड होतो त्याच्या डिस्चार्ज पासून. तर ते डोळे आलेला रुमाल हात लावणे हे युजली, किंवा डोळ्यात औषध टाकल्यावर दुसऱ्यांच्या डोळ्यात परत तेच औषध वापरणे, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या की हा कंजेक्टिव्हायटीस युजली फास्टली स्प्रेड होत नाही. दुसरी गोष्ट महत्वाची काय की डोळे आले की आपण काय करतो की मुलाचे आलेत किंवा आईचे आलेले होते तेच औषधं आपण परत दुसऱ्या पेशंटला तेच ड्रॉप्स वापरतो, हे बिलकुल करायला नाही पाहिजे. तिसरी गोष्ट महत्वाची काय की डोळे आल्यावर बरेच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे डोळे असतात, म्हणजे सगळ्यांना एकच स्ट्रेन असतो असं नाही. बरेच पेशंट काय करतात, फार्मसीमध्ये जातात आणि डोळे आलेत बाबा म्हणून त्यांच्याकडे एक औषध ठरलेले असतात, तो एक औषध घेऊन येतात, ते 2 दिवस टाकतात, तो युजली बरा होत नाही म्हणून तिसरे दिवशी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जातात. हे बिलकुल चूक आहे. ते युजली डोळ्यांच्या डॉक्टरकडे जा, त्यांनी जे दिलेले ड्रॉप्स आहेत ते युजली वापरा, तुमचे डोळे आलेले बरे होऊ शकतात. काही लोकांना आम्ही बरेच बघतो की डोळे आल्यानंतर पण प्रॉब्लेम होऊ शकतात, कॉर्नियावर त्याचे स्टेन्स राहतात, तर हे बरोबर नसतं आणि ते मग कायमस्वरूपी राहतात. तर हे सगळं टिकवण्यासाठी तुम्ही युजली डोळ्यांच्या डॉक्टरनी दिलेले प्रिस्क्राइब केलेले ड्रॉप्स तेवढ्यापुरते वापरा, ते फेकून द्या. आणि आता बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न असतो की माझे डोळे आलेत, आता माझ्या फॅमिली मेंबर्सचे डोळे येऊ नये, मग काय करायला पाहिजे? तर तुम्हाला माहिती आहे तर आपण आपली स्वच्छता आपली ठेवायची. आणि अजून एक महत्वाचं सांगतोय की बऱ्याच लोकांना हा एक खूप मोठा प्रॉब्लेम वाटतो की घरातल्या लोकांचा व्यक्तीचा डोळे आले की त्याच्याकडे पाहत नाहीत, ते डोळे चुकवतात, नजर चुकवतात. असं केल्याने डोळे येणं काही थांबत नाही. तर डोळेच त्याच्याकडे न पाहणे किंवा नजर

0: नजर चुकवणे ही फक्त मिथ आहे की नजर चुकवणे, डोळ्यांकडे त्याच्या न बघणे हे काही करू नका, तुम्ही व्यवस्थित तुमची स्वतःची काळजी घ्या.
1: नक्की. तेव्हा श्रोते हो, या पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही सुद्धा आपली स्वतःची आणि घरच्यांच्या डोळ्यांची काळजी नक्की घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे या सर्व सूचनांचं जर पालन केलं तर डोळे येण्याच्या समस्यावरती आपण मात करू शकतो. त्याचबरोबर डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: सकाळचे 7:45 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ 866 91 67 67 2.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आज जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत कवी बाभ बोरकर यांचं हे गीत. कवी बाभ बोरकर यांचा आज स्मृती दिन. अनेक सुंदर गीतं, निसर्ग गीतं, प्रेमकविता लिहिणाऱ्या कवी बाभ बोरकर यांनी लहान मुलांच्या कौतुकांनी भरलेलं असं हे एक गीत लिहिलेलं आहे, जे महाराष्ट्रात सर्वांनाच अतिशय प्रिय असणारं आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत कमलाकर भागवत यांनी संगीत दिलेलं आहे. ऐकूया कवी बाभ बोरकर यांचं हे गीत.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोतेहो, सकाळचे 7:50 झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगीळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगीळ आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगीळ आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुन्हा गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात। एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो, पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत। त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना, गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले। मोडकसर, नमस्कार।
5: नमस्कार
3: मोडकसर, आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या।
5: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं। ते एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात, जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस। तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं, त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं। आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे, आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं। मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही। आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार, पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता।
3: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल। मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा।
5: झालरहार आणि मोहिनीहार असं ते कॉम्बिनेशन आहे। झालरहार आणि मोहिनीहार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो। आणि झालरहार मध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात। त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते, जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते। त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2-5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीच्या आकाराचे टिकले असतात। आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं।

0: बर
1: म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालरहार मध्ये पेंडंट नसतं.
0: बरोबर.
1: अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15% दोन्हीची.
0: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
1: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
0: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
1: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
0: सेमच असते,
1: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
0: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना

0: चेन लावायची हा ऑप्शन असतो.
1: बनवायला
0: याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते.
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगी आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगी आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: श्रोते हो, यानंतरचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहात. हा आहे क्रिसेंट म्युच्युअल फंडद्वारा.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट.

0: ಬಿ ರಿಜಿಸ್ಟರ್ಡ್ ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ 9764125533. ಕನ್ವರ್ಟ್ ಯುವರ್ ಲೈಫ್ ಇನ್ ಟು ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್.
1: ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಕ್ರಿಸೆಂಟ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟರ್ಸ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಗುಂತವಣೂಕದಾರಾಂಶಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಗಪ್ಪಾ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ ಆಪಲ್ಯಾ ಸಗ್ಯಾಂಚ ಮನಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ. ಶ್ರೋತೆ ಹೋ, ಯೋಗ್ಯ ವೇಳೆತ್ ಯೋಗ್ಯ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ಲಾ ಸುರುವಾತ ಯೋಗ್ಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾನೆ ಕೇಲಿ ತರ ವರ್ತಮಾನ ಆಣಿ ಭವಿಷ್ಯ दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आपण करतोय स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आपण बऱ्याच कार्यक्रमात याविषयी बोललेलो आहोत की इन्व्हेस्टमेंट किती महत्वाची आहे, पण आज एक वेगळा विषय थोडासा घेणार आहे, तो म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी किंवा रादर चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज याचा जो सापळा आहे त्यामध्ये माणूस कसा अडकतो आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगाल.
2: कसं आहे मॅडम की हुशार लोक आर्थिक चुका का करतात, जेव्हा आपण पैशाचं मानसशास्त्र सायकोलॉजी ऑफ मनी यातलं मुख्य आकर्षण काय बघा की माणसाचा बुद्ध्यांक हा किंवा ज्याला आपण आयक्यू असं म्हणतो कितीही जास्त चांगला असला तरी त्याचा फायनान्शियल आयक्यू हा चांगला असेलच असं नाही. बाजारात तेजी असताना येणारी फोमो म्हणजे नुकसान होण्याची भीती किंवा मंदीच्या काळात येणारं लॉस एव्हर्जन, घाई घाईने तोट्यातले शेअर्स विकणे, या मानवी भावनांमुळे लोक मोठं आर्थिक नुकसान करून घेतात. आता यात महत्वाचं काय आपण सांगू शकतो की संपत्ती निर्मिती ही गणितापेक्षा तुमच्या वर्तमानावर आणि शिस्तीवर जास्त अवलंबून असते. तसंच जसं तुम्ही म्हणालात की चांगलं कर्ज विरुद्ध वाईट कर्ज, गुड डेट वर्सेस बॅड डेट, तर प्रत्येक कर्ज हे शत्रू नसते पण चुकीचे कर्ज हे आपलं भविष्य उद्ध्वस्त करू शकते. सो क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्ज घेऊन चैनीच्या वस्तू खरेदी करणं म्हणजे वाईट कर्ज. या उलट स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी स्टार्टअप बद्दल आपण बोललो किंवा घर घेण्यासाठी कमी व्याजाचे कर्ज जे आपण घेतो आणि पुढे जाऊन संपत्तीत निर्माण करतो ते चांगलं कर्ज. आता ह्याच्यात महत्वाची गोष्ट काय, ज्या गोष्टींचे मूल्य भविष्यात कमी होणार आहे त्या खरेदी करण्यासाठी कधीही कर्ज घेऊ नका.
1: ओके.
2: आणि ज्या गोष्टींचं मूल्य भविष्यात वाढणार आहे त्या गोष्टींसाठी कर्ज नक्की घ्या. गुड डेट आणि बॅड डेट याला डिफरन्शिएट करा. सो एकंदरीत सायकोलॉजी ऑफ मनी इज इम्पॉर्टंट. फायनान्शियल फोमो हा जरी पॉझिटिव्ह आपण ठेवला म्हणजे नुकसान होईल ही भीती न बाळगता किंवा प्रत्येक वेळी लॉस होईल ही भीती न बाळगता योग्य पद्धतीने गुंतवणूक करा आणि कर्जाच्या विळख्यात अडकू नका, पण चांगलं कर्ज घ्यायला घाबरू नका.
1: नक्कीच. या विचाराबरोबर आज इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार.

0: कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: सकाळचे 8:30 झाली आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुण्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर मंजुषा नागपुरे यांनी पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर आणि विठ्ठलनगर या संभाव्य बाधित परिसरांची प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या, तसंच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुण्याजवळच्या कासारसाई धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ झाल्यानं धरण 99% भरलं आहे. त्यामुळे धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आले असून 4495 क्युसेक्स वेगानं विसर्ग करण्यात येणार असल्याचं संबंधित अभियंत्यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे. पुणे शहरातील आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळी कामांचा काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढावा घेतला. विविध विभागांकडून सुरू असलेल्या उपाययोजना, आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी करण्यात आलेली तयारी, तसंच विभागांमधील समन्वय यावर यावेळी चर्चा करण्यात आली. कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संबंधित विभागांनी तातडीनं आवश्यक मदत आणि उपाययोजना कराव्यात. सर्व यंत्रणांनी समन्वयानं कार्य करून परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. नदीपात्रात फ्लड सेन्सरची संख्या वाढवणं, सिंहगड रस्त्यावरील आपत्कालीन कक्ष सुरू करणं आणि रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या महत्वपूर्ण सूचना मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. विठुमाऊलीच्या जयघोषात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं, तर आज दुपारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. आजचा मुक्काम माऊलींच्या अजोळ घरी असेल. उद्या पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान इंद्रायणी नदीला आलेला पूर पाहता वारकऱ्यांना आळंदीत न येता आहे तिथून सामील होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात काल रात्रभर पावसाची संततधार होती. आज पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:03:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
8: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला. 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे.

0: श्रोते हो, लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीची ही रचना स्नेहल भाटकर यांनी संगीत दिलेली आपण ऐकलीत ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात. आणि ही रचना होती ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांची. श्रोते हो, गोनी दांडेकर यांचा आज जन्मदिवस आहे, त्या अनुषंगानं कार्यक्रमात सुरुवातीला त्यांची ही रचना आपण ऐकलीत.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
6: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
5: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94223111106.

0: महाबळेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक,
1: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट।
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह, प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड पुणे।
3: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
4: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, समस्त महाराष्ट्राच्याच नाही तर जगभरात कुठेही असलेल्या मराठी मनाच्या अगदी मनाच्या कोपऱ्यात असलेला सोहळा, महाराष्ट्राची अस्मिता असलेला आषाढ वारी, पंढरपूरची वारी या सोहळ्याची सुरुवात झाली आहे। कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं देहूहून प्रस्थान ठेवलं, तर आज ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवणार आहे। उभ्या महाराष्ट्राच्या मनातल्या या पालखी सोहळ्याच्या बद्दलच्या भावना या गीतातून आपण आता ऐकणार आहोत। डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची ही रचना, आशिष केसकर यांचं संगीत आणि स्वर आहे, पंडित संजीव अभ्यंकर यांचा।

0: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य धारा बरसणारा
1: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे.
2: श्रीमन महागणाधिपतय नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
6: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
5: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
6: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
5: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वसंत आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली ही भक्तिरचना होती सोपानदेव चौधरी यांची.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
3: तुम्ही ज्याची वाट पाहत होतात तो स्वामिनीचा मान्सून खरेदी महोत्सव सुरू झाला. 10-50% डिस्काउंट मध्ये मनपसंत व्हरायटीच्या साड्या खास तुमच्यासाठी, कारण हा तुमच्या स्वामिनीचा महोत्सव आहे. सौंदर्य घरा बरसणारा
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलाइन बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
6: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सांग.
5: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुझ्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
6: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
5: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
6: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत. आपण हा कार्यक्रम ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून.
1: नव्या मान्सूनची नवी आशा, गुंतवणुकीला द्या आता नवी दिशा.
2: सादर आहे लोक मान्सून ठेव योजना, जिथे ते 18 महिन्यांच्या ठेवीवर 9.75% व्याज दर,
1: ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक.
2: अधिक माहितीसाठी आमच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-2124050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत.
2: फक्त सभासदांकरिता नियम आणि अटी लागू.
8: श्री मनमहागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
9: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
10: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
9: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
8: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100%

0: अतिशय आणि चांगले उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुलदेवता।

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: आणि आता कार्यक्रमात शेवटी बाभ बोरकर यांची ही रचना, स्वर आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं।

0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10-50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझेल अँड बिल्डिंग, पुणे.
2: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 8:31 झाली आहेत आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
5: इंटरनेट बँकिंग,
4: मोबाईल बँकिंग,
5: व्हॉट्सअप बँकिंग,
4: EKYC,
5: NEFT, RTGS,
4: IMPS,
5: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
4: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
5: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी. संपर्क 98220 98215. उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
4: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला. जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला. चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: श्रोतेहो पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं आणि पु ल देशपांडे यांचं संगीत असलेलं हे गीत होतं गुळाचा गणपती या चित्रपटातलं. आणि हे गीत लिहिलं होतं ग दि माडगुळकर यांनी. अर्थातच खरं तर जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अनेक संत साहित्याचे अभ्यासकही बुचकळ्यात पडले होते. ही रचना नेमकी कुठल्या संतांची? नाममुद्रा तर नाही, पण रचना मात्र अगदी सही सही संत रचनेसारखी. अनेकांनी शोधाशोध सुरू केली आणि मग मात्र कळलं ही कुठल्या संताची नाही, पण महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग दि माडगुळकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे. खरोखरच आधुनिक वाल्मिकी ही पदवी त्यांना त्यानंतर मिळाली, कारण त्यांनी लिहिलेलं वाल्मिकी रामायण गीतांच्या स्वरूपात अक्षरशः वाल्मिकींनीच सांगावं अशा प्रकारे लिहिलेलं हे गीत रामायण. ज्ञानी याचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, असं ग दि माडगुळकर फार अभिमानानं म्हणायचे ते काही खोटं नाही. कारण खरोखरच संत रचनांसारख्याच उत्तम रचना ग दि माडगुळकर यांनी केल्या, पण केवळ अर्थाने नाही तर रचना सौंदर्य रचनाबंध हा सुद्धा विविध संतांच्या रचनांसारखाच ग दि माडगुळकर यांनी गरजेनुसार केलेला आहे. अशीच आणखी एक रचना आपण ऐकणार आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
3: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: प्रत्येक टेस्ट एकदम बेस्ट. साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून. चमचमीत मसाले, चटपटीत लोणची, खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
3: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
3: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
3: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
4: मग
3: हे पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
3: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 56 00 11.

0: डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, गदी माडगुळकर यांच्या काही भक्तिरचना या अगदी संतरचनांसारख्या वाटायच्या. तेव्हा त्या संतांचा रचनाबंध, शब्दकळा यांची गदी माडगुळकर केवळ नक्कल करत नव्हते, तर अतिशय अभ्यासानं त्यांनी ते सारं आत्मसात केलं होतं. आता हेच पहा ना, संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलं होतं. ती ही रचना आता आशा भोसले यांच्या स्वरात आपण ऐकणार आहोत. सी रामचंद्र यांचं संगीत आहे आणि ही रचना किती ज्ञानेश्वरांच्या ओव्यांची आपल्याला आठवण करून देते हे तुम्हाला लक्षात येईलच.

संतरचनांचा हा असा अभ्यास, त्यातल्या शब्दांची निवड, शब्दांची ठेवण, हे सारं गदी माडगुळकरांनी केलं ते केवळ संतांसारख्या रचना आपण करू शकतो असं दाखवण्यासाठी नाही, मिरवण्यासाठी नाही, तर एका व्यावसायिक गरजेतून. पण ही व्यावसायिक गरज ही किती आपल्या कामाशी एकनिष्ठ असणं ह्याचं प्रत्यय देते हे लक्षात येईल. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात अनेक संतांचे चरित्रपट हे निघत होते आणि त्यासाठी गीतलेखन गदी माडगुळकर यांनी केलं. अशा अनेक चित्रपटांसाठी जे गीतलेखन केलं ते अस्सल वाटावं, त्या चरित्रपटांना न्याय देणारं असावं म्हणून हा अभ्यास होता, आणि तो किती खरा उतरला होता हे आपल्या लक्षात येतच. अशीच आणखी एक रचना ऐकूया, संत गोरा कुंभार या चित्रपटातली, स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
2: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित पेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित पेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित पेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित पेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, गदी माडगुळकर यांनी संतांच्या चरित्रपटांसाठी संतांच्या वाटतील अशा रचना केल्याच, त्यामध्ये वापरलेले शब्द, त्यातले भाव हे संतांच्या काळातले असतील आणि अर्थातच संतांच्या व्यक्तिमत्वातून जे शब्द उमटतील, त्यांच्या चिंतनातून जे नवनीत बाहेर येईल, अशा प्रकारच्या शब्दरचनांनी गदी माडगुळकर यांच्या गीतरचना झाल्या। पण त्याचबरोबर इतर चित्रपटांसाठी लेखन करताना त्या त्या काळातल्या सामान्य माणसाच्या मनात ही हरिभक्ती कशी उमटत असेल, ते सुद्धा त्याच्याच शब्दात

दी माडगुळकर यांनी अतिशय लोभसपणे लिहिलेलं आहे. असंही हे गीत आता एक ऐकूया, गंगेत घोडं न्हालं या चित्रपटातलं. आशा भोसले यांनी हे गीत गायलं आहे.

0: ऐन तारुण्यात मातृत्व प्राप्त झालेल्या एका स्त्रीनं निरागस बाल्यातल्या ईश्वररूपाशी जो संवाद साधला होता तो किती जिव्हाळ्यापूर्ण होता हे या गीतातून आपल्याला दिसलं. अशी अनेक गीतं गदिमांनी लिहिली, ती आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून ऐकणारच असतो. आज मात्र या कार्यक्रमातून आता मी निरोप घेते.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: सकाळचे 8:58 झाली आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. माऊली आणि तुकोबांची पालखी उद्या आणि परवा दोन दिवस पुण्यात मुक्कामी असेल. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यातून अत्यावश्यक सेवा, इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. त्याशिवाय पुण्यात पालखी मुक्कामाच्या परिसरात विशेष वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत वाहन तळाचाच वापर करावा असं आवाहन पुणे वाहतूक शाखेनं केलं आहे. कोल्हापुरातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात वर्षातला पहिला दक्षिण द्वार सोहळा काल पहाटे झाला. पूर्वाभिमुख दत्त मंदिरात उत्तरेनं येणारा कृष्णा नदीचा प्रवाह दत्तचरणांचा स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो त्या सोहळ्याला दक्षिण द्वार सोहळा म्हणतात. यावेळी भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली होती. राज्यातील इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी दुसरी विशेष फेरी 10 जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थिनींना प्रवेशाची अतिरिक्त संधी उपलब्ध करण्याचा उद्देश यामागे आहे अशी माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं दिली आहे. राज्यातल्या 9688 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत गेल्या काही दिवसात उघड्या गटारांशी संबंधित घटणाऱ्या घटनांवरून काल मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले. पालिकेनं सादर केलेल्या अनुपाल अहवालावरून प्रत्यक्ष फारशी काही कारवाई केली जात नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. अपघातानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रतिबंधात

सकारात्मक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, मानवी जीवनाचं रक्षण करण्याची प्राथमिकता असली पाहिजे यावर न्यायालयानं भर दिला. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. इंग्लंडनं फिलिप सॉल्टच्या 70 धावा आणि सॅम कोरनच्या 41 धावांच्या जोरावर 201 धावा केल्या होत्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरही. सकाळचे 9:01 आणि 55 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: श्रोते हो, आज 8 जुलै 2026. 46 वर्षांपूर्वी याच तारखेला असाच धुवाधार पाऊस पडत असेल कदाचित, आणि त्या जलधारांच्या वर्षावात नेमेची येणाऱ्या अशा पावसाळ्यात सतत 74 वर्ष दरवर्षी चिंब होत नव्यानं उमलून येणारं मन धारण करणारा एक देह विरघळून या निसर्गाशी एकरूप होत विलीन झाला होता. त्या देहाचं स्वामित्व होतं बाळकृष्ण भगवंत बोरकर अर्थात बाभ बोरकर यांचं. स्वतःचा उल्लेख अतिशय खुशीनं पोएट बोरकर म्हणून करणारे आनंदयात्री बाकीबाब, जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला भरभरून सामोरं जात त्याचा आस्वाद घेत मानवी जीवनावर नितांत प्रेम असणारा हा यात्रिक म्हणतो, मज अनुभवू दे या सुखक्षणा, इतुक्या लवकर येईन मरणा. असं काही लोकविलक्षण लिहिणारी ही लेखणी समजून घ्यायचा एक इवलासा प्रयत्न आज आपण करणार आहोत. बाभ बोरकर या नावाबरोबरच त्यांच्या अनेक कविता श्रोतेहो तुम्हाला आठवल्या असतील. बोरकरांच्याच प्रति एक झाडामाडा त्याची त्याची रूपकळा या कवितेसारखी प्रति एका मनामनात त्याची त्याची वेगवेगळी कविता रुंझणू लागली असेल. या पृथ्वीतलावर त्यावरच्या मानवी जीवनाला हर्षभरित होकार देणारी त्यांची जी कविता माझ्या मनात गुणगुणली त्या कवितेनंच आजच्या या काव्ययात्रेची सुरुवात करूया. बोरकर लिहितात, स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इह लोक हवा. स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इह लोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको पण येथील हर्षनी शोक हवा. शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अन सश्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श म्हण्यापरी त्यात नवा आलोक हवा. शंतनुचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा. शंतनुचा मज मोह हवा अन ययातीचा मज देह हवा. पार्थाचा परी स्नेह विकंपित स्वार्थ सदा संदेह हवा. इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा रुद्रोग हवा. इंद्राचा मज भोग हवा अन चंद्राचा रुद्रोग हवा. योग असो रतिभोग असो अतिजागृत त्यात प्रयोग हवा. आयु हवे आरोग्य हवे यश भाग्य.

0: तसा प्रासाद हवा. श्लाघ्य हवे वैराग्य, तयास्तव त्यात विरोध विषाद हवा. तपासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा. तपासह अनुताप हवा मज पापासह अभिशाप हवा. शिळांत पिचता जळांतुनी मज निळा निळा उशाप हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा, अन फ्रॉइडचा मज काम हवा. या असुरांपरी राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा. लोभ हवा मज गदिजमुनीचा अखंड आंतरक्षोभ हवा. पराभवातही अदम्य उज्ज्वल प्रतिभेचा प्रक्षोभ हवा. पार्थिव व्यातच वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा. पार्थिव व्यातच वास हवा परी दिव्याचा हव्यास हवा. शास्त्राचा अभ्यास हवा परी मानव्याचा ध्यास हवा. विश्व हवे सर्वस्व हवे, अनमृत्यु समोरस यंत्र हवा. शरात परी विवळता तनूही उरात अमृत मंत्र हवा. हविभुक सुरमुख मी वैश्वानर, हविभुक सुरमुख मी वैश्वानर. नित्य नवा मज ग्रास हवा. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवेश प्रवास हवा. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास हवा. खरोखरच श्रोते हो, जीवनावर इतकं उत्कट प्रेम करणारे बोरकर, ज्ञानेश्वरीचा तुकोबांचा अभ्यास करणारे बोरकर, बोरकरांच्या या लेखणीचं नातं मला तुकोबांच्या हेची दान देवा म तुझा विसर न व्हावा असं म्हणत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असं म्हणणाऱ्या तुकोबांशीच बोरकरांचं हे नातं जोडावंसं वाटतं. बोरकरांच्या आणखी काही कविता आणि गीतं याच कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत या छोट्याशा व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.

0: एक टेस्ट एकदम बेस्ट साताऱ्याचे काटदरे मसाले 1958 पासून चमचमीत मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स काटदरे मसाले।
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम,
3: आलो मम्मा।
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे, चार चार आकडी आहे।
3: अगं, तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे, हेच तर जुळत नव्हतं। ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: मज लोभस हा इह लोक हवा असं म्हणणाऱ्या बोरकरांचं जीवनावर जे प्रेम आहे ते त्यांच्या कवितेत कसं व्यक्त होत असेल आणि त्यांच्या मनात ते कसं रुंझुणत असेल हे ऐकूया या त्यांच्या गीतातून।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: बोरकर आपले दोन्ही हात पसरून या जगाला, या मानवी जीवनाला सामोरे जात होते। अर्थातच भवतालचा निसर्ग हा त्यांच्या जीवनातला अविभाज्य भाग होता। त्या निसर्गातूनच त्यांचं जीवन उमललं होतं आणि त्या निसर्गातच ते जगत होते। त्यामुळे प्रत्येकच भावनेला निसर्गाचं रूप होतंच आणि निसर्गाच्या रूपात त्यांची प्रत्येक भावनाही होती। बोरकरांची लेखणी ही केवळ चित्र दाखवणारी नव्हती, तर पंचेंद्रियांनी निसर्गाचा आस्वाद घेतल्यावर येणारा अनुभव हा त्यांच्या लेखणीत उतरत होता। आता हेच पहा ना, घनात कुमकुम खिरते ग, होते अंबर झुलते झुलते झुंबर, हवेत अत्तर ढळते ग। या साऱ्यातच स्पर्श, गंध, दृश्य या साऱ्याच्या संवेदना ती कविता वाचताना आपल्याला चिंब करतात।

0: बोरकरांच्या अशा रचना ऐकताना वाचताना त्या अंबराला झुलतं झुंबर करणारा वारा आपल्याला स्पर्शून गेल्याशिवाय राहत नाही. बोरकरांच्या कवितेबद्दल आणखी थोडं आपण बोलूच या व्यावसायिक विरामानंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: रमेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
2: आणि स्वामिनीचा मान्सून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे।
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: प्रत्येक उन्मुक्त भावनेला मनापासून कवटाळणाऱ्या बोरकरांचं जीवनातल्या भोगावर जितकं प्रेम होतं तितकंच जीवनात असणाऱ्या वैराग्याचं महत्त्व ते जाणून

होते. त्यांच्या अनेक कवितांमध्ये हे भोग आणि वैराग्य दोन्हींचं दर्शन आणि दोन्हीबद्दलची एक अतिशय समंजस जाणीव आपल्याला दिसून येते. ह्या एका कवितेतला काही अंश आपण पाहूया. ही कविता अशी आहे, बोरकर लिहितात, रतन अबोलीची वेणी माळलेली आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात संध्येसारखी बहरलेली तू, तळ्या काठच्या केवड्याच्या बनात आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर हा भुलावणारा सप्तरंगी सोहळा असा सर्वांगांनी फुलारलाच नसता. याच कवितेत सारे अनुभव घेत घेत शेवटी ते लिहितात, तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस, माझी सशरीर नियती होतीस. तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो. तर आज जो काय मी झालो आहे तो झालोच नसतो.

एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.

0: श्रोते हो, एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. पुणे विद्यार्थी 101 FM पुण्यातल्या पहिल्या लोकप्रिय FM चॅनेलवरून. आता सकाळचे 9:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यपदांचा कार्यक्रम.
1: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया तुलसीदास या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे पद. स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा.

पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाईस्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
4: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
5: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
6: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
7: माझी हाईट 6'6" आहे, कमावली दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
8: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
9: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
10: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
12: श्रोते हो, पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या नाट्यपदांच्या कार्यक्रमात आता ऐकूया फैयाज यांनी गायलेलं

संत गोरा कुंभार या नाटकातली ही रचना संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आहे.

0: संत गोरा कुंभार या नाटकातली संत गोरा कुंभार यांची ही रचना श्रोतेहो आपण ऐकलीत फय्याज यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर

0: असेल सृष्टी। श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा। प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, आता राधामाई या नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं गोनी दांडेकर यांचं पद आपण ऐकणार आहात। या पदरचनेला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं।

0: श्रोते हो, राधामाई या नाटकातलं गोनी दांडेकर यांचं हे पद आपण ऐकलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात. या पदाला संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं नाट्यपद काही क्षणातच.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे

0: तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, आता ऐकूया प्रसाद सावकार यांच्या स्वरात गीता गाती ज्ञानेश्वर. या नाटकातली संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना, संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: धन्य ते गायनी कळा या नाटकातलं कुसुमाग्रज यांचं हे पद आपण ऐकलं रामदास कामत यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, याबरोबरच पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे आणि परिसरातील वाढत्या पावसानं निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदी आणि देहूकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यानुसार कालपासून या दोन्ही ठिकाणी मार्गस्थ होणाऱ्या बहुसंख्य दिंड्यांनी पुण्यातच मुक्काम केला आहे. त्यामुळे कालपासून पुणे परिसर वारकरी मंडळींनी फुलून गेला आहे. सुमारे 1.5 लाख वारकरी पुण्यामध्ये मुक्कामाला आले आहेत. महापालिकेच्या शाळांसह विविध मंदिर व्यवस्थापनांनीही वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय केली आहे. आज पहाटेपासून पावसानं किंचित उघडीप घेतल्यानं परिसरात टाळकरी विणेकरांच्या वाद्यांचे आवाज घुमत आहेत. आळंदीमध्ये अजूनही पूरस्थिती कायम आहे. इंद्रायणी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आळंदीकडे जाणारे चारही पूल त्यामुळे पाण्याखाली असल्यानं चलनवलन ठप्प झालं आहे. आळंदीबाहेर वारकऱ्यांचा मोठा जथ्था आत प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असून गावकऱ्यांनाही प्रशासनानं बाहेर पडायला मज्जाव केला आहे. गावकऱ्यांना आणखी 2 दिवस आपलं निवासस्थान न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्या पार्श्वभूमीवर आजचं माऊलींच्या पालखीचं प्रस्थान कसं होणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. दरम्यान कालपासून पुण्यात सुमारे 1.5 लाख वारकरी मुक्कामी असून आज आणखी 5 ते 5.5 लाख वारकरी मुक्कामी येण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण आणि विद्यानिकेतनसह एकंदर 101 शाळांमध्ये या मंडळींच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळांना येत्या शनिवारपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. राहणं, स्नान, स्वच्छतागृह, वैद्यकीय सुविधा यांची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली असून भोजनाचा प्रश्न असणाऱ्या वारकऱ्यांना तेही पुरवण्यात येत आहे. काल पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी या शाळांमध्ये भेट देऊन सर्व व्यवस्थांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व दिंड्यांना नोंदणी करून घेऊन कोणत्या शाळेत मुक्कामाला जावं याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र अचानक आलेल्या नोंदणी न झालेल्या दिंड्या किंवा वारकऱ्यांना जवळच्या किंवा सोयीच्या कोणत्याही ठिकाणी शाळेत जाऊन आश्रय घेण्याची मुभा

0: देण्यात आली आहे अशी माहिती पुणे महापालिका शिक्षण मंडळानं दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. आमचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवरूनही. सकाळचे 10:01 आणि 45 सेकंद झाली आहेत. आतापासून काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: गुड मॉर्निंग श्रोतेहो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे सर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोतेहो नमस्कार.
7: आज आपण जी केस बघणार आहोत त्यांना मनोज असं म्हणूयात. वय त्यांचं 43 वर्ष, उंची 179 सेंटीमीटर आणि वजन होतं 107 किलो. नुकताच त्यांना डायबिटीज डिटेक्ट झाला होता आणि या कंडिशन मध्ये ते आपल्याकडे जॉईन झाले. काय केस होती यांची?
8: मनोज सरांची केस सांगतो. मी नेहमी जसं म्हणतो की उंची जास्त असलेल्या लोकांना, म्हणजे उंची चांगली असलेल्या लोकांना वाढलेलं वजन पटकन कळत नाही, कारण का जाडी अंगावर दिसत नाही. थोड्याफार प्रमाणामध्ये मनोज सरांची तशीच परिस्थिती होती. आता 179 सेंटीमीटर उंची म्हणजे ही 6 फुटाच्या वरती गेली उंची, आणि त्याच्याकरता त्यांचं वजनही तसंच होतं, 107 किलो होतं वजन. त्यामुळे ते जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा चांगली जाडी दिसत होती अंगावरती. पण मी नेहमी असं साधारण बघितलंय की उंची चांगली असेल ना तर 5-7-10 किलो ओव्हरवेट माणूस सुद्धा एवढा ओव्हरवेट वाटत
9: नाही,
8: आणि त्यामुळे मग काय होतं की लोक दुर्लक्ष करतात त्यामुळे हेल्थकडे, आणि मग ते वजन खूप आव्हाच्या सव्वा वाढतं. तर सरांचं सुद्धा तसंच झालं होतं. मग आपल्याकडे आले तेव्हा सिच्युएशन अशी होती, 107 किलो वजन, नंबर 2 नुकताच डायबिटीस डिटेक्ट झालेला. पण फॉर्च्युनेटली डायबिटीस कंट्रोल करण्याकरता फक्त 1 दुपारच्या जेवणाच्या आधी गोळी होती, दुसऱ्या गोळ्या नव्हत्या, बाकी कुठलेच त्रास नव्हते. आणि प्रोफेशन हे IT कंपनीमध्ये मॅनेजरचं असल्या कारणाने, बसून काम असल्याने लोअर बॅक पेन हा अजून एक इश्यू होता. तर त्यांची सगळी व्यवस्थित मग सिच्युएशन मी जाणून घेतली आणि मग त्यांना त्यांच्या लाईफस्टाईल बद्दल विचारायला चालू केलं. तेव्हा 2-4 गोष्टी लक्षात आल्या, म्हणजे झोपेची टायमिंग तशी ठीकठाक होती पण रेग्युलॅरिटी जरा कमी होती.
9: ओके.
8: दुसरी गोष्ट म्हणजे खाण्याला वेळा नव्हत्या, आणि तिसरी गोष्ट बाहेरचं खाणं हे फार होतं, म्हणजे की का आठवड्यातनं 2-3 दिवस सुद्धा, म्हणजे कंपनीमध्ये सुद्धा दुपारचं जेवण सुद्धा बाहेरनंच ऑर्डर करून खात होते, आणि असं थोडंसं होतं. आणि व्यायामाचा कम्प्लीट अभाव होता.
7: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठी कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111-32500, 90111-32500, 9011-32500. विक्रम, मग मनोज जेव्हा आपल्याकडे जॉईन झाले त्याच्यानंतर त्यांचा रिझल्ट काय आला?
8: सांगतो. तर आता मनोज सरांना मी या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. म्हटलं तुमची झोप तशी व्यवस्थित आहे पण रेग्युलॅरिटी नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे व्यायाम तुम्ही केलेला नाही, तो तातडीने चालू करायला लागेल.
9: ओके.
8: आणि मी त्यांना व्यायाम ऑफकोर्स लिहून दिला काय करायचंय. आणि तिसरी गोष्ट म्हणलं तुमचं एवढं वजन असल्या कारणाने आणि तुम्हाला आता डायबिटीस म्हटलं ऍट द एज ऑफ 43 चालू झालाय, त्यामुळे म्हणलं बाहेरचं खाणं हे पहिले 3 महिने तर कटाक्षीने बंद करायला लागेल, कम्प्लीट बंद करायला लागेल. घरीच बनवलेलं अन्न खावं लागेल आणि मी जे सांगतो तेच खावं लागेल. त्यांना थोडंसं स्ट्रिक्ट पद्धतीने मी हे केलं. का? कारण का जस्ट चालू झाला होता डायबिटीस आणि तो जाण्याची गोळी निघून जाण्याचे खूप चांगले चान्सेस होते.
9: ओके.
8: तर त्यामुळे त्यांना जरा स्ट्रिक्ट डायट, स्ट्रिक्ट एक्सरसाइज सगळं व्यवस्थित लिहून दिलं. त्यांना सांगितलेलं पटलं देखील, कारण का कोणाला 40s
9: डायबिटीस आणि
8: गोळ्या घ्यायच्या असतात ना. तर मग व्यवस्थित त्यांनी फॉलो करायला चालू केलं. पहिल्या महिन्यात त्यांचं 3 किलोनी वजन कमी झालं, चांगलं वाटायला लागलं. ह्याच पहिल्या महिन्यामध्ये बॅक पेनचा नामोनिशान सुद्धा मिटून गेला, त्यामुळे अत्यंत छान वाटायला लागलं, एनर्जी लेवल्स वाढल्या. आणि आज आपण त्यांचा टोटल रिझल्ट बघितला, आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून 3 महिने झालेत आणि या 3 महिन्यात आज त्यांचं 8.5 किलोनी वजन कमी झालंय. म्हणजे 107 होतं तर ते आता 98-500 वजन ऑलरेडी पोहोचलंय, 2 आकड्यांमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं जे HbA1c होतं ते बघून आता त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची जी एक मायनर पॉवरची जी डायबिटीसची गोळी होती ती डॉक्टरांनी तातडीने बंद केलेली आहे. म्हणजे मी नेहमी जे म्हणतो ना की तुम्हाला काही हेल्थ इश्यू झाल्यानंतर त्यावर

0: ती लगेच तातडीने ऍक्शन घेतली तर तो खूप मोठा अॅग्रिव्हेट होत नाही, नंतर तो इश्यू पटकन कंटेन करता येतो आपल्याला.
1: राईट.
0: आणि हे त्याचं म्हणजे मनोज सर हे त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ऑफकोर्स त्यांचं वजन अजून भरपूर कमी व्हायची गरज आहे, पण सुरुवात चांगली झाली. डायबिटीसची जी गोळी चालू झाली होती ती 3-4 महिने घ्यायला लागली, नंतर डॉक्टरांनी ती बंद करून टाकली, बॅक पेनचा इश्यू गेला, वजन खणखणीत कमी होत आहे, आणि बाकी त्याबरोबर येणारे जे बेनिफिट्स आहेत आज ते त्यांना भोगायला मिळतात.
2: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500, 90111 32 500, 9011325000. पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, काही गोष्टी या अशा असतात ज्याच्याने आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि ती सुरुवातच जर का सुगंधी झाली तर अख्खा दिवस हा आपला छान जातो. म्हणूनच कदाचित आपल्याकडे परंपरेनुसार देवाची पूजा करून मग दिवसाची सुरुवात करण्याची प्रथा पडली असावी. याच सगळ्या पूजेच्या सामानासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींबद्दलची चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत घोलप सुगंधी मंगेश घोलप सर. नमस्कार मंगेश सर.
4: नमस्कार.
2: मी आता असं म्हणलं की प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सुगंधानी व्हावी अशी एक इच्छा असते आणि म्हणूनच आपल्याकडे ही प्रथा आहे की देवपूजेनी दिवसाची सुरुवात होते. आता घोलप सुगंधी बद्दल बोलायचं झालं तर घोलप सुगंधीची सुरुवात नेमकी कशी झाली, कोणी केली, याबद्दल ऐकायला आवडेल.
4: घोलप सुगंधी या ब्रँड किंवा या ब्रँडची सुरुवात 1975 पासून माझ्या आजोबांपासून झाली. तेव्हा जस्ट ट्रेडिंग शॉप अशी आमची ओळख होती, पण त्यानंतर 1980-85 नंतर माझे वडील शशिकांत घोलप यांनी त्यात पार्टिसिपेट केलं, सहभाग घेतला. वडील हे केमिकल डिप्लोमा होल्डर्स आहेत, त्यामुळे त्यांना फ्रॅग्रन्स किंवा केमिकल इंडस्ट्रीची जाण आधीपासून होती, त्यामुळे त्यांना या बिझनेसमध्ये येताना जास्त मदत झाली. प्रत्येक केमिकलची जेन्युइनिटी किंवा त्याची ओरिजिनॅलिटी ओळखण्याची त्यांची जी पद्धत आहे त्याचा उपयोग आम्हाला कस्टमरला आवडेल काय या भूमिकेतून प्रत्येक प्रॉडक्टकडे बघून तसं प्रॉडक्ट डिझाईन करण्यामध्ये झाली.
2: श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उदबत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उदबत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाईट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3. संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. मंगेश सर, जसं तुम्ही म्हणालात की वडिलांचा खूप मोठा एक सहभाग होता व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये, तर विस्तार करताना कुठल्या कुठल्या गोष्टी डोळ्यासमोर होत्या आणि कुठल्या प्रॉडक्ट मध्ये विस्तार करायला सुरुवात केली?
4: तर विस्तार करताना सगळ्यात पहिलं तत्व जे वडिलांचं होतं ते म्हणजे कस्टमर बेस्ड प्रॉडक्ट. म्हणजे आम्ही कस्टमर फीडबॅकला एवढं महत्व देतो, प्रत्येक कस्टमरचा फीडबॅक हा खूप सिरियसली घेतला जातो आणि त्याच्यानुसार प्रॉडक्ट आम्ही डेव्हलप केलं जातं. त्यामुळे जसं प्रॉडक्ट आधी होतं त्यानंतर फीडबॅक नंतर त्या प्रॉडक्टमध्ये असे चेंजेस करून ते कस्टमरला जास्तीत जास्त आवडेल असं प्रत्येक प्रॉडक्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला. तर अगरबत्ती, धूप आणि रेडीमेड पूजा बॉक्सेस, कारण सध्या रेडीमेड किंवा एनिथिंग विच कॅन बी इझी टू बाय अशा गोष्टींना महत्व प्राप्त झाल्यामुळे एक पॅकेट घेतलं की कम्प्लीट पूजा साहित्य आमच्या घरी येतं, तुम्हाला बाकी कुठेही जायची गरज नाही, कुठल्याही दुसऱ्या गोष्टी घ्यायची गरज नाही. आणि फक्त डोमेस्टिकच नाही तर मग आम्ही इंटरनॅशनल मार्केट्स म्हणजे आता आम्ही युनायटेड किंगडममध्ये आमचं प्रेझेन्स आहे, तिथल्या इंडियन शॉप्समध्ये घोलप सुगंधीची अत्तर, धूप, अगरबत्ती ही सगळी प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे अगरबत्ती, धूप आणि अष्टगंध या प्रॉडक्ट्स कॅटेगरीजना आम्ही जास्त महत्व दिलं, कारण तिथे जेन्युइन प्रॉडक्ट्सची खूप कमी आहे. सध्या भेसळयुक्त पावडरी, भेसळयुक्त सुगंधी माल किंवा त्याच्यानंतर होणारे दुष्परिणाम या गोष्टी इतक्या प्रॉमिनंट झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये खरं काय काय जेन्युइन काय आणि खोटं काय हे समजणं अवघड झालंय.
1: बरोबर.
4: त्यामुळे आम्ही या कॅटेगरी ज्याच्यामध्ये भयंकर तफावत किंवा सेकंड थर्ड क्वालिटीचे जी प्रॉडक्ट आहेत त्याची इतका प्रेझेन्स आहे त्यामुळे आम्ही ही प्रॉडक्ट कॅटेगरी आधी घेतली आणि त्याच्यामध्ये वी ट्राईड टू मेड सम फ्लॅगशिप प्रॉडक्ट्स विच आर

0: व्हेरी एक्सक्लुझिव्ह,
1: ज्याच्यामध्ये
0: सुगंध जास्त, धूर कमी किंवा वास जास्त, साईड इफेक्ट बिलकुल नाहीत, असे प्रॉडक्ट करण्याकडे जास्त भर होता.
1: वा, म्हणूनच श्रोते हो, सण समारंभाला लागणारी सुगंधी उद्बत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका आणि घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारी धूप कोण, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाईट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे. संपर्क 98232 16445, 98232 16445, 9823216445. पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण या कार्यक्रमात ना आतापर्यंत बोलत होतो की यंग जनरेशननी इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे आणि जे आता लग्न करू इच्छितात त्यांनी सुद्धा फायनान्शियल डेट वरती जाणं किती गरजेचं आहे, त्यावेळेला त्यांनी काय बोललं पाहिजे. पण याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला या जनरेशन मध्ये बघायला मिळतो तो म्हणजे बराचसा खेळ हा त्यांचा क्रेडिट कार्ड वरती किंवा लोन वरती चालतो. अगदी कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, कुठेही फिरायला जायचं असेल तर लोन हा एक उत्तम पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याबद्दल आम्हाला सांगा की लोन घेणं चांगलं की वाईट.
2: मॅडम उत्तम प्रश्न घातलाय, पण आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बिफोर अंडरस्टँडिंग की हे बॅड लोन आहे की गुड लोन आहे, योग्य कर्ज की अयोग्य कर्ज, आधी कर्ज म्हणजे काय आणि नक्की त्याच्याबद्दल कसा विचार केला पाहिजे. तर आजकाल कसं आहे मॅडम, खिशात क्रेडिट कार्ड आहे, मोबाईल मध्ये बाय नाऊ पे लॅटर अशी फॅसिलिटी आहे आणि असे बरेच ऑप्शन आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला प्रत्येक यंग जनरेशनला असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, पण आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज जे आपण कर्ज घेतोय ते आपल्याला उद्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून व्याजासकट परत करायचंय. म्हणजे कर्ज वाईटच असतं असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, पण ऍक्च्युली तसं आहे का? तर तसं नाहीये. कर्जाचे दोन प्रकार आहेत, एक जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि दुसरं म्हणजे जे कर्जाच्या खाईत लोटतं. पण आता चांगलं कर्ज म्हणजे गुड लोन जे आपलं खिसा भरणार आहे असे कुठले कर्ज असतात जे कर्ज घेतल्यामुळे भविष्य आपलं उत्पन्न हे वाढणार आहे किंवा मालमत्तेची ऍसेट आपण ज्याला म्हणतो ती ऍसेट आपली वाढणार आहे, त्याला आपण गुड डेट म्हणजे चांगलं कर्ज असं म्हणू शकतो. आता याची काय उदाहरणं आहेत बरं, म्हणजे एज्युकेशन लोन आहे, तर स्वतःच्या कौशल्यावर आणि शिक्षणावर केलेला खर्च ज्यामुळे भविष्यात मोठी नोकरी किंवा व्यवसाय मिळून उत्पन्न वाढू शकेल म्हणजे चांगलं कर्ज आहे. होम लोन, घर किंवा जागा घेणं, रिअल इस्टेटची किंमत काळा गणित ही वाढत जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला हक्काचं घर घ्यायचं असेल तर होम लोन घेणं हे कधीही फायदेशीर. किंवा आपण त्या घरात राहणार नसू आणि आपण ते रेंट आउट करणार असू तर आपल्याला भाडं देखील मिळणार आहे. सो अगेन अ गुड डेट. त्यानंतर व्यावसायिक कर्ज, बिझनेस लोन, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेलं कर्ज ज्यातून आपल्याला नफा कमवता येतो, विच इज अ गुड डेट.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764455533, 9764455533, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, तुम्ही सांगितलं

0: की चांगलं कर्ज म्हणजे काय, मग आता ज्या कर्जामुळे आपलं नुकसान होऊ शकतं ज्याला आपण वाईट कर्ज असं म्हणूया ते नेमकं काय असतं?
1: सो ज्या गोष्टीची किंमत मॅडम काळासोबत कमी होणार आहे किंवा ज्या वेळे तात्पुरत्या सुखासाठी किंवा दिखाव्यासाठी खरेदी केल्या जातात ज्या गोष्टी, त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे वाईट कर्ज, बॅड डेट, हे आपल्या खिशातून पैसे कायम बाहेरच काढणारे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर लावलेला ईएमआय, म्हणजे क्रेडिट कार्ड वाईट आहे का तर अजिबात नाही. 40 दिवस 45 दिवस आपण ते वापरलं आणि वेळीच पैसे भरले तर ते अतिशय उत्तम साधन आहे आपल्याला क्रेडिट मिळण्यासाठीच. पण ऍट दी सेम टाइम आपण त्याचा ईएमआय लावून घेतला आणि त्याच्यावर व्याज भरत बसलो तर याच्या इतकं महागडं कर्ज नाही. ओके, म्हणजे मोठे मोठे गॅजेट्स घेणं, ते हप्त्यावर घेणं, बाहेर काढताच या प्रत्येक वस्तूची किंमत ही साधारणतः 25-30% कमी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी परत ती रिसेल करायला गेलो तर मला 30% पैसे कमी मिळणार, तरीही मी त्याच्यासाठी कर्ज घेणं, विच इज बॅड डेट. किंवा आता हल्ली बघा बरीच यंग कपल ही फिरायला जाण्यासाठी कर्ज घेतात, 4 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी, आनंदासाठी 3 वर्षाचा ईएमआय भरणं ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे, याला आपण बॅड डेट असं म्हणू शकतो. सो तरुणांनी कुठले नियम पाळायचे, म्हणजे तरुणांनी म्हणण्यापेक्षा कोणीही कर्ज घेताना काय नियम पाळायचे, काय थंबरूल असले पाहिजे, शेवटी कर्ज हाताळायचं यासाठी तरुणांनी काही नियम, महत्वाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. नियम नंबर 1, 50-30-20 चा फॉर्म्युला म्हणजे काय, तर आपल्या पगारातील किंबहुना उत्पन्नातील 20-30% रक्कम ही गुंतवणुकीसाठी आधी बाजूला काढलीच गेली पाहिजे. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते ईएमआय हे एकूण उत्पन्नाच्या 30-35% जास्त नसावेत, हा पहिला नियम आणि कायम हा अधोरेखित करावा. कधीही कर्ज घेताना याचं पर्सेंटेज ऑफ अलोकेशन हे कायम मांडलं पाहिजे. ओके, नियम नंबर 2, दिखाव्यासाठी कर्ज नको. लोकांना दाखवण्यासाठी त्या पैशांनी वस्तू खरेदी करू नका. जे पैसे तुमचे स्वतःचे नाहीत, जे इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रांमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी कधीही कर्ज घेऊ नका. ओके, हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आणि तो फॉलो झालाच पाहिजे. नियम नंबर 3, आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. कोणतंही कर्ज काढण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चासाठी बॅकअप फंड तयार असावा, जेणेकरून नोकरी किंवा व्यवसायात कुठलीही अडचण आली तरीही कर्जाचा डोंगर आपल्या माथी होणार नाही, हे फॉलो केलं पाहिजे. म्हणजे हे 3 नियम जर आपण प्रकर्षाने फॉलो केलेत आणि कायम जर आपण बॅड डेट हे कशासाठी आहे आणि गुड डेट हे कशासाठी आहे याची जर मांडणी केली, किंबहुना विचार केला, 1 सेकंद पॉज घेऊन विचार केला आणि मग त्या कर्जाच्या जाळ्यात किंवा विळख्यात अडकलो तर काही हरकत नाही. म्हणजे विळख्यात अडकलो जेव्हा मी म्हणतो पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगलने अडकलं जाणं म्हणजे कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यात आपण आपली मान देणं, सो जे नाही झालं पाहिजे. सो बॅड डेट आणि गुड डेट याचा योग्य पद्धतीने विचार करा आणि मगच कर्ज घ्या. आता बेसिकली हे सगळं म्हणजे गुड डेट ऑर बॅड डेट हे सगळं सांभाळताना काय तमरूल हे असले पाहिजे हे आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. पण गुड डेट आणि बॅड डेट या संकल्पना समजून घ्या. कर्ज हे वाईट नाही, कर्ज हे चांगलं आहे, पण ते कुठल्या कारणासाठी घेतलं जावं हे महत्वाचं आहे. म्हणजे कर्ज हे सुरीसारखं आहे बघा, सुरीने भाजीही कापता येऊ शकते किंवा हातही कापला जाऊ शकतो. आता त्याचा वापर कसा करायचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. सो म्हणूनच चांगल्या कर्जाचा शिडीसारखा वापर करा पण वाईट कर्जाच्या जाळ्यात अडकू नका.
0: अगदीच, खूप छान माहिती आपल्याला वाणी सर यांनी दिलेली आहे की खरंच लोन घेणं किती महत्वाचं आहे आणि त्या लोनमुळे काय काय होऊ शकतं. या चुका टाळण्यासाठी सुद्धा अर्थातच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर आपण यातनं उत्तम मार्ग काढू शकतो, उत्तम व्यवसाय उभारू शकतो आणि आपली बचतही करू शकतो. तेव्हा श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, योग्य कर्ज घ्या, शांत झोपा, आनंदी राहा.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
5: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकस चे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम.
5: सर, आपण जे काही कार्यक्रम रेडिओवरती करतो ते बरेच श्रोते ऐकतात आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आज आपल्याकडे आलेले आहेत. तर पहिला जो प्रश्न आहे तो आपल्याला पुणे कोथरूड इथून विचारला आहे मिसेस मीनल यांनी. त्या म्हणतात की माझा मुलगा तिसरीत आहे, खरं तर तो खूप हुशार आहे पण अजिबात अभ्यासाला बराच वेळ बसत नाही, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, चंचल आहे, 15-20 मिनिटं झाली की लगेच उठून निघून जातो. तर असं जर का चालत राहिलं तर त्याच्या हुशारीचा काहीच उपयोग होणार नाही. मग अबॅकस द्वारे आपण कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो का याबद्दल सांगा.
6: हो, निश्चितच अबॅकस कोर्समुळे त्याचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढू शकतं. आम्हाला असे बरेचसे पालकांचे फीडबॅक आहेत की अबॅकसला लावण्यापूर्वी तो एका जागेवर बसायचा नाही जास्त वेळ, किंवा तो खूप चंचल होता, पण आता तो अबॅकस घेऊन बसतो, अबॅकस वर्गणित सोडवायला त्याला खूप इंटरेस्ट येतो आणि जशा पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या लेवल त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्या विद्यार्थ्यांचं खूप वाढलेलं आहे असं आम्हाला पालकांचे फीडबॅक्स आहेत. आणि अबॅकसचा मुळात उद्देशच ब्रेन डेव्हलपमेंटचा विकास होणं हा आहे. आणि अबॅकस मध्ये सुद्धा अशा काही ब्रेन डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी आम्ही पालकांना सजेस्ट करतो की ज्याच्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन हे निश्चितच वाढायला मदत होते. आणि आजचं जर आपण काल बघितला हा टेक्नॉलॉजीचा युग आहे तर याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन नसणं, फोकस नसणं ही खूप मोठी समस्या होऊ शकते. कारण की इथून पुढे ज्याचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं असणार आहे, त्यांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन चांगलं असणार आहे, ते कुठल्याही विषयात कुठल्याही क्षेत्रात ती मुलं पुढे जाणार आहेत, तर निश्चितच मुलांना अबॅकस कोर्स केल्यानंतर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फोकस वाढायला मदत
5: होऊ शकते. अगदी खरंय. मला वाटतं मिनल ताई तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, याबद्दल आपण अजूनही जाणून घेणार आहोत. पण त्याआधी सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की तुमचीही मुलं जर का हुशार असतील पण ती चंचल असतील, एका ठिकाणी बसून अभ्यास करत नसतील, तो फक्त गणिताचाच नाही तर कुठल्याही विषयाचा, आणि शिवाय त्यांच्या मनात गणिताची भीती असेल, तर या सगळ्यावरती उत्तम उपाय म्हणजे अबॅकस. कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्फिडन्स वाढवणं, मेमरी वाढवणं, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही अबॅकसद्वारे साध्य करू शकता. तेव्हा अबॅकस साठी संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 56 00 11 या नंबरवर. 88 56 00 11 88 56 00 11. किरण पाटील सर, जसं आता तुम्ही म्हणालात की कॉन्सन्ट्रेशन वाढतं, आता या मुलाचं वय तिसरी मध्ये आहे म्हणजे एक 9 वर्षाचा मुलगा आहे असं आपण गृहित धरूयात, साधारण किती वर्षापर्यंत आपण अबॅकस सजेस्ट करतो आणि काय त्याचं महत्व आहे त्या वयामध्ये?
6: 6 ते 14 या वयोगटातली मुलं सर्वसाधारण अबॅकस कोर्स शिकत असतात. वयाचं याला खूप महत्व आहे कारण की एक जसं आपलं उंची वाढायचं वय असतं, 21 वर्षानंतर आपली उंची वाढत नाही, तसा हा अबॅकस कोर्स जो आहे तो फोटोग्राफी मेमरीवर आधारित असतो. आणि असं म्हणतात की 15 वर्षानंतर फोटोग्राफी मेमरीची डेव्हलपमेंट फारशी होत नाही. अबॅकस कोर्समध्ये अबॅकस टूलची इमेज त्यांच्या माइंडमध्ये ठेवून त्यांना इमॅजिनेशन करून गणित सोडवायची असतात. कोर्स करायला सर्वसाधारण 1 वर्ष जातं, त्यामुळे 14 वर्षापर्यंतच हा अबॅकस कोर्स हा केला जातो. आणि जेवढ्या लहान वयात मुलं हा कोर्स करतील तेवढा त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये त्याचा फायदा होतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की लहान मुलांचं ग्रास्पिंग हे चांगलं असतं, त्यामुळे हे खूप छान पद्धतीने लहान मुलं हे गोष्टी ग्रास्प करतात आणि गणित फास्ट करू लागतात.
5: बरोबर. आणि जसं आपण म्हणलं तसं की हे फक्त गणितापुरतंच मर्यादित नाहीये, तर तुमच्या ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंटला सुद्धा मदत करतं. म्हणूनच श्रोते हो, तुमच्याही मुलांच्या

0: मनात गणिताची भीती असेल तर ती भीती घालवण्यासाठी टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक शिकवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढवण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमधला त्यांचा उत्तम परफॉर्मन्स होण्यासाठी आदत संपर्क करा सक्सेस अॅबॅकसला. संपर्क 88 86 56 00 11 88 86 56 00 11 88 5600 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अॅबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अॅबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
0: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
6: नमस्ते.
0: पावसाळा एकदा सुरू झाला की फर्निचरची थोडीशी काळजी वाटते, कारण एक दमटपणा हवेमध्ये येतो आणि फर्निचरला सुद्धा मॉइस्ट पकडतं. तर त्या अनुषंगाने फर्निचरची कशी काळजी घ्यावी याबद्दल आज आपण बोलूयात. काय सांगाल तुम्ही?
6: याच्यामध्ये कसं होतं की कोविड नंतर तुम्ही बघाल तर आपल्याकडे सेकंड होमचा कन्सेप्ट भरपूर वाढलेला आहे. त्याच्यामध्ये मुंबईचे पुण्याचे लोक सेकंड होम त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मग त्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कारण काय होतं की पावसाळ्यामध्ये वापर नाही झाला, आयदर तुम्ही सेकंड होमला शिफ्ट झाला, फर्स्ट होमचा वापर नाही झाला, तर तुम्ही तुमच्या फर्निचरचं थोडस भिंतीपासून तुम्हाला बाजूला करून ठेवायला लागतं. जेणेकरून काय की कुठून तुम्हाला ओल येते, मॉइस्ट येते, आणि ते जर डायरेक्ट फर्निचरच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्हाला तो थोडासा इश्यू दाखवेल. इश्यू इन द सेन्स काय की स्मेल एक राहतो.
0: हो, कारण घर पण बंद असतं आणि
6: घर बंद आणि दमटपणा असेल तर तो आणि फर्निचर हे मॉइश्चर लवकर पकडतं. त्याच्यामध्ये जर तो स्मेल राहिला तर नंतर तुम्हाला ते थोडस एक किती जरी म्हणलं तर 2-4 महिने 6 महिने ते तसंच तसं दाखवतं.
4: अच्छा.
6: आणि बाय द टाइम तो स्मेल लवकर जात नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही थोडीशी काळजी घेणं गरजेचं.
0: म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या फर्निचरची व्यवस्थित काळजी जरूर घ्या. आणि जर तुम्ही नवीन फर्निचर घेण्याच्या तयारीमध्ये असाल तर फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचरला नक्की व्हिजिट करा. ओल्ड एमआयडीसी सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे फर्निचरची अस्सल व्हरायटी आणि ब्रँडेड फर्निचर तुम्हाला इथे बघायला मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क 91-56-77-70-3 91-56-77-70-3 9156-77-7003. जाधव सर, जसं आपण बोलतो की ओल येते, फर्निचरला मॉइस्ट पकडतं, पण त्याचबरोबर एक प्रॉब्लेम आम्ही बघितलेला आहे की बऱ्याचदा दरवाजे फुगतात आणि ते फुगल्यामुळे ते लागत नाहीत. तर या बाबतीमध्ये आपण काही करू शकतो का, किंवा असं कुठलं मटेरियल आहे का की ज्याच्यावरती या मॉइस्टचा इम्पॅक्ट होत नाही?
6: याच्यात कसं होतं की नवीन फर्निचर असेल आणि त्याचे जर तुमचे डोर फुगले तर तुम्ही कार्पेंटरकडनं ते रिपेअर करून घेऊ शकता. पण एक्झिस्टिंग फर्निचर आहे, तुम्ही वापरत आहे 5-6 वर्ष आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर कुठं असं मॉइश्चर पकडून डोर फुगल्याचा अनुभव आला तर शक्यतो लगेच त्याला काही करणं चुकीचं होऊन जाईल. कारण काय होतं की जसं तुमचं पावसाळा संपतो तसं त्याचं मॉइश्चर कंटेंट कमी होऊन जातो आणि परत त्या गोष्टी जागेवर येतात. नवीन फर्स्ट टाइम येतं तुम्ही केलंय आणि पहिलाच पावसाळा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करू शकता की बाबा त्याला कार्पेंटरकडनं थोडंसं रिपेअर करायचं. अदरवाईज जसं आहे तसं ठेवलं तरी काही अडचण नाही. जसा तुमचा पावसाळा संपेल तसं ते नॉर्मल स्टेजला येऊन जाईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुमचे हे वॉर्डरोब केअर झाले, इव्हन बेड सुद्धा तुम्ही बेड नॉर्मली आपल्या भिंतीला लागून असतो तो तुम्ही थोडासा पुढे सरकून ठेवू शकता. त्यामुळे शक्यतो लूज फर्निचर असेल तर ते थोडंसं साईड करून ठेवा. बाकी कार्पेंटरनं केलेले फर्निचर असतील की जे भिंतीला फिक्स आहेत त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण त्याच्यात फक्त एक काळजी घ्या की ओल कुठे येते, ओल येते तिथं थोडंसं अजून काय प्रोटेक्शन करता येते, वरून तुमच्या टेरेसवरती काय येत आहे, ज्या गोष्टी रिपेअर करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही रिपेअर करून घ्या. अननेसेसरी काय होतं की तुम्ही भरपूर पैसे स्पेंड केलेले आहेत फर्निचरसाठी आणि छोट्या छोट्या गोष्टींमुळे सगळ्या गोष्टी खराब होऊन जातात.
0: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरची व्यवस्थित काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि आता सणांच्या निमित्ताने जर का तुम्ही देखील नवीन फर्निचर घेण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि त्याचबरोबर ब्रँडेड फर्निचर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यासाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड एमआयडीसी सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 70.

0: 77703 91956 77703 9156777003 पुन्हा भेटूयात. प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब. लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
4: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत पुणे विविध भारती 101 FM वरून. यानंतर प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. अवघाची संसार या चित्रपटातलं डॉ वसंत अवसारे यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत.

0: डॉक्टर वसंत अवसरे यांनी लिहिलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आता आपण ऐकलं. चित्रपट होता अवघाची संसार. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 10:35 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त

0: केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
2: नमस्कार श्रोते हो, श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रेयसची राधिका चितळे आपल्या बरोबर आहे. नमस्कार राधिका.
3: नमस्कार.
2: श्रेयसचा 60वा वर्धापन दिन येतोय आणि त्यानिमित्ताने आपण दरवर्षी काही ना काहीतरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम करत असतो, तर या 60व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आपण खवय्यांसाठी काय पर्वणी घेऊन येतोय?
3: 15 जुलैला आम्ही 60 वर्ष पूर्ण करतोय आणि पहिले तर त्याबद्दल मला सर्व आपल्या पुणेकरांचे खूप मनापासून आभार मानायला आवडतील, कारण इतके वर्ष भरभरून आम्हाला दिलेलं प्रेम आणि तुमचा विश्वास याच्यामुळेच आपण इतके 60 वर्ष तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सेवा देऊ शकलोय. की जसं की डायनिंग हॉल, लॉजिंग आहे आमचं, केटरिंग, हे सगळंच आपण देऊ शकलेलो आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद. आता ह्याच्या निमित्त आमच्याकडे दरवर्षीच महाराष्ट्रीय भोजन महोत्सव आपण एक अरेंज करत असतो. याला जोडूनचा जो विकेंड असतो त्या 17 आणि 18 शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी आपण हा महाराष्ट्रीय भोजन महोत्सव ठेवलेला आहे.
2: ओके.
3: आणि याचं महत्व म्हणजे आपलं, आपण जसं म्हणतो भारतामध्ये विविधता आहे, तसंच म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा इतके वेगवेगळे प्रांत आहेत आणि त्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी खासियत आहे. म्हणजे कोकणी पदार्थांना एक थोडासा नारळाचा जास्ती वापर केलेला असतो, गोडवा असतो. खानदेशी किंवा वऱ्हाडी पदार्थांना तिखटपणा असतो. कोल्हापुरीच्या मिसळीचा एक वेगळा झटका असतो. पुणेरी पदार्थ आपल्याला माहिती, आळूची पातळ भाजी, मसाले भात, आपलं टिपिकल जे पुणेरी पदार्थ आपले असतात ते एक वेगळेपणा असतो. तर ह्या सगळ्यांना आपण एकत्र आणतो या महाराष्ट्रीय भोजन महोत्सवात.
2: आणि हा महोत्सव आपण करणार आहोत 17 आणि 18 जुलैला. अगदी. श्रोते हो, कोल्हापुरी, वराडी, खानदेशी, कोकणी पंचपक्वान्नांसह महाराष्ट्रीयन भोजनाची पर्वणी श्रेयस डायनिंग हॉलमध्ये श्रेयसच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त 17 आणि 18 जुलैला दुपारी आणि रात्री अशा दोन्ही वेळेस हॉटेल श्रेयस आपटे रोड पुणे इथे. अधिक माहितीसाठी किंवा चौकशीसाठी संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 8380096528. राधिका, आपण बोलतोय जो आपण महोत्सव सुरू करणार आहोत 17 आणि 18 जुलैला महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीच्या संदर्भात, तर अजून काय सांगशील याबद्दल?
3: थोडासा मी त्याच्यामध्ये काय काय पदार्थ असतील तेच तुम्हाला सांगते, म्हणजे आयडिया येईल सगळ्यांनाच. एक तर महत्वाची गोष्ट मी सांगायची राहिली, म्हणजे ह्याच्या बरोबर प्रत्येक आपल्या ह्याचा 41 पदार्थांचा आपला भव्य बुफे असतो आणि 5 पक्वान्न सगळं अनलिमिटेड असं या बुफेमध्ये. आपल्याकडे कोकणी पदार्थांमध्ये पानगी, आंबोळी, कोळाचे पोहे एक आमचं स्पेशल डिश असते ती असणार आहे, सोलकढी असणार आहे, बिर्डीची उसळ, हे सगळं कोकणी पदार्थांमध्ये झालं. पुणेरी आपली म्हटलं जसं आळूची पातळ भाजी, मसाले भात, टिपिकल आपली बटाटा भाजी, हे पदार्थ पुणेरीमध्ये असणार आहे. थालीपीठ असणार आहे, कटाची आमटी असणार आहे. त्याच्यानंतर खानदेशी आपण स्पेशल एक भरीत असतं, खानदेशी वांग्याचं भरीत ते असतं. वऱ्हाडी आपण शेवेची भाजी, डाळ, कांदा, सांडगा भाजी या थोड्याशा तिखट भाज्या अशा असतात. एक सातारकडे महाद्या नावाची एक चटणी करतात दाण्याची, ती असते. कोल्हापुरीमध्ये आपण जसा नॉनव्हेजचा पांढरा रस्सा असतो तसा आपण व्हेजिटेबल स्टॉक्सचा पांढरा रस्सा करतो, ते असतं. मिसळ असते. त्याच्यानंतर वरणफळ म्हणून एक स्पेशालिटी असते, ती सुद्धा असते आपल्याकडे. बाकी पापड, चटणी, लोणची, ठेचे हे अनेक सगळे पदार्थ आपले असतातच. मसाला केळी म्हणून एक स्पेशल अजून एक असतो की छान फ्राय केलेली कच्ची केळी असतात, तो पण एक थोडासा स्पायसी आयटम असतो. असे सगळे पदार्थ प्लस आपली खास आवडणारी पंचपक्वान्न. खास आमच्याकडनं 60व्या वर्धापन दिनाचा आम्ही यावर्षी 60 रुपये डिस्काउंट देतोय, त्याच्यामुळे 610 ऐवजी आम्ही 550 हा अतिशय मोठा बुफे सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे.
2: क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, या सगळ्याचा आस्वाद तुम्ही जरूर घ्या, ही मेजवानी चुकवू नका. ही सगळी पर्वणी श्रोते हो तुम्हालाही अनुभवायला मिळणार आहे कोल्हापुरी, वराडी, खानदेशी, कोकणी पंचपक्वान्नांसह महाराष्ट्रीय भोजनाची पर्वणी श्रेयसच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त 17 आणि 18 जुलै रोजी दुपारी आणि रात्री अशा दोन्ही वेळेस हॉटेल श्रेयस आपटे रोड पुणे इथे. अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क 83 800 96 528, 83 800 96 528, 83800 96 528. पुन्हा भेटूयात श्रेयस डायनिंग हॉल प्रस्तुत आपली खाद्य संस्कृती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्रेयस डायनिंग हॉल.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शर्विल होमिओपॅथी.

0: श्रोते हो नमस्कार. शर्विल होमिओपॅथी प्रस्तुत आनंदाचा दीप देऊ दे या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज आपण चर्चा करणार आहोत IBS अर्थात इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराबद्दल.
0: आणि याच विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी तो उपस्थित आहेत डॉक्टर योगेश पाटोळे. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
2: नमस्कार
0: डॉक्टर. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये जसं आपण सर्वसाधारण शारीरिक तक्रारींबद्दल सांगितलं त्याचप्रमाणे शौचाच्या सवयींमध्ये किंवा शौचाच्या संबंधित काही तक्रारी असतात का?
3: प्रामुख्याने ज्यावेळेस आपण शौचाच्या लक्षणांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला दिसून येते की सर्वात प्रथम शौचाच्या सवयींमध्ये बदल होतो. शौचाला वारंवार जावेसे वाटते, बराच वेळ शौचाला लागतो, बराच वेळ बसून देखील शौचाला होत नाहीये, शौचाला कधी पातळ तर कधी कडक होत आहे, शौचाला आव पडत आहे, ही पडणारी आव कधी कधी रक्त मिश्रित देखील असू शकते, शौचाला चिकट होणे, शौचाला फसफसल्यासारखी होणे, सुरुवातीला कडक आणि नंतर पातळ किंवा सुरुवातीला पातळ आणि नंतर कडक अशी होणे, गुंथावे लागणे, जोर द्यावा लागणे तरी देखील शौचाला होत नाही. शौचाला जाण्याच्या सवयी तर वारंवार वाढतच जातातच, पण शौचाला होण्याचे जे प्रमाण आहे, शौचाला जी होण्याची पद्धत आहे, स्टूलचे जे कॅरेक्टर आहे, हे सुद्धा प्रत्येक वेळी बदलत असते. उदाहरणार्थ शौचाला लेंडे पडल्यासारखे होणे, शौचाला चिकट होणे, खाल्लेले अन्न पदार्थ शौचामध्ये जसेच्या तसे दिसणे, उदाहरणार्थ भेंडीच्या बिया, पालकची पानं, कोथिंबीरीची पानं, टोमॅटोची सालं, हे सुद्धा आपल्याला शौचाला जसेच्या तसे दिसतात. त्याचप्रमाणे फ्लश केल्यानंतर तो चिकटपणा आपल्याला भांड्याच्या आतील बाजूला सुद्धा दिसतो. ते शौचाला फ्लश केल्यानंतर ते वर एक प्रकारचा तवंग येऊन तरंगते, शौचाला खूप दुर्गंधी येणे, शौचाला जाण्याची संवेदना होणे परंतु गेल्यानंतर फक्त गॅसच पास होणे, आपल्याला हे देखील दिसून येते की पोटामध्ये हलकेच बारीक बारीक कळ मारून येते आणि नंतर शौचाला जाण्याची संवेदना होते. शौचाला लागल्यानंतर ती कंट्रोल होत नाही हे ह्या आजारातले सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कधी कधी फजिती होण्याची देखील शक्यता आहे. आपण शौचाला जाऊन आलोय परंतु समाधान होत नाही, त्यामुळे शौचाला वारंवार जाणं तर होतच, परंतु कुठे बाहेर जायचं असेल, कुठल्या महत्त्वाच्या प्रसंगी बाहेर पडायचं असेल, ऑफिसला जायचं असेल, तर बऱ्याच वेळा त्याआधी शौचाला जाऊन येण्याची एक सवय रुग्णांमध्ये दिसून येते. शौचाला जाऊन आल्यानंतर सुद्धा शौचाला पूर्ण झाली नाही ही भावना असणे हे या रुग्णांमध्ये सतत जाणवतेच. त्यामुळे नक्की काय खावे, काय खाऊ नये, काहीही खाल्लं तर त्रास होतोच आहे, त्यामुळे काही रुग्णांमध्ये खाण्याचीच भीती वाटते.
0: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंध इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
1: इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा एक प्रकारचा मनोशारीरिक विकार आहे असं डॉक्टर आपण यापूर्वी सांगितलं. आतापर्यंत आपण फक्त शारीरिक लक्षणांचा विचार केला, त्याचप्रमाणात या आजारामध्ये काही मानसिक लक्षणं सुद्धा आढळतात असं आपण सांगितलं, तर ही लक्षणं कोणकोणती असतात?
3: मानसिक लक्षणं ही अगदी लगेचच जाणवतात असं नाही, परंतु आपल्याला झालेल्या आजाराचे ज्यावेळेस योग्य पद्धतीने निदान होत नाही त्यावेळेस मात्र मानसिक पातळीवर काही बदल आपल्याला झाल्याचे दिसून येतात. कारण का, दिवसेंदिवस, महिनोन महिने, वर्षोन्वर्षे ह्या रुग्णाला हा त्रास होतच असतो, परंतु काहीही केल्या ह्या आजाराचे त्याला समाधान मिळत नाही, त्यामुळे त्याची मानसिक अवस्था बिघडते. अशा वेळी आजारामध्ये शारीरिक लक्षणांसोबतच मानसिक लक्षणे देखील दिसायला सुरुवात होते. उदाहरणार्थ होणाऱ्या त्रासामुळे खाण्याचीच भीती वाटायला लागते, काहीही खाल्ले तरी आपल्याला त्रास होतच आहे. ह्या भीतीपोटी बरेचसे रुग्ण अनेक पथ्य पाळायला सुरुवात करतात, पण पथ्य पाळून देखील हा आजार होतच आहे, त्यामुळे या उलट अजून एक यक्ष प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. मनामध्ये सतत

0: आजाराचीच काळजी असते. कुठे बाहेर गेल्यानंतर आपल्याला पोटाचा त्रास तर होणार नाही ना, शौचाची तक्रार तर होणार नाही ना, हे भीती आणि दडपण सतत त्यांच्या मनामध्ये जाणवते. याचा परिणाम काय होतो, काही रुग्णांना प्रवासाची भीती वाटते, ते प्रवास करणं टाळतात. काही महत्वाचा समारंभ असेल, लग्न समारंभ असेल, अगदी साधी सोसायटीची मीटिंग असेल, चार पाहुणे घरात येणार असतील, कुठे जाऊन परफॉर्म करायचं असेल, ह्या सगळ्या महत्वाच्या प्रसंगी जाण्याचे ते टाळतात. म्हणजे एक प्रकारे त्यांचे सोशल लाईफ देखील या गोष्टीमुळे बिघडते. विद्यार्थी दशेमध्ये किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे तरुण सुद्धा ह्या आजाराला बळी पडू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन असेल, परीक्षेचा ताणतणाव असेल, कमी वेळामध्ये जास्त जबाबदाऱ्या पेलणं असेल, कमी वयामध्ये जास्त मोठ्या जबाबदाऱ्या पेलणं असेल, एका वेळी एकापेक्षा जास्त कामांची जबाबदारी असणं, कुठला मानसिक धक्का बसणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचे मानसिक दडपण त्याला सतत जाणवत असते. त्यामुळे कालांतराने आत्मविश्वास कमी होणे, कुठल्या कामात लक्ष न लागणे, जीवन नकोसे वाटणे, नको ते विचार मनामध्ये येणे, एक प्रकारचं सायलेंट डिप्रेशन या रुग्णाला ग्रासून ठेवतं. त्यामुळे सुरुवातीची वाटणारी भीती, दडपण हे नंतर डिप्रेशनमध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकते. त्यामुळे ह्या आजारामध्ये मानसिक पातळीवर जरी लक्षणे सुरुवातीला दिसत नसली तरी ज्यावेळेस ती दिसायला सुरुवात होतात मात्र त्यानंतर ती वेगाने आपल्याला दिसून येतात. त्यामुळे मानसिक लक्षणे जास्त तीव्र होण्याआधी या आजाराचे योग्य पद्धतीने निदान होणे हे खूप गरजेचे आहे. आपण पाहतो की काही लोक कुठल्या कार्यक्रमाला गेल्यानंतर शौचालय कुठे आहे का, कुठे गाडी थांबली, शौचालय दिसले की शौचालय जायची त्यांना सवय असते, असे रुग्ण बऱ्याचशा वेळा प्रवास टाळतात, असे प्रसंग टाळतात. त्याचे कारण काय असते की आपण बाहेर पडलो आणि आपल्याला शौचाची तक्रार जर झाली तर काय होईल. हां, मात्र ज्यावेळेस त्यांना शौचालय दिसते त्यावेळेस ते थोडेसे रिलॅक्स होतात. काही रुग्णांच्या मनामध्ये प्रश्न तयार होतो की आपण उपचार नेमके काय करावेत, कारण हा मनोशारीरिक आजार आहेत, आपण शारीरिक उपचार करावेत, आपण मानसिक उपचार करावेत, नेमके उपचार आणि उपचाराची दिशा काय असावी हा एक संभ्रम त्यांच्या मनामध्ये तयार होतो. कारण इतके दिवस आपण आजार सहन करतोय, इतके दिवस आपण त्या आजारासाठी तपासण्या करतोय, इतके दिवस त्या आजारावर आपण नाना पद्धतीचे उपचार करत आहोत, परंतु याचे पूर्ण समाधान का होत नाही, त्यामुळे हे दडपण, त्यामुळे ही भीती जास्त प्रमाणात वाढत जाते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की आजार कुठलाही असो त्याचे निदान होणे हे गरजेचे तर आहेच, परंतु ते निदान योग्य वेळी होणे हे जास्त गरजेचे आहे.
1: डॉक्टर, अशा कोणत्या घटना असतात किंवा परिस्थिती असते की ज्यामध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार उफाळून येऊ शकतो?
0: यामध्ये मूळ कारण आणि अशी काही कारणं की जे आजाराला प्रद्युप्त करतात किंवा आजार वाढवण्यासाठी मदत करतात, तर असे काही ट्रिगर फॅक्टर्स आहेत. जसे आधी सांगितल्याप्रमाणे एखादा महत्वाचा प्रसंग असेल, समारंभ असेल, एकट्यावरच ज्यावेळेस जबाबदाऱ्या येतात, कुठला मानसिक धक्का बसला, अचानक कुठल्या गोष्टींची जबाबदारी आली, अचानक कुठल्या बॅड न्यूज ऐकण्यामध्ये आल्या, अचानक कुठली जबाबदारी पार पाडायची असेल, अचानक त्या लोकांना समजले की आता असे नाही, ह्या अचानक बदल झालेला आहे आणि आता तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील, हे सगळे फॅक्टर्स हे ट्रिगर फॅक्टर्स म्हणून या आजारामध्ये काम करतात. की ज्याच्यामध्ये तो रुग्ण कालपर्यंत बरा असेल पण जशी ती बातमी ऐकली किंवा जशी तो प्रसंग त्याच्या समोर उभं येऊन ठाकला की त्याच्या आजारांमध्ये तफावत येते, त्याच्या लक्षणांना वाव मिळतो, तो आजार उफाळून वर येतो, अधिक तीव्रतेने जाणवायला सुरुवात होते.
2: श्रोते हो, होमिओपॅथी उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आमच्या डेक्कन जिमखाना, पिंपरी चिंचवड आणि औंद इथल्या उपचार केंद्रांना अवश्य भेट द्या. आमचा संपर्क क्रमांक आहे 750-686-29-29, 750-686-29-29. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 750-686-29-29.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शर्विल होमिओपॅथी.
4: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या बरोबर आजही आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
7: नमस्कार.
6: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.

0: नमस्कार
1: डॉक्टर सुरेश सर, किडनी स्टोन बद्दल आपण बोलतोय आणि बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे की किडनी स्टोन एकदा काढला तरी परत होतो, मग तो प्रत्येकच वेळेला होतच राहतो का आणि याची कारण काय?
2: खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण बहुतांशी पेशंट असं सांगतात की सर मी आता खडा काढला मला परत खडा होणार का, ज्याला आमच्या मेडिकल भाषेमध्ये रिकरंट स्टोन फॉर्मेशन म्हणतो. स्टोन काढायला तर पाहिजेच गरज असेल तर, परंतु त्याचबरोबर तो परत होणार नाही ह्यासाठी देखील व्यवस्थित तपास, आवश्यक असणारे डाएट मधले बदल आणि औषधं हे करणं खूप महत्वाचं आहे. या संदर्भात मला असं, सचिन सर, तर आपण रिकरंट स्टोन ज्याला आपण म्हणतो हा फार मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जवळजवळ 50% लोकांना परत स्टोन शक्यता असते, तर आपण थोडीशी आपल्या श्रोत्यांना या संदर्भात आणखीन काही माहिती देऊयात.
3: एकदा स्टोन झाला की 50% पेशंटला पुढच्या 5 वर्षात स्टोन होण्याची शक्यता असते. आता स्टोनची ट्रीटमेंट करणं हा फक्त एक भाग झाला, परंतु तो स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी काळजी घेणं हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. स्टोन पुन्हा का होतो? एक तर त्या शरीराची टेंडन्सी असते, प्रत्येक शरीराची टेंडन्सी असते एक स्टोन फॉर्मेशनची. यामधल्या काही पेशंटला ते अनुवंशिक सुद्धा असू शकतात. तसेच पाणी पिण्याचं प्रमाण आणि आहाराचं
1: चुकीच्या पद्धतीचा
3: आहार या सुद्धा गोष्टी कारणीभूत राहतात. सो या सर्व गोष्टींचा व्यवस्थित इव्हॅल्युएशन होणं हे महत्वाचं आहे, जेणेकरून स्टोन रिकरन्स जो आहे तो आपल्याला चान्सेस जे आहेत त्याचे ते कमीत कमी कमी करता येतील, किंवा जरी रिकरन्स झाला तरी सुद्धा ते सुरुवातीच्या स्टेजलाच लक्षात आल्यास आपल्याला औषधांनी पण ते मॅनेज करता येऊ शकतात.
1: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी स्टोन आणि मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो किडनी स्टोन जेव्हा पुन्हा होतो त्याबद्दल अजून काय सांगाल?
3: किडनी स्टोन पुन्हा होऊ नये यासाठी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं. जसं की एखादा खडा समजा औषधांनी पडला तर तो कॅच करता आला, किंवा ऑपरेशन करून तो खडा काढला गेला तर तो खडा कुठल्या प्रकारचा आहे हे तपासून घेणं महत्वाचं आहे. किडनी स्टोनचे बरेच प्रकार असतात. सर्वात कॉमनली कॅल्शियम ऑक्झालेट स्टोन्स असतात, तसेच काही स्टोन युरिक ऍसिड असू शकतात, किंवा काही स्टोन स्ट्रोवाइड स्टोन असू शकतात, किंवा अजूनही काही प्रकार आहेत. सो त्या पर्टिक्युलर पेशंटला होणारा स्टोन हा कुठल्या प्रकारचा आहे याच्यावर पुढे रिकरन्स प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येऊ शकतं.
1: अच्छा,
3: किडनी स्टोन अनालिसिस बरोबरच काही रक्त तपासण्या आणि काही युरिन लघवीच्या तपासण्या असतात, जेणेकरून त्या पेशंटची टेंडन्सी, शरीराची टेंडन्सी आहे का हे आपल्याला साधारण कळून येतं. तसेच त्यात काही जेनेटिक कंपोनंट काही आहे का हे सुद्धा आपल्याला कळून येतं. उदाहरणार्थ जस्ट आता आमच्याकडे एक पेशंट येतात, एकाच फॅमिलीमधले 3 पेशंट आहेत ज्यांना वारंवार स्टोन होत राहतो. आता ते जेनेटिक कॉज आहे, पण पेशंट मोटिवेटेड असल्यामुळे पुन्हा त्यांना आम्ही सांगत राहतो की तुम्हाला जरी स्टोन झाला पुन्हा तरी नाराज होऊ नका, येत राहा, व्यवस्थित ट्रीटमेंट घेत राहा. सो ते रेग्युलरली येत राहतात आमच्याकडे, आणि स्टोन जो आहे जरी झालाच तरी तो अर्ली स्टेजला डायग्नोज होतो आणि त्याची पूर्णपणे व्यवस्थितपणे ट्रीटमेंट होते, जेणेकरून त्या सगळ्या पेशंटची किडनी ही व्यवस्थित राहते एवढ्या वारंवार स्टोन होऊन सुद्धा.
1: अगदी.
2: कारण आता किडनी स्टोन हा मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे तुमच्या पूर्ण जीवनशैलीशी निगडीत असतो.
1: ओके.
2: त्यामुळे एकदा खडा जर वारंवार होत असेल त्याचा पूर्णपणे अभ्यास होणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यासाठी ज्या काही टेस्ट सांगितलेल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. त्या टेस्ट केल्यानंतर त्याचा निष्कर्ष निघतो, त्यानुसार बऱ्याच वेळेला आपल्याला वारंवार हा मूत्रखडा टाळता पण येऊ शकतो.
1: म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी देखील तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोते हो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलेत पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी

0: करंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू।
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे, विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र प्रसारित करत आहोत ठळक बातम्या।
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान आहे। पूरसदृश परिस्थितीमुळे ते कसं होणार याबाबत साशंकता होती, मात्र आज सकाळपासून पावसानं किंचित उघडीप दिल्यानं त्यातले अडथळे काहीसे कमी झाले आहेत। आळंदीमध्ये आधीपासून मुक्कामी असलेली वारकरी मंडळी आज प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। आळंदीबाहेर खोळंबलेल्या मानाच्या दिंड्यांमधल्या मोजक्या प्रत्येकी 50 जणांना आळंदीमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे। एरवी यातल्या प्रत्येकी 90 जणांना प्रवेश दिला जातो। या सर्व मंडळींच्या उपस्थितीत दुपारी 3:30 माऊलींची आरती होईल। मंदिर प्रदक्षिणा करून हैबत बाबांच्या मंदिराजवळ पालखी विसावा घेईल। रात्री माऊलींच्या आजोळ घरी मुक्काम असेल। उद्या पहाटे 5:30 सुमाराला पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवेल, अशी माहिती आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ भावार्थ देखणे यांनी आकाशवाणीला दिली। पुण्याच्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आज सकाळी पुण्यातल्या प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी शिरलं आहे। खडकवासला धरण 97% भरलं असून त्यामधून विसर्ग सुरू आहे। दुपारी 2:30 सुमाराला हा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचं पाटबंधारे विभागानं कळवलं आहे। त्यानंतर इथली परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते। सध्या मंदिरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना मंदिर प्रशासनानं अन्यत्र हलवलं असून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानानंतर दरवर्षी इथं मुक्कामी येणाऱ्या 3 दिंड्यांना यावेळी सुविधा पुरवणं कठीण असल्याचं मंदिर प्रशासनानं म्हटलं आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे मुठा नदीला पूर आला असून नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। सिंहगड रस्ता परिसरातल्या द्वारका आणि जलपूजन या 2 सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक नागरिकांना प्रशासनामार्फत तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे। पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दल घटनास्थळी तैनात असून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे। नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी केलं आहे। आपत्कालीन परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यामध्येही शाळांना तातडीने सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। काल मध्यरात्री 2:30 ते 8:30 पर्यंत नाशिक शहरात 120 mm पावसाची नोंद झाली असून अजूनही मुसळधार सुरू आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या परिसरात आज दिवसभर रेड अलर्ट देण्यात आला आहे। वणी इथल्या सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मार्गावरची दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचं देवस्थाननं कळवलं आहे। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58
4: श्रोते हो, काही ठळक घडामोडी आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून। सकाळचे 11:32 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती।
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स। 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
4: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला 2 आखे 12 हात या चित्रपटातलं भरत व्यास यांनी लिहिलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गीत ऐकूया। 1958 बर्लिन महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सन्मान मिळवलेला 2 आखे 12 हात या चित्रपटातलं हे गीत।

श्रोते हो, आत्ताच आपण दो आखे बारा हात या चित्रपटातलं गीत ऐकलं. लता मंगेशकर यांच्या स्वरात गीतकार होते भरत व्यास आणि संगीतकार वसंत देसाई. 1958 साली बर्लिन महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सन्मान मिळाला होता. त्याच्या स्मृती जागवण्याकरता हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स.

0: प्रवेश डाईंग, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: पुण्यनगरीत आलेल्या सर्व वारकरी भाविकांचं राजर्षी शाहू बँकेतर्फे हार्दिक स्वागत।
2: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे, अत्याधुनिक डिजिटल बँकिंगद्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे,
3: कराड, सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच आपल्या सेवेत। राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: श्रोते हो, आज हास्य अभिनेता जगदीप यांचा स्मृती दिन, त्या अनुषंगाने ऐकूया त्यांच्यावर चित्रित भाभी या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, चित्रगुप्त यांनी संगीतबद्ध केलेलं, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचे पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट tathastu.fashion.
8: हर रोज सुबह 7 सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेत्री नीतू सिंग यांचा वाढदिवस ऐकूया. त्या अनुषंगाने त्यांच्यावर चित्रित दो कलिया या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं आणि रवी यांनी संगीतबद्ध केलेलं गीत.
12: बच्चे मन के सच्चे

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात.

0: खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवता.

0: रमेश डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट छत्री जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: महागाईचा वाढतोय गुंता,
2: विश्वेश्वर बँक असता कशाला करता चिंता।
1: विश्वेश्वर बँकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा, 13 ते 24 महिने कालावधीच्या मुदत ठेवींवर 7.25% एवढं घसघशीत व्याज, तसंच शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज, गृह कर्ज, सोलर खरेदी कर्ज अशा विविध कर्ज योजना अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मान्सून इश्यू सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे।
5: किरकोळ विक्रेते नेमणे आहेत, छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम संधी, संपर्क 98-220-98-215। उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
6: उशिरा आलेला पावसाळा आणि निसर्गासोबत कला संस्कृतीचा एकत्र आनंद घ्यायला जरूर या जपूर झाला। जुन्या काळात घेऊन जाणाऱ्या जाहिराती, घराघरात वापरल्या गेलेल्या आणि गतकाळातील वैभवाच्या स्मृती जपणाऱ्या, नाजूक आणि कलाकुसरीची भुरळ पाडणाऱ्या, चांदीच्या 200 वर्ष जुन्या वस्तू आणि या महिन्यातील खास आकर्षण म्हणजे ज्येष्ठ सिने दिग्दर्शिका आणि लेखिका सई परांजपे यांचा दरवळ हा एकपात्री कार्यक्रम, दिनांक 19 जुलै 2026 ला। चुकवू नका हा प्रयोग, जुळवून आणा जपूरचा भेटीचा योग।
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
8: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल।

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्बांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्बांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत

0: जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं यादव की बारात या चित्रपटातलं गीत. स्वर आहेत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचे.

0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर साहिर यांनी लिहिलेलं, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं दिवार या चित्रपटातलं गीत, स्वर आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचे.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ,
1: क्या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है,
2: क्या है,

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली।

0: आलेली आहेत.
1: हो
0: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
0: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: डाईन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच।
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह।
3: कार्यक्रमात यानंतर ब्लॅकमेल या चित्रपटातलं गीत गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा।

श्रोते हो, हा स्वर होता किशोर कुमार यांचा. गीतकार होते राजेंद्र कृष्ण, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट होता ब्लॅकमेल. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क, पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रम सुरू आहे चंदूकाका सराफ मधुमालती. घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ये वादा रहा या चित्रपटातलं गुलशन बावरा यांनी लिहिलेलं, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत.

0: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
6: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
7: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
8: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकवत आहोत. स्वर आहेत आशा भोसले, अमिताभ बच्चन आणि शरद कुमार यांचे.

0: श्रोते हो, हा मुख्य स्वर होता आशा भोसले यांचा आणि त्यांच्याबरोबर अमिताभ बच्चन आणि शरद कुमार यांचा देखील. चित्रपट होता द ग्रेट गॅम्बलर. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार राहुल देव बर्मन. आजच्या कार्यक्रमात आपण दो आखे बारा हात, भाभी, दो कलिया, यादो की बारात, दीवार, ब्लॅकमेल, ये वादा रहा आणि द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातली काही गीतं ऐकलीत. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101

0: FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर काही क्षणातच ठळक घडामोडी जाणून घेऊया.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातील मुसळधार

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरसदृश परिस्थितीबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागांना मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 11,089 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरू आहे. हे पाणी नंतर मराठवाड्यामध्ये पोहोचतं. परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा वाढत असून तो आता 28% गेला आहे. धरणामध्ये सध्या 1,344 घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. पालघर जिल्ह्यातही गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून प्रशासनानं जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीलाही बसला आहे. नालासोपारा ते वसई दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावरची लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या धीम्या गतीनं धावत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला असल्यानं या मार्गावरच्या बहुतांश गाड्या 30 ते 40 मिनिटं उशिरानी धावत आहेत. आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्तानं पंढरपूर इथंही जोरदार तयारी सुरू आहे. राज्याच्या विविध भागातील पूरपरिस्थितीला तोंड देत इथं पोहोचणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवता याव्यात यासाठी मंदिर प्रशासनानं जय्यत तयारी केली असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आकाशवाणीला दिली. यंदा वारकऱ्यांच्या दर्शनबारीसाठी गोपाळपूरपर्यंत पत्र्याच्या शेड उभारण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पंखे, कूलर, स्वच्छतागृह, मोठे टीव्ही स्क्रीन, चहा, खिचडी, खानपान व्यवस्था, भजनासाठी बैठक व्यवस्था इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत. दर्शन व्यवस्थेमध्ये गोंधळ होऊ नयेत यासाठी सुमारे 1,500 ते 2,000 कमांडो तैनात करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथून जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या 437 पालखी सोहळ्याला काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये प्रारंभ झाला. हजारो वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी आता पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
1: श्रोते हो, काही ठळक घडामोडी आपण जाणून घेतल्या पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे ठीक 12 वाजले आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
6: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर.

0: सत्तावीस लक्ष्मी रोड कोल्हापूर।
1: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या। आमची वेबसाइट tathastu.fashion।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 12:02:20 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो आपकी पसंत। सादर करते कैलास शिंदे।

0: हॅलो, आपकी पसंतच्या सर्व रसिकश्रोत्यांचं या कार्यक्रमात मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा हॅलो आपकी पसंत हा कार्यक्रम.
1: हॅलो,
0: बोला.
1: विविध भारती,
0: नमस्कार. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत.
1: हा, आपकी पसंत याचं विठ्ठलाची वारी आता सुरू होणार आहे, तर पंढरपूरच्या दिशेने भरपूर वारकरी जातील. मी कोंढव्यावरून अमिता लोणकर बोलते. बरेच दिवसातला फोन लागला माझा.
0: अमिताजी, कार्यक्रमात स्वागत आपलं, बोला.
1: तेरी पना हमे हमे रखना, कारण त्या गाण्याचा अर्थ पण खूप खोलवर आहे.
0: बरोबर
1: आहे. हो, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्द म्हणजे हृदयाला टच होतो ऍक्च्युली तो शब्द. प्रत्येक शब्द आणि त्याच्यातलं मिनिंग म्हणजे तो अर्थ एवढा अर्थपूर्ण आहे की प्रत्येकाने ते घेतला पाहिजे. म्हणजे काही गीतांमागे खूप खोलवर अर्थ दडलेला असतो.
0: बरोबर बरोबर, नक्की नक्की.
1: त्यामुळे ते काळजाला भिडतात काही काही गीतं, आणि ते सतत गुणगुणल्यामुळे आपल्यालाही होतं. कारण सकाळपासून माझा रेडिओ चालू होतो, उठल्या उठल्या रेडिओ माझा सुरू असतो.
0: बर.
1: आणि आमच्या कामवाल्या ताई पण म्हणतात मी सगळ्यांच्या घरी जाते पण फक्त तुमच्या इथंच रेडिओ चालू असतो.
0: काय करता तुम्ही?
1: मी लेखिका कवयित्री निवेदिका आहे आणि स्पेशल मुलांसाठी उमेद फाउंडेशन या संस्थेसोबत गेली 5 वर्ष जोडलेली आहे. माझा स्वतःचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. त्यांच्यासाठी आम्ही पौड येथे बालक पालक हा प्रकल्प, म्हणजे पालकही तिथे राहतील आणि दिव्यांग मुलंही राहतील असा प्रकल्प आत्ताच नुकता 2-3 महिने झाले. तर खूप छान पद्धतीने आहे. कधीतरी आमच्या प्रकल्पाला भेट द्या. मी रेडिओच्या माध्यमातून हे सांगेल सर्व पालकांना दिव्यांगांच्या, उमेद फाउंडेशन आमची संस्थेला तुम्ही अवश्य एकदा भेट द्या.
0: बर बर बर, चला. सगळे आता वारकरी जे आहेत मंडळी देहू आणि आळंदीतनं पंढरपूरकडे रवाना होतील.
1: हो.
0: आणि हा भक्तीचा फुललेला जनसागर जो आहे तो अफाट, लोंढा कोणत्याही निमंत्रणाशिवाय आता देहू आणि आळंदीत जमा होऊ लागलाय. क्षणवर्ष ही चालत आलेली, शतकानुशतक चालत आलेली ही परंपरा जी आहे
1: ती विठ्ठल नामाची. म्हणजे ते चालत असतात, म्हणजे ती ताकद देणारा तो परमेश्वर आहे. म्हणजे
0: म्हणून तर
1: पाऊस पडत नव्हता, लोकांना टेन्शन आलतं, पण त्याला काळजी आहे ना सृष्टीच्या नियंत्रणाला की माझ्या भक्तांना यायची ओढ आहे तर ते पेरणी करूनच येतील. त्यामुळे पाऊस पाडणं हे म्हणजे भक्त आणि भगवंत जेव्हा एक रूप होतात तेव्हा त्या गोष्टी घडत असतात या सगळ्या.
0: चला, तुम्ही छान सुचवलेली ही जी प्रार्थना आहे ते ऐकूयात आज कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो,
0: बोला।
1: नमस्कार सर। हेलो, आपकी पसंद कार्यक्रम।
0: कार्यक्रम हेलो, आपकी पसंद कौन बोलता है?
1: सोनिया पाटिल बोलते, वाड़ी कोरोली राहणार।
0: बोला सोनिया पाटील, स्वागत कार्यक्रमात।
1: वारी विषयी बोलायचं।
0: हा, आणि तुमच्याकडे सगळी मंडळी येणार आहेत आता, हे सगळे वारकरी मंडळी पंढरपुराकडे नाही का?
1: आमच्या इथून जातात ना, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पण पालखी।
0: बरोबर। हा, तुम्ही काय नियोजन करता तुमच्या तिकडून?
1: आम्ही म्हणजे दिंडीमध्ये जेवण देतो, म्हणजे आमच्या इथे मुक्कामाला असतात ना।
0: हा हा, बरोबर।
1: मग संध्याकाळचं जेवण असतं, म्हणजे साधारण 1000-1200 लोक असतात, त्यांचं जेवण असतं। आम्ही तिथे जातो आणि त्यांच्यात सहभागी पण होतो, अजून तास त्यांच्या बरोबर थांबतो।
0: अरे वा, क्या बात आहे।
1: आणि ते सगळं वातावरण पण एकदम असं छान असतं, सगळं
0: बरोबर, भक्तिमय वातावरण असतं,
1: आवाज असतो आणि भक्तिमय वातावरण असतं, आणि सगळीकडे माणसंच असतात ना, आणि लहान मोठे असं मावली मावली प्रत्येकाला मावली,
0: आणि अगदी जर आपण दुरून किंवा लांबून पाहिल्यानंतर एखाद्या मोगऱ्याची जशी बाग बहरलेली असते तसं सगळीकडे पांढर शुभ्र असं आपल्याला दिसत राहतं लांबून, नाही का? हा,
1: खूप सुंदर वातावरण असते।
0: हा, तर मग गीत कुठलं ऐकूयात कार्यक्रमात?
1: सर, हिंदीत सांगायचं ना?
0: हा, हिंदी आपला कार्यक्रम। हा, हिंदीतलं, हिंदीतलं। हा,
1: ते सत्यम शिवम सुंदरम चालेल किंवा कृष्ण गोविंद हरे, या दोन्ही पैकी जे असेल ते अवेलेबल चालतंय सर।
0: ओके, कोई सत्यम शिवम सुंदरम मधलं तर आहे लता मंगेशकर यांच्या आवाजातलं छानसं गीत।
1: जोडी जोडीने फुगड्या खेळायला लावतात महाराष्ट्रीय आम्हाला, आणि असं फुगडी खेळायची नंतर मग एक छानसा उखाणा घ्यायचा आणि महाराजांचे दर्शन घ्यायचं।
0: बरं, चला, मागच्या वेळेस काय उखाणा घेतला होता? मागच्या वेळेस काय उखाणा घेतला होता?
1: बर, हल्लीच्या मुले कामे करतात शक्तीपेक्षा युक्तीने, राजेंद्र पाटलांचं नाव घेते प्रेमापेक्षा पांडुरंगाच्या भक्तीने।
0: अरे वा वा, क्या बात आहे, राजेंद्र नावांचं पण नाव आलं आणि साक्षात पांडुरंगाचं नाव पण आलं उखाण्यामध्ये, क्या बात आहे। चालेल, सोनियाजी फोन केला, हे छानसं भक्तगीत सुचवलं त्यासाठी धन्यवाद। ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत।
1: हो, ठीक आहे।

0: हॅलो
1: हॅलो
0: बरोबर
1: नमस्कार. मी दिगंबर कुलकर्णी बोलतोय, तळेगाव दाभाडे तेलियाडे इथून.
0: बोला दिगंबरजी, स्वागत कार्यक्रम. हॅलो, आपकी पसंत.
1: थँक्यू थँक्यू सर. मी मारुती मंदिर मध्ये सेवा करतो, तर मला एक गोपी चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं सर.
0: अरे वा, क्या बात है. हां
1: हां, सुख के सब साथी,
0: दुसरा ना कोई, महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं हे छानसं भक्ती गीत.
1: हो हो हो, म्हटलं

0: ते सेवा करतो मंदिरात एक गाणं ऐकावते, बाकी काही नाही.
1: क्या बात आहे, केव्हापासून सेवा करताय?
0: मला 4-4.5 वर्ष झाली सर.
1: बर, आणि कसा असतो दिवसभरातली तुमची एकूणच विधी किंवा पूजा अर्चा वगैरे जी असते, सकाळची केव्हा होते, दुपारी केव्हा होते आणि संध्याकाळची केव्हा होते?
0: हो, सकाळी मी येतो 7-7.5 आल्यावर सगळं मंदिर झाडून पुसून वगैरे घेतो आणि मग आरती होती 8:15 सकाळी.
1: बर,
0: मग 12:30 मंदिर बंद होतं, मग परत 5:30 उघडतं, मग संध्याकाळी परत यायचं, थोडं बसायचं, नामस्मरण, परत 8:00 आरती असते.
1: बर,
0: आणि शनिवारी खूप गर्दी असते सर, मंगळवार शनिवार.
1: बर,
0: एकदा आपण आपला स्टाफ वगैरे जर इथं आला तळेगाव दाभाडीला भंडारी हॉस्पिटलच्या पुढे, प्रसिद्ध आहे आमचं मंदिर खूप तळेगावामध्ये.
1: बर, आणि मग
0: आपण
1: आणि हनुमान जयंतीला मग मोठा उत्सव असेल,
0: खूप मोठा उत्सव असतो.
1: बर,
0: आणि आमचा तेली समाज आहे, त्यांचं मंदिर आहे.
1: ओके,
0: सगळेच म्हणजे ते खूप लोक सगळे सक्रिय आहेत.
1: हो हो, बर,
0: त्यांची पण एक दोन लोकांची मला नावं नमूद करायची होती.
1: सांगा सांगा ना, सांगा.
0: आमचे अध्यक्ष आहेत श्रीकांत शेडगे.
1: बर, अच्छा.
0: यंग कॅप आहे. आणि बाळासाहेब क्षीरसागर, बाळा कसाबी, अजून गौरव क्षीरसागर, तुषार जगनाडे, अशी सगळी तरुण मंडळी पुढाकाराने सगळं छान काम करतात. मंदिर पण खूप छान आता सुधरवलंय, नवीन सगळं लाईट्स वगैरे सगळं खूप छान केलंय सगळं.
1: हॅलो.
2: हॅलो,
1: बोला.
2: हा, नमस्कार सर.
1: नमस्कार
2: सर, मी परमेश्वर शिंदे बोलतोय, मुकामपूर आनंदगाव तालुका पोरपूर जिल्हा जालना.
1: बोला परमेश्वर शिंदे.
2: सर, सध्या तर आमच्याकडे पाऊस झालेला आहे, पेरणीचे कारण पूर्ण म्हणजे जवळजवळ 50% पेरणी झालेली आमच्या इकडे.
1: बर,
2: आता पुन्हा म्हणजे पाऊस चालू आहे रिंगची. तर सर, मला ते भक्तीगीत ऐकायचं होतं. एक सुख के सब साथी दुख मी ना कोई, गोपी चित्रपट असले वाटतं.
1: बरोबर बरोबर.
2: हा सर, हे गीत ऐकायचं होतं सर मला. आणि कारण हे गीत ऐकण्यासाठी आमचे म्हणजे परिवारातील काही नाव सांगू सर.
1: सांगा ना.
2: कावेरी शिंदे हे, प्रल्हाद शिंदे हे, वैष्णवी शिंदे आणि स्वाती शिंदे.
1: बर,
2: हा सर.
1: चला, शिंदे कुटुंबियांसाठी हे छानस गोपी चित्रपटाचं भक्तिगीत ऐकू दे कार्यक्रमात. धन्यवाद.
2: धन्यवाद धन्यवाद.
1: हॅलो.
3: हॅलो,
1: बोला.
3: हॅलो, मी पानमळ्यातून बोलते, चौधरी शशिकला चौधरी.
1: शशिकलाजी स्वागत.
3: मला गाणं ऐकायचं होतं सर, ते गोपी मधले.
1: कुठलं?
3: ते दुःख केस कोळीने असं काहीतरी गाणे.
1: सुख के सब साथी दुःख मे ना कोई.
3: तेच सॉरी, मला आठवण शब्द. फोन लागला माझा किती दिवसांनी.
1: बर, किती दिवसांनी फोन लागलाय?
3: आठवण.
1: फोन किती दिवसांनी लागला म्हटलं?
3: पहिल्यांदा लागला. मी खूप ट्राय करते, खूप ट्राय केले.
1: केव्हापासून ट्राय करताय?
3: तरी झाले असेल 3-4 महिने किंवा जास्त झाले असेल.
1: बर, अच्छा.
3: तर तेवढं प्लीज सर गाणं लावा.
1: बर, काय करता तुम्ही?
3: मी रिटायर आहे, आता घरीच असते.
1: बर, कुठल्या विभागात होता?
3: बँकेत.
1: ठीक आहे, तुमच्या पसंतीचं हे गोपी चित्रपटातलं गीत ऐकवतोय.
3: ठीक आहे, थँक्यू सर.
1: धन्यवाद.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर

0: 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
4: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
3: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
4: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
3: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
4: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु.fashion.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: हॅलो.
7: हॅलो,
6: बोला.
7: कैलास शिंदे
6: बोलते बोला.
7: नमस्कार, मी जयश्री तेंडुलकर बोलते.
6: बोला जयश्रीजी, स्वागत कार्यक्रमात.
7: कुमार गंधर्वांच कबीरांचे आहे ना हिंदी रचना, दोन चार आहेत त्यांच्या चांगल्या,
6: हो
7: त्यांनी गायलेल्या. किंवा मग हे लक्ष्मी अय्यर मला तर गायिका आहे तिने, त्यांनी हे गायलेले ते माती कहे कुंभार को.
6: लक्ष्मी शंकर असेल.
7: हा लक्ष्मी शंकर, त्यांनी ते गायलेलं. तर या कुठलं, यापैकी कुठलंही लावा, कुमार गंधर्वांचं किंवा हे गाणं.
6: बर बर बर.
7: माती कळे कुंभार को. आणि आज मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकते का?
6: हो द्या ना. आता
7: माझ्या बाच्याचा पण आजच आहे म्हणजे वाढदिवस. त्याचं नाव आहे राजेंद्र गजानन बांदेकर. आणि दुसरा एक नातू आहे नात्यातला, त्याचं नाव आहे सिद्धांत गजानन दावडे.
6: बर,
7: आजच आहे वाढदिवस. आणि 11 तारखेला माझ्या बाचीच्या मुलीचा म्हणजे नातीचाच आहे, तिचं नाव आहे निधी प्रसाद केरकर. आणि दुसरे एक माणस पुत्र माझे, त्यांचं आहे महादेव भालके. 11 तारखेलाच आहे वाढदिवस. आणि एका बाच्याच्या मुलाचा रियांश पुरुषोत्तम पराष्टेकर, त्याचं 23 तारखेला वाढदिवस आहे.
6: अच्छा.
7: आणि आपले प्रसाद कुलकर्णी 29 तारखेला.
6: ते तर तुम्ही संजय भुजगावांकडे पण दिला होता तसं
7: सांगितलं होतं, तुम्ही ऐकलं होतं का?
6: बोला बोला बोला.
7: बरं बरं. तर सगळ्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा खूप खूप.
6: ओके, चालेल.
7: आणि तुमचा फार स्वभाव आवडतो मला, हसत मुख अगदी हसत मुख असता काय.
6: हो हो हो, थँक्यू, धन्यवाद.
7: तुमचं नाव हसमुखलाल ठेवा असं वाटतं.
6: अच्छा, हसमुखलाल. ओके, चला. आता मी सगळ्यांना सांगतो की आता मला हसमुख लाल या नावानं तुम्ही बोलावत जावं.
7: कायम हसत राहा, आम्हाला कायम तुमचा हसरा आवाज ऐकायला येऊ दे.
6: चला, धन्यवाद. फोन केला कुमार गंधर्व किंवा लक्ष्मी शंकर यांच्या आवाजातलं हे अप्रतिम असं भक्तिगीत प्रसारित करतोय तुमच्यासाठी.
7: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: बोला
1: मी प्रल्हाद देशपांडे बोलतोय.
0: बोला प्रल्हाद देशपांडे. हॅलो, आपके पसंत मध्ये आपलं स्वागत.
1: मला एक अनंत जलोटांचं भजन ऐकायचंय, ऐशी लागी लगन मेरा हो गई मगन. आता पालखी आगमन आता होणार आहे ना पुण्यामध्ये.
0: बरोबर.
1: आता 7 तारखेला देहूची पालखी निघेल.
0: बरोबर. दुसऱ्या दिवशी आळंदीत.
1: 8 तारखेला आळंदीची. हो, आणि आम्ही दोघांच्या मध्ये आहोत राहायला.
0: बर.
1: बिहू आळंदीच्या मध्ये आहे, डुडुळगाव गाव आहे.
0: ओके.
1: तिथे राहतो आम्ही.
0: बर बर बर बर. आणि आता पंढरपूर कडे किंवा विठुरायाला भेटायला लगन या सगळ्या वारकऱ्यांना लागलेलीच आहे. आणि आता ते जमवा जमव करून सगळी मंडळी जसं जसं जमेल तसं आपल्या सगळं लव्या जम्यास कोणी देहूत पोचतंय, कोणी आळंदीत पोचतंय, किंवा वेगळी वेगळी चालणारी जे ज्यांच्याकडे दिंड्या नाहीये तर ते पुढेच आधीच थोडस मार्गस्थ होऊन आपापला मार्ग पकडून जे आहे ते पुढे चालायला सुरुवात केली. आता काही मंडळींनी अनुप जलोटा यांच्या आवाजातलं हे छानस भक्तिगीत ऐकवतोय तुम्हाला. धन्यवाद फोनसाठी.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: मी शिर्डीवरून बोलतो, बाबासाहेब पुंड. हॅलो, आपकी पसंत
0: कार्यक्रम. हॅलो, आपकी पसंद.
2: हो, तर मी शिर्डीवरून बाबासाहेब पुंड बोलतो.
0: बोला बाबासाहेब, स्वागत कार्यक्रमात.
2: धन्यवाद. हॅलो, आपकी पसंत मध्ये आज मला हे गाणं ऐकायचं, ऐशी लागी लगन मेरा हो गई मगन, हो तो गली गली हरिगुण गाणे लगी.
0: वा वा, क्या बात आहे.
2: तर बाकी पुणे केंद्राचे सर्व प्रोग्राम मला आवडतात आणि मी नेहमी ऐकत असतो.
0: बर, करता काय?
2: मी शिर्डीमध्ये मी हे फुलं वगैरे विकायचं काम करतो.
0: हो का? अरे वा, चालेल. मग तुमच्या पसंतीचं हे छानस भक्तिगीत ऐकूयात कार्यक्रमात बाबासाहेब.
2: हो हो, ऐकू.
0: फोनसाठी धन्यवाद.
2: धन्यवाद.
0: हॅलो.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: आपकी पसंद कार्यक्रमाविषयी बोलायचं आहे ना.
0: कार्यक्रम आपकी पसंद.
1: मी पिंपरी चिंचवडहून चेरगाव येथून हरिबा विष्णू शेडगे बोलतोय. मी बऱ्याच दिवसातून मी फोन केला, फोन लागला, त्याबद्दल धन्यवाद.
0: बर शेडगेजी, स्वागत कार्यक्रमामध्ये.
1: आणि माझ्या घरी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटतं, माझ्या घरी चार रेडिओ आहेत.
0: अरे बर, कुठे कुठे ठेवलेत सांगा आम्हाला. आता
1: ते संपूर्ण माझ्या टेबलावर असतात. एकावर विविध भारती, एकावर पुणे केंद्र, एकावर मुंबई केंद्र.

0: आणि एकावर एफएम अशी बटणं नुसती ऑन करायची तर. आणि 1965 पासून मी रेडिओ, आता माझं वय 70 वर्ष आहे.
1: बर.
0: आणि मी विठ्ठल भक्त ज्ञानेश्वर यांचा भक्त आहे, माझे वडील सुद्धा याचे भक्त होते.
1: बर.
0: आणि मी संत तुकाराम विद्यालय देहू या शाखेमध्ये असिस्टंट टीचर म्हणून 10 वर्ष काम केलेलं आहे. मी सेवानिवृत्त झालेलो आहे.
1: बर बर. अरे वा.
0: त्यामुळे माझे वडील नाथपंथीय होते, त्यामुळे मलाही आवड आहे ह्याची. आणि बघूया म्हटलं, काल तुमचं ते हे निवेदन ऐकल्यानंतर आज आपला फोन लागतोय का बघावं म्हटलं.
1: लागला ना. खरी खरी आवड असेल तर त्यातनं सवड काढता येते, आणि सवड असेल तर आवड मिळेल म्हणजे निर्माण होते, नाही का?
0: चालतंय. तर आता नेहमी आता कसं आषाढी वारी आहे तर हम दोनों मध्ये लावा. हा, हम दोनों मध्ये कोणतंही गीत लावलं तरी चालेल.
1: तर त्याच्यामध्ये सुद्धा एक छानस भक्तगीत आहे, अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम.
0: छान छान छान चांगलं आहे. तर हे गीत आणि माझ्या कुटुंबातील माझी पत्नी सौ पुष्पलता, माझी धाकटी सून अरुणाली, थोरली सून दीपाली, आणि माझे दोन नातू ओंकार आणि हे शिवम, आणि माझे दोन अतुल आणि रविराज, आमच्या सर्व कुटुंबियांसाठी हे गाणं प्रसिद्ध करावं ही विनंती.
1: चला,
0: दिल्याबद्दल.
1: हो, हरिभाऊ शेडगे, तुम्ही फोन केला आणि 4 रेडिओ वरती असेच आमचे अव्याहतपणे कार्यक्रम ऐकत राहा अशीच सदिच्छा व्यक्त करत कार्यक्रमात तुमच्या
0: निवेदन मला अतिशय आवडत.
1: बर. अच्छा.
0: दिवसभर आता मी सेवानिवृत्त माणूस आहे. दिवस माझा दिवसभर वेळ कसा जातो, मला लोक विचारतात तुमचा वेळ कसा काय जातो, तर हे 4 रेडिओ प्लस टीव्ही आणि सकाळी मॉर्निंग वॉक संध्याकाळी इव्हिनिंग वॉक याच्यात पूर्ण मी व्यस्त असतो.
1: बर बर बर. चला, हम दोनों मधलं हे छानस भक्तिगीत ऐकवत आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद. 8 तारखेला ना?
1: हो हो हो.
2: हॅलो.
1: हॅलो.
2: हा सर, आकाशवाणी पुणे ना?
1: हो.
2: आपली पसंतीसाठी फोन केला.
1: बोला. नमस्कार, स्वागत कार्यक्रमात.
2: नेवाशिवून मनोज देव बोलतोय.
1: बोला मनोज देव, स्वागत कार्यक्रमामध्ये.
2: आम्ही ज्ञानेश्वरच्या गावातूनच बोलतोय.
1: हो हो, माहिती आहे मला देवाचा. बरोबर.
2: मग कुठलं एखादं भजन लावा सांग.
1: ओके, एक छानस भजन ऐकवतोय तुमच्यासाठी. काय करतात मनोज देव तिथे?
2: आमचं जॉब वर्कच आहे. जॉब दुकान
1: कशाचं?
2: झेरॉक्स टायपिंगचं दुकान आहे.
1: अच्छा, झेरॉक्स टायपिंग. बर बर बर. पण आता येतात मंडळी टायपिंग शिकायला वगैरे?
2: नाही नाही, जॉब वरच काम करून आहे.
1: कम्प्युटर मध्ये काय माहिती कोणाला किंवा काही मजकूर टाईप करून कोणाला हवा असेल तर ते करून दिलं जातं.
2: बँकेचे
1: वगैरे काही नोटीस असतील किंवा काही कागदपत्रांचा व्यवहार असेल, जमिनीची खरेदी असेल काहीतरी, नाही का, अग्रीमेंट वगैरे असतील असं, तर ते सगळं करून देतात. आणि झेरॉक्स त्याचा पण व्यवसाय आहे तुमचा. चला मनोज देव, तुमच्यासाठी हे छानस भजन ऐकवतोय कार्यक्रमात.
2: थँक्यू.
1: चालेल, धन्यवाद.
2: ओके.

0: हा नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: हा संभाजी बरोबर बोलतोय सर. आम्हाला सर एक भक्तिगीत ऐकायचं सर. हे मालिक तेरे बंदी आम नाही का. हा ते मला असं भक्तिगीत ऐकाय.
1: बर.
0: हा तर सर आमचे मित्र रामदास मेमाने, त्याच्यानंतर आमचे ज्ञानबा वाघ, संजय भैरट आणि अनिलजी नाईक, ते आमचे मित्र आणि आमची फॅमिली सर्व येणाऱ्या गुरु पौर्णिमेच्या आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
1: बर बर बर.
0: आपल्या सर्व टीमला.
1: बर.
0: बाकी तुमचे कार्यक्रम तुम्ही छान आहात, म्हणजे व्यवस्थित तुमचा आवाज आम्ही ऐकतो. तर तुम्ही बाकीचे कार्यक्रम छान सादर करता.
1: बर.
0: हा मुद्दा काय कार्यक्रम शिकायचा करणार नाही.
1: ओके चला संभाजी भोर, तुमच्या पसंतीचं हे छानसं भक्तिगीत ऐकवतोय कार्यक्रमात.
0: ओके ओके सर.

0: हॅलो
1: हॅलो
0: बोला.
1: मी सर सचिनचे.
0: हा, कुठून बोलताय? कार्यक्रम हॅलो आपकी पसंद आहे.
1: निगडे वरून बोलते.
0: बोला ना.
1: आम्ही ब्लाइंड आहे सर. आता सध्या पालखीचे दिवस आलेत ना जवळ.
0: बरोबर.
1: तर मग खूप जरा छान वाटत मनाला की लोक एवढ्या भक्तिभावाने येतात देवाला, नाही का, पावसा पाण्याचे तमान करता. मग खूप छान वाटत आणि तुमच्याशी बोलून मला खूप आनंद वाटला. काही पहिलाच फोन तुम्हाला लागलाय.
0: वा वा, शारदाजी स्वागत मग तुमचं कार्यक्रम हॅलो आपकी पसंद मध्ये. बोला.
1: तुमचं बोलणं खूप छान
0: आहे.
1: दादा.
0: हा बोला शारदाजी, कुठलं गीत ऐकू तुम्हाला?
1: तुलसीदास.
0: तिकडून कोणतरी तुम्हाला हळूहळू सांगताय की हे सांगायचंय म्हणून.
1: त्यांना भजनाची खूप आवड आहे.
0: हा,
1: सांप्रदायिक एक सारी भजन करतात.
0: बर, अच्छा. हा बर, मग
2: रामचरण सुखदायी.
0: हा, मग ही मग पसंती कोणाची म्हणायची? शारदाजींची म्हणायची का शारदाजींच्या मिस्टरांची म्हणायची?
1: दोघांची.
0: बर बर बर, अच्छा, दोघांची. ही चान्सेस
2: सर. ऐका ना.
0: बोला.
2: मला तुमच्या म्हणजे आपलं निवेदकाशी भेट होते ना आपली त्यांची, त्यावेळी ते गोंधळातले मला फार आवडले. मी लोकशाहीर आहे सर.
0: बर बर, काय तुमचं नाव?
2: मारुतीराम भाऊ चिंचे.
0: अच्छा, मारुती रामभाव काय चिंचे?
2: चिंचे चिंचे.
0: अच्छा, ओके ओके ओके. बर बर.
2: पारनेर तालुक्यात गाव आहे आमचं, वडगाव सावता.
0: हा, अच्छा, तिथले तुम्ही?
2: सरकपत भेदी गायन म्हणतो, एक तारी भजन.
0: बर बर.
2: वारकरी संप्रदाय. हा.
0: वा वा वा.
2: तेव्हा पलुसकरांच्या आवाजामध्ये हे भजन पूर्ण लावायचे.
0: अच्छा, पलुसकर पंडित डी व्ही पलुसकरांच्या आवाजातलं. बर बर बर बर बर, नक्की ऐकवतो.
2: मग तुमच्या मनाने लावा, मग नंतर जर नाही मिळालं तर.
0: ठीक आहे ठीक आहे, पाहतो. हे जर मिळालं पंडित डी व्ही पलुसकरांच्या आवाजातलं तर ते नक्की प्रसारित करतो तुमच्यासाठी.
2: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: एक आवाहन आणि विनंती, 2 महिन्याच्या आत वारंवार फोन करणाऱ्या श्रोत्यांसाठी.
1: अशा श्रोत्यांनी किमान 2 महिन्याचं अंतर हे फोन करण्यासाठी पाळावं, म्हणजे नवीन श्रोत्यांना सहभागी करून घेण्यात तुमचं सहकार्य आम्हाला उपयोगी पडेल. तो आपका अगला कॉल होगा 2 महिने के बाद.

आणि आता दुसरी विनंती, आमच्या वारंवार फोन करूनही फोन न लागणाऱ्या आणि आमच्याशी संपर्क होऊ न शकणाऱ्या श्रोत्यांसाठी, त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न सोडू नये किंवा हार मानू नये. फोन क्रमांक 2553-1705 किंवा 1706. यासोबतच हा कार्यक्रम श्रोतो आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय कळवण्यासाठी prasaran.pune@gmail.com म्हणजेच prasaran.pune@gmail.com या ईमेल आयडीवर आपला अभिप्राय कळवू शकता. त्याचा फोन इन लोबसावामध्ये समावेश करण्यात येईल. श्रोत हो, यावरून आजच्या हॅलो आपकी बसदिया कार्यक्रमात मी कैलास शिंदे आता रसिकांचा निरोप घेतोय. आज कार्यक्रमासाठी फोन केलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. आणि कार्यक्रमात आज ज्या श्रोत्यांचे फोन कॉल्स होते अशा श्रोत्यांनी फोन करताना आता पुढचा फोन जो आहे तो 8 सप्टेंबर नंतर या कार्यक्रमात फोन करावा ही विनंती. नमस्कार, धन्यवाद.

0: श्रोते हो, हॅलो. आपकी पसंद हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. सादर करते होते कैलास शिंदे. आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी, जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: अहो ऐकलत का, तथास्तूचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट आहे.
5: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सर.
4: अहो, तथास्तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10 ते 30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10 ते 30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
5: वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
4: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
5: ऑनलाइन शॉपिंग चा लाभ घ्या. आमची वेबसाइट तथास्तु.fashion.

0: जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1:03 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव. कार्यक्रमात सुरुवातीला बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं प्रशांत इंगोले यांनी लिहिलेलं, जॅकी वंजारी यांनी संगीतबद्ध केलेलं, विशाल दादलानी यांनी गायलेलं गीत.

कार्यक्रमात यानंतर ऑक्टोबर या चित्रपटातलं गीत. स्वर आहे अरमान मलिक यांचा, गीतकार अभिरुची चंद आणि संगीत अभिषेक अरोरा यांचं.

0: रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
1: भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि स्वामिनीचा मान्सून इश्या सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, विजिलंट बिल्डिंग, पुणे।
4: कार्यक्रमात यानंतर अन्विता दत्त यांनी लिहिलेलं, शाश्वत सचदेव यांनी संगीतबद्ध केलेलं, रोमी आणि पावनी पांडे यांच्या स्वरातलं फिलोरी या चित्रपटातलं गीत।

कार्यक्रमात यानंतर दम लगा के हैशा या चित्रपटातलं वरुण ग्रोवर यांनी लिहिलेलं, अन्नू मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, स्वर आहे कुमार सानू यांचा.

द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर रश्मी बैराग यांनी लिहिलेलं, तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केलेलं, यासिर देसाई अल्तामश फरीदी यांनी गायलेलं जबरिया जोडी या चित्रपटातलं गीत.

0: श्रोते हो, हे गीत होतं वजीर या चित्रपटातलं. गीतकार विदू विनोद चोप्रा, संगीतकार शांतनू मोहित्रा आणि स्वर होते सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचे.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
0: कार्यक्रमात यानंतर इर्शाद कामिल यांनी लिहिलेलं, प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं, अरिजित सिंग यांच्या स्वरातलं डंकी या चित्रपटातलं गीत.

कार्यक्रमात यानंतर नीती मोहन यांच्या स्वरात पद्मावत या चित्रपटातलं गीत, गीतकार सिद्धार्थ गरिमा आणि संगीतकार संजय लीला भन्साळी.

कार्यक्रमात यानंतर मनोज मुंतशीर यांनी लिहिलेलं, अरिजित सिंग यांच्या स्वरातलं, विशाल शेखर यांनी संगीतबद्ध केलेलं अकिरा चित्रपटातलं गीत.

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोतेहो, द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर दुर्गामती द मिथ या चित्रपटातलं गीत बी प्राक यांच्या स्वरात, गीतकार आणि संगीतकार तनिष्क बागची.

कार्यक्रमात यानंतर द स्काय इज पिंक या चित्रपटातलं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांनी लिहिलेलं गीत, स्वर आहेत अरिजित सिंग, निखिल डिसुजा आणि अंतरा मित्रा यांचे.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर इर्शाद कामिल यांनी लिहिलेलं, प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं, अतिफ अस्लाम यांच्या स्वरातलं फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातलं गीत.

कार्यक्रमात यानंतर धडक टू या चित्रपटातलं गुरुप्रीत सैनी यांनी लिहिलेलं, रोचक कोहली आणि शरण रावत यांनी संगीतबद्ध केलेलं, दर्शन रावल, जोनिता गांधी आणि रोचक कोहली यांनी गायलेलं गीत.

0: आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव,
0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. दुपारचे 2:12 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला जानिसार अख्तर यांनी लिहिलेलं, ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं बाप रे बाप या चित्रपटातलं गीत. स्वर आहेत आशा भोसले आणि किशोर कुमार यांचे.

कार्यक्रमात यानंतर भाई भाई या चित्रपटातलं गीत गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतबद्ध केलं आहे मदन मोहन यांनी आणि गायलं आहे गीता दत्त यांनी.

हा स्वर होता गीता दत्त यांचा. भाई भाई या चित्रपटासाठी राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर भरत व्यास यांनी लिहिलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी.

हे गीत होतं गूंज उठी शहनाई या चित्रपटातलं. गीतकार होते भरत व्यास, संगीतकार वसंत देसाई आणि गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी. या गीताबरोबरच जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आज आपण या कार्यक्रमात बाप रे बाप, भाई भाई आणि गूंज उठी शहनाई या चित्रपटातली सुमधूर जुनी हिंदी गीतं ऐकली. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर ठीक 2:15 हिंदीतून बातम्या आम्ही राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुमच्या रेडिओ सेटवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 2:30 आणि 35 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. या अंतर्गत गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाणी, भाग चौथा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: नमस्कार श्रोते हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज चौथा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: प्रियंका, तुझ्या पर्यंत पोहोचलेल्या वारशाच्या गोष्टी आणि तू घेतलेली एक वेगळी वाट म्हण वळण म्हण ती म्हणजे अभिनयाची आणि स्टेजवरच्या विविध कार्यक्रमांची आणि काही व्हिडिओची, तर त्याही विषयी आम्हाला ती वाट त्या काळातली एक नवीन अशी वाट होती आणि ती निवडण्यामागे तुला नक्कीच काहीतरी प्रेरणा मिळाली असेल.
2: हो, मी संगीत नाटकातून सुरुवात केली.
1: हो,
2: पार्श्वगायिका तर मला व्हायचंच होतं, कायमच ते स्वप्न होतं, कारण आजी माझी प्लेबॅक सिंगर होती आणि ते सुद्धा कुठेतरी चालूच होतं खटपट्ट्याच्यासाठीची. आणि अगदी लहान मी 20-21 वर्षांची होते तेव्हा मला आणि अभिनयाची पण प्रचंड आवड होती. जसं म्हणजे आम्ही दोघींनाही या सगळ्या थोडी थोडी काय म्हणतात मुळं आलेली आहेत ना, रूट्स मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आईकडनं मे बी या गोष्टी आल्या असतील. मी पण लहान असताना फक्त गाण्याच्या स्पर्धांमध्ये कधीच नाही भाग घेतला. विविध म्हणजे नाट्य वाचन, नाट्य छटा, वेगवेगळ्या प्रसंग नाट्य अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी कायम असायचे. फक्त इट वॉज नॉट रिलेटेड टू ओनली म्युझिक. आणि आई बाबांनी सुद्धा ती मुभा मला दिली की तुम्ही सुद्धा एक्सप्लोअर करा, की असं नाही की फक्त तू गाणंच करायचं आहेस, हा असं नाही. सो जेव्हा ही संधी चालून आली संगीत नाटकाची, संगीत संशय गल्लोळ हे नाटक मी पहिले व्यावसायिक नाटक केलं राहुल देशपांडेंबरोबर,

0: ते त्याच्या आधी एक स्पर्धा होती रंगसंगीत फाउंडेशनची प्रकाश पुरंदरेंनी, त्याचं पहिलंच वर्ष होतं. तिथे आम्ही किरण यज्ञोपवीत त्यांनी नाटक लिहिलं होतं, ते नाटक सादर केलं होतं, संगीत नाटक ज्याच्यात मी अभिनेत्री गायिका अभिनेत्री, आणि आम्हाला ते नाटक जिंकलं आणि मला उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं. सो मला ते काय म्हणू, अभिनय आणि गाणं याचा संगम तिथे होता. म्हणजे तुम्ही जेव्हा गायिका म्हणून स्टेजवर असता तेव्हा फक्त एक गायिका असता, पण जेव्हा नाटकातून तुम्ही समोर येतात तेव्हा तुम्ही एक कॅरेक्टर असता आणि त्या कॅरेक्टरनी गाणं. सो हे मला खूप एक्साइटिंग, हा ही सगळी गोष्ट फार एक्साइटिंग होती माझ्यासाठी. की संगीत संशय कल्लोळमध्ये सुद्धा मी रेवतीची भूमिका केली, तर तिचं एक कॅरेक्टर आहे, तर ते कॅरेक्टर कसं असेल, मी कसं ते फुलवीन आणि त्या कॅरेक्टरमधनं ती कशी गाते. म्हणजे इथे तुम्ही, मी प्रियांका बर्वे म्हणून नाही गाते, इथे मी ती रेवती म्हणून गाते.
1: बरोबर.
0: आणि हे खूप मला इंटरेस्टिंग वाटत होतं. आणि त्याच्यात ऑफकोर्स मला अभिनय करायला मिळाला, जे मला कधीपासनं इच्छा होतीच. मी अशा बऱ्याच, जेव्हा जेव्हा संधी यायच्या अशा काही कुठे काम करायच्या अभिनयाच्या, त्या मी कधी सोडल्या नाहीत. सो ही वाट मी निवडली जाणून बुजून की मला काहीतरी माझं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं, की मी म्हणजे गायिका म्हणून मी काहीतरी वेगळं काम करते, हेच मला कायम ध्यास होता. आणि संगीत नाटक हा आपला ठेवा आहे एवढा मोठा, की आपली परंपरा आहे आपल्या काय म्हणू मराठी संस्कृतीमधली, आणि आजी पण तिने पण मराठी नाटकं केलेली आहेत. आणि अशी जेव्हा अजरामर झालेली नाटकं, की मान अपमान असेल, आता पिक्चर येतोय मान अपमानवर, संगीत चौभद्र असेल, या इतक्या मोठ्या कलाकृतींचा जेव्हा मला भाग बनता येते आणि त्याच्यात नवीन नाट्य म्हणजे नाट्यगीत ही जबाबदारी पहिल्यांदा एक तर आली, कारण कधीच त्याला हात घातला नव्हता या विषयाला. आणि नाट्यगीत ही एकदम वेगळी शैली आहे, शिकणं काहीतरी प्रत्येक गोष्टींना आपल्याला शिकायला मिळणं, तेव्हाच आपण इव्हॉल्व्ह होतो आर्टिस्ट म्हणून. सो कुठली कितीही मोठं झालं आपण, कुठल्याही आयुष्याच्या टप्प्यावर असलो तरी शिकणं हे कधीच संपत नाही, थांबत नाही, थांबू नये. सो हा ध्यास होता कायम की काहीतरी मला शिकता येईल यातनं, आणि त्यामुळे ही वेगळी वाट आपोआप माझ्या आयुष्यात आली. जे आपण आपल्याला जे वाटत असतं ते कुठे ना कुठेतरी आपण मॅनिफेस्ट करत असतो, बरोबर आपल्याला ते देव त्या वाटेवर.
1: नाट्य संगीत आणि पार्श्वगायन याविषयी मला दोघांशी बोलायचंय, पण एक मध्ये गाणं घेऊयात आपण, हवं तर व्हरायटी म्हणून किंवा चेंज म्हणून याचे आवडीचे गाणं घेऊयात.
2: फुलले रे क्षण
1: माझे फुलले, आशा भोसलेंचं. नक्की आपण हे गाणं ऐकूया.

0: आता इथे मला हा प्रश्न खरं दोघींना पण विचारायचा आहे, या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? तर पार्श्वगायन हे एखाद्या आर्टिस्टसाठी, एखाद्या अभिनेत्यासाठी, एखाद्या अभिनेत्रीसाठी असतं, पण नाटकांचं तसं नाही आहे. संगीत नाटक हे स्वतःचं कॅरेक्टर स्वतःच गात असतात. तर इथे तो स्टॅम्प होऊ दिला नाही का झाला नाही की पहिले जे सुरुवातीचे आर्टिस्ट असतील त्यांनी गाऊन आपलं कॅरेक्टर सादर केलं, पण त्यानंतर ते कॅरेक्टर अनेकांनी आपल्या आवाजात गाऊनही सादर केलं आणि कुठेही असं वाटलं नाही की अरे हे, किंवा कम्पॅरिझन झालं नाही दोन्हीमध्ये. तर याकडे तू कसं बघतेस? या दोन्ही गोष्टी संगीताच्या दृष्टीनं चांगल्या आहेत का आणखी कसं?
1: ऑफकोर्स, म्हणजे मला नाही असं वाटत की हा स्टॅम्प आहे माझ्यावर.
0: तुझ्याकडे नक्कीच नाही, तुझ्यावर नाहीच आहे. ऍक्च्युली सिनेमांमधून अमिताभ बच्चन म्हटलं की हा आवाज किशोर कुमारचा त्याला फिट होईल, तसं नाटकांच्या बाबतीत झालं नाही की हे कॅरेक्टर म्हणजे यांचा आवाज, रेवती कॅरेक्टर हे यांचा आवाज, असं पहिल्यापासूनच झालेलं नाही.
1: कारण वेगवेगळ्या लोकांनी ते नाटक केली ना, त्या त्या पिढीमधले ते ते कलाकार, म्हणजे बालगंधर्वांपासून त्यांनी काही वर्ष नाटक हातात घेतलं आणि त्यांनी किती नाटकं आपल्याला दिली.

0: त्याच्यानंतर पुढची पिढी आली, त्याच्यानंतर पुढची आली, आणि ही आपली नवीन पिढी काय म्हणू समोर येते.
1: नक्की यातनं संगीत वाढत कसं गेलं असं मला जाणवलं.
0: कुठेतरी नाटक संपत चाललंय का काय, संगीत नाटक कालबाह्य होत चाललंय का काय असं वाटत असताना राहे कडून, म्हणजे राहुल दादांनी या नाटकांची निर्मिती केली आणि त्याच्या मागचा उद्देशच हा होता की आता समज रेवती हे कॅरेक्टर 20-22 वर्षांची 24 वर्षांची जी मुलगी आहे तर ती त्याच वयाच्या मुलीनं केलं पाहिजे तर ते आपल्या पिढीला बघावंसं वाटेल.
1: राईट,
0: हो की नाही. की आता काय होतं, संगीत नाटक जुनी लोक करतायत की जी रेवती 24 वर्षांची आहे पण ती बाई असते 40 वर्षांची, ते तो जो ती जी तफावत आहे
1: बरोबर आहे,
0: त्यामुळे तिथे ऑडियन्स नाही आहे आज संगीत नाटकाला. पण आज आपल्या पिढीनं म्हणजे आजच्या काळातल्या लोकांनी त्या त्या वयाच्या लोकांनी ती ती कामं केली तर संगीत नाटक कसं फुलेल आणि मग त्याच्यासाठी प्रेक्षक नक्कीच येईल ना, आमच्या पिढीतले लोक नक्कीच बघायला येतील. सो हा त्याच्याद्वारे उद्देश होता.
1: पण इथे ड्रॉबॅक पण लक्षात आला की त्या वयातलं कॅरेक्टर त्या वयातल्या नटीनंच सादर करावं लागलं कारण ते स्टेजवर दिसत होतं. पण पार्श्वसंगीतात मात्र लता मंगेशकर 70 असताना 40-25 हिरोईनलाही आवाज द्यायच्या, हा त्यातला मला वाटतं प्लस पॉईंट आहे.
0: ऑफकोर्स ऑफकोर्स, दोन वेगवेगळे आपण हे बघतोय, हे स्टेज आर्टिस्ट होत आपण
1: नक्कीच
0: आणि हा का पडद्या मागचा आवाज आहे.
1: येस,
0: आणि
1: म्हणूनही मला वाटतं कलाकार बदलत गेले.
0: हो अगदी,
1: त्या वयाच्या ते वर गेले की त्यांनी ते कॅरेक्टर नाही केलं,
0: अगदी
1: त्या वयातल्या पुढच्या कलाकारांनी ते कॅरेक्टर केलं.
0: लताबाई एकमेव अशा आर्टिस्ट असतील की त्यांनी 70
1: हो 85
0: शी वॉज एन एक, म्हणजे ती काय
1: खरं खरं
0: त्यांच्याविषयी आपण
1: त्याविषयी बोलूच नाही. खरंच तू या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतेस, आम्ही आता जे सगळं डिस्कस केलं तुझ्यापर्यंत किती पोहोचलं मला जाणून घ्यायला आवडेल.
2: सो नाटकामध्ये ते होत नाही तसं, ऍक्च्युली ते बरोबर आहे असं पण वाटतं मला, कारण म्हणजे प्लेबॅक सिंगरचा हा खूपच म्हणजे त्याच्यासाठी हे एक ऍडव्हान्टेज असल्यासारखं मी म्हणू शकते, कारण तुमचा आवाज हा कधी म्हणजे कायम वापरला जाऊ शकतो.
1: बरोबर,
2: आणि नाटकामध्ये तुम्ही ऑन स्टेज असता त्यामुळे तुम्हाला तुम्ही सतत दिसत असता त्या प्रेक्षकांना, त्यामुळे दॅट मॅटर्स अ लॉट. तुम्ही जे ऍक्टिंग करताय, तुम्ही कसे परफॉर्म करताय, त्यांनी तुमचं ऑब्व्हियसली तुम्ही कसे कनेक्ट होताय लोकांशी ते मॅटर करणारे. पण आवाज प्लेबॅक सिंगर जर तुम्ही धरलं तर तुमचा हा आवाज तुम्ही त्या नायिकेला देता, म्हणजे तेव्हा ती नायिका गायिका नायिका नसते.
1: राईट,
2: त्यामुळे ऑब्व्हियसली ते तसंच होणार आहे.
1: बरोबर,
2: की पडद्या मागचं चित्र आणि पडद्यावरचं चित्र याच्यामध्ये खूप फरक होतो, त्यामुळे होऊ शकतं.
1: हा फरक आहेच नक्कीच. तू गायिका नायिका हा शब्द प्रयोग केलास आणि तू दोन्ही आहेस. तुझ्यासमोर एखादा असा प्रोजेक्ट आहे का किंवा अशी काही एखादी गोष्ट किंवा एखादं स्वप्न तुझं की मला असं गायिका नायिका व्हायला आवडेल?
2: मला असं वाटतं की सध्याचं जे एक रील्सचं जग झालंय तर त्याच्यामध्ये होतंय असं ॲज अन ॲक्टर आणि सिंगर असं दोन्ही, की ॲक्टिंग करत गाणं गायचं हे तर मला खूप पहिल्यापासूनच आवडतं, त्यामुळे आता मध्ये नाचतया कोंबड हे गाणं जे मी गायचं हा तर त्याच्यामध्ये सागरिकानी ते प्रोड्यूस केलं, त्याच्यामध्ये मी ऍक्टिंग करत करत ते गायलंय. सो ते मला जास्त भावतंय सध्या तरी. दॅट काइंड ऑफ व्हिडिओज आय लाईक मोर, की त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही त्या गाण्याचा अर्थ असेल तो ऍक्टिंग करत करत तुम्ही जे सांगता ते जास्त भावपूर्ण मला वाटतं.
1: वा, तर आता मी ऍक्टिंग तर नाही दाखवू शकणार रेडिओवर तुझी, पण त्यातलं गाणं तुझं नक्की श्रोत्यांपर्यंत पोहोचूया, तेच गाणं ऐकूया.
2: येस, चालेल.
1: येस.

0: नक्कीच, पण मला वाटतं रील्स आणि शॉर्ट्स मध्ये प्रांजली काही सेकंदच तू फक्त लोकांसमोर जाणार आहेस, अर्थात ते
1: बरोबर.
0: पुन्हा पुन्हा बघता येतं हा त्यातला प्लस पॉईंट आहेच आहे. पण जर समजा काही नाटक आणि सिनेमाच्या बाबतीत जर विचार केला किंवा त्या दिशेने एखादं पाऊल टाकायचं म्हटलं तर कुठले कुठली काही आयडिया तुझ्या डोक्यात आहे का, काही प्रोजेक्ट आहे का नवीन?
1: सिनेमा आणि नाटक याच्या ऑफर्स तर येत आहेत मला, पण आता एक सीएस म्युझिकद्वारे एक खूप मोठी ऑफर मला आलेली, आणि मालवणी गाणं याद त्याची येता माका, तर ते खूप फेमस झालं. आणि म्हणजे ते इतकं फेमस झालं की कोकणी, मी त्याच्यामध्ये माझा सगळा असा कोकणी काय म्हणतात कॉस्ट्युम आणि असा सगळा गेटअप आहे, आणि
0: सूट झाला असेल तुला हो खात्री आहे की ते,
1: आणि त्याच्यामध्ये ते ऍक्टिंग करत की तिचा त्या बायकोचा नवरा मुंबईला गेलाय आणि तिला त्याची आठवण येते, सो ते काइंड ऑफ ती एक स्टोरी टेलिंग करत असते आणि ते स्टोरी टेलिंग मला त्या गाण्यामधनं सांगायचं होतं. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि मला ते मजा आली करताना खूप. सो ते गाणं
0: थोडं गुणगुणून दाखव आणि मग आपण ओरिजिनल ऐकूया.
1: हा, विजय नारायण गवंडे यांनी हे कंपोज केलंय आणि

0: खूप सुंदर याचं कंपोजिशन आहे आणि त्यांनी मला ही संधी दिली याच्याबद्दल खूपच त्यांचे मी खूप आभार मानते. याच्या काही ओळी सादर करते.
1: सादर प्लीज.

0: वा, केवढं गोडवं आहे ना मालवणीतकर. आणि तू सगळं उतरलं त्या संगीतात आणि तुझ्या गायकीत पण प्रांजली. आपण ऐकूया ते ओरिजिनल गाणं.
1: येस.

0: वा, अगदी गोड गाणं होतं प्रांजली. या भागाची यादही अशीच आपण मागे सोडूया आणि पुढच्या भागात भेटूया.
1: येस.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा चौथा भाग. पुढच्या भागासाठी ऐकत रहा

0: त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोते हो, आता आपण ऐकलात आम्ही हा कार्यक्रम. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ.
2: अरे मोहन भाई, काफी बिजी लग रहे हो.
3: मैं सोच रहा हूँ कि बिजनेस शुरू करूँ. एक एजेंट ने कहा कि मुद्रा लोन जल्दी सैंक्शन करवा देगा, बस प्रोसेसिंग फीस और लीगल फीस देनी होगी. पेमेंट लिंक भी भेजा है.
2: अरे मोहन भाई, प्रधानमंत्री मुद्रा योजना में कोई एजेंट नहीं होता है. धोखेबाज नकली वेबसाइट, सैंक्शन लेटर्स और दस्तखत से लोगों को फंसाते हैं.
3: सच?
2: सीधा बैंक या वित्त संस्था में जाओ या सरकारी वेबसाइट से लोन अप्लाई करो. सतर्क रहें और ऑनलाइन ठगों से बचें.
3: समझ गया.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि स्वामिनीचा मान्सून इशा सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट. स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठे करोड, डिझिलँड बिल्डिंग, पुणे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. दुपारचे 3:35 झाली आहेत. आता सखी सहेली हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत

0: संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आज ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट कधीतरी. आपली अशी समजूत असते की आपलं आयुष्य संथपणे एकाच दिशेने पुढे पुढे चाललेलं असतं. प्रवाहावर पान तरंगत जावं त्याप्रमाणे आपण वाहत जातो आणि अखेर एका वळणाआड नाहीसे होतो. काही वेळा होतही तसं. एक एक टिंब पुसत आपण पुढे सरकतो. सभोवतालच्या दृश्यांना अनुभवांना ओझरता स्पर्श होतो आणि सारं अंधारात विरून जातं. पण अनेकदा असा एक क्षण येतो की हे सारं गोठल्याप्रमाणे स्तब्ध होतं आणि आपल्याला जाणीव नसलेले अनुभव, आपल्या नकळत हृदयात दडून बसलेल्या आठवणी, एखादं धुळकटलेलं चित्र फडक्याने पुसावं त्याप्रमाणे एकदम जिवंत होतात. काळाच्या निरनिराळ्या पातळ्यांवरचं जीवन एकाच वेळी आपण अनुभवू लागतो. जोपर्यंत स्मृती आहे तोपर्यंत सारा वर्तमान काळच आहे, त्याला भूतकाळाची छायाच नाही असा विलक्षण प्रत्यय येतो आणि असे प्रकाशित झालेले क्षण सुखद वाटतात, हुरहुरीचा गार स्पर्श आणतात आणि दुःखाची सूक्ष्म कळही जागी करतात. एखादा दिवस इतर दिवसांप्रमाणे संध्याकाळपर्यंत वागतो व नाहीसा होण्याच्या तयारीला लागतो. पण संध्याकाळी बगळ्यांची रांग समोरील तलावाच्या वर अगदी जवळून नीरव लयबद्ध गतीने झाडीत नाहीशी होऊ लागली. संधीप्रकाशाच्या स्पर्शाने झाडांच्या नाचऱ्या टोकातही स्तब्धता येऊ लागली की एकदम काहीतरी गुंजेच्या शेंगेप्रमाणे पटकन उघडते. किंवा दूर एकटंच फिरायला गेल्यावर टेकडीच्या उतरणीवर बसल्यावर समोर लाल जिभेसारख्या दिसणाऱ्या रस्त्याच्या मागे पुन्हा अनेक टेकड्या, काही वेळा झपाझपा घरी परतणाऱ्या माणसांच्या आकृत्या, कित्येक ठिकाणी उतरणीवर तिरपी झालेली शेतं, मग सूर्याचा शेवटचा किरण टेकड्यांच्या टोकाने रेशमी धाग्यासारखा तुटला की मन एकदम अंग चोरून बसते, आपल्यात डोकावून पाहते आणि मग कोणतेही कारण नसताना आठवणी गजबजतात. त्यांच्या हुरहुरीने आर्ततेने पुष्कळदा चिडल्यासारखं होतं आणि वाटतं नको हे सारं. त्यापेक्षा आपण सदा बडबड करणाऱ्या मित्रांच्या संगतीतच जास्त सुरक्षित होतो. त्यापेक्षा ठोठो पिस्तुलं उडवत येऊन कपाळावर पिंपळपान असणाऱ्या लाल गायींचा कळप हाकलून नेणाऱ्या चोरांचा एखादा किरकोळ वेस्टर्न चित्रपट पुरवला. तिथे आयुष्य तरी तळापर्यंत घुसळलं जात नाही, मनावर सूक्ष्म ओरखडे उठत नाहीत. दीड दोन तास डोळ्यांना नुसतेच सुख, मग आपण पुन्हा मोकळे. मला अनेकदा आमच्या घराबाजूच्या पारिजातकाची आठवण होते. सकाळी प्रथम डोळे उघडताच खिडकीतून आत पसरलेला उन्हाचा पट्टा दिसे आणि क्षणभर डोळे दिपत, पण त्याचबरोबर त्या फुलांचा मन उल्हासित करणारा कोमल गंधही आत येत असे. सूर्यप्रकाश आणि पारिजातकाचा वास यांचं साहचर्य मनात इतकं खोल रुजून गेलं आहे की अद्यापही सकाळचं ऊन प्रथम बघितलं की जणू त्यालाच वास असल्याप्रमाणे तो पारिजातक आठवतो. आता त्या घरात दुसरंच कोणीतरी राहतं, ते झाड सुद्धा आहे की नाही कुणास ठाऊक. नंतर शाळेत असताना बाजूच्या देवळात आईच्या नकळत मी 4-6 कबूतर पाळली होती. भिक्षा घालण्यासाठी तांदळाचा डबा सोप्यावर ठेवलेला असे, त्यातून तांदळाचे दाणे पिशवीत भरायचे आणि शाळा सुटल्या

वर तासन तास त्यांच्या घुमण्याकडे पाहत ते त्यांना भरवायचे. निळा सब्जी पारवा घुमू लागला की त्याच्या छातीवर जो किरमिजी हिरवट रंग उमटे तसा रंग मी अद्याप गर्भरेशमी वस्त्रातही पाहिलेला नाही. हातावर उतरून ती चोचीने दाणे टिपू लागली की हात हुळहुळत आणि बेहोश वाटे. वास्तविक शनिवारचा नारळ फोडण्यासाठी माझी बहीण येत असे, पण त्या दिवशी काय झालं कुणास ठाऊक. आई स्वतःच आली आणि माझं खाजगी जग पार फुटून गेलं. दुसऱ्या दिवशी तिने फळकुटाची एक पेटी करून आमच्या गच्चीला लावली आणि त्या कबुतरांपैकी दोन दुधिया रंगाची स्वच्छ कबूतर त्यात ठेवली. बाकीची तिने आमच्या गवळ्याला देऊन टाकली. दिमाखाने घुमणारा तो सब्जी पारवा सुद्धा. मग शाळेचा अभ्यास करताना त्यांचं घुमणं ऐकू येत असे. गच्चीत ती दाणे टिपताना त्यांच्या पंखांचा फडफडाट पांढरे पंखे नाचवल्याप्रमाणे दिसे. पण एक दिवस काहीच हालचाल नाही हे बघून मी आणि आई गच्चीवर गेलो. तो खाना सताड उघडा होता. आत ठेवलेलं गवत विस्कटलेलं होतं आणि खाली सर्वत्र पांढऱ्या पिसांचा पसारा होता. सारा दिवसभर मला जेवण गेलं नाही आणि पुन्हा मी कबूतरांचं नाव काढलं नाही. आता अनेकदा सारं उगाचच आठवतं आणि फार उदास वाटतं. अजूनही कबूतरांचा खाना पाहिला की पाय रेंगाळतात. त्यातून एक उचलून घ्यावंसं वाटतं. त्यांच्या थव्याकडे पाहून शीळ घालावी असा मोह होतो. पण त्या आठवणींची कळ विरली की पुन्हा सारं सुसूत्र कंटाळवाणं चालू राहतं. अशी ही मनाची चाळवाचाळव नुसत्या फुंकरीने रंग बदलते. तिच्यात नेहमी कालानुक्रम असतोच असं नाही, नवे नसतोच, आणि हेच तिचं खरं आकर्षण, तिचं अनपेक्षित सुख आहे. झाडांच्या हिरव्या गर्दीत एखादं रानफूल उगवावं तसं ते छोटंसं गाव शिराळी. तिथे टेकडीवर उभं राहिलं की दूर क्षितिजाजवळ थरथरणाऱ्या निळ्या वस्त्राप्रमाणे समुद्राचा पट्टा दिसतो आणि जमिनीवर फेसाची टीप दिसते. टेकडीच्या उतरणीवर काजूची पुष्कळ झाडं आहेत आणि झाडांना पिवळी लालसर फळं लागली की हिरवट पडद्यावर त्या रंगाची बोटं झडल्यासारखी वाटतात. एका बाजूला पुष्कळशा फुलांचा एक लांब लचक पट्टा होता. त्या किमोनो सारख्या तुकड्यात मंजू उभी होती. उतावीळपणे मुठभर फुलं तोडून विस्कटून पुन्हा ती खाली टाकून देत होती. मध्येच ती थांबली आणि वर जिथे जिथे मी उभा होतो तिकडे बघू लागली. नंतर तिने ओठांभोवती हात गोल धरून हाक मारली आणि ती हसली. काही कारण नाही, उगाचच भरून राहिलेला धुंद आनंद दाखवण्यासाठी. ती टेकडी अगदी हिरवीगार आहे, पण आमच्या गावाजवळच्या टेकड्या भकास तांबड्या निराश आहेत. जीवनाविषयीची सारी स्वप्न तिथे जळाल्यासारखी वाटतात. भर उन्हात धूळ जळू लागते. त्यावेळी त्या प्रचंड प्राचीन थडग्यासारख्या दिसू लागतात. एकदा पलीकडील खेड्यातून मला आमची गाय घरी आणावी लागली. बिचारीला दावणीची फारशी गरज नव्हतीच. शिवाय तसं पाहिलं तर एका हिसक्यासरशी तिने आपली सुटकाही करून घेतली असती. पायात वाहणा नाहीत, तळपायाला फोड उठत होते, गायही धापा टाकू लागली आणि डोकं शिजत असल्याप्रमाणे लकलकू लागलं. गावाजवळच्या कुलकर्ण्यांच्या झऱ्याजवळ आलो. त्यावेळी हातातला दोर सुद्धा नकळत गळून पडला. झरा कसला 1.5-2 फूट रुंदीचा ओहळ खळखळत होता. पण वेड्यासारखं ते पाणी पचापच तोंडावर मारून घेतलं आणि जळते पाय हळूच आत सोडले. ते नितळ तलम पाणी पायांवरून सरकताना आनंदाने मन भारल्यासारखं झालं. अजूनही तो स्पर्श आठवतो. सावळ्या गायीची मुकाट छाया बाजूला दिसते, त्या समाधानी प्रवाहासारखी. टेकडीच्या उतरणीवरून येणारी मंजूची हलकी प्रसन्न हाक आठवते. पण हे का अजून आठवतं? इतक्या दिवसानंतर हे तुकडे खाली का पडत नाहीत? वितळून का जात नाहीत? पुरिया मी प्रथम तिच्याकडून ऐकला. हरणाचं चित्र असलेली चटई मी येणार म्हणून मुद्दाम ठेवलेली. ग्लासभर पाण्यात टाकलेली दोन पिवळ्या गुलाबाची फुलं. खिडकीतून दिसणारा शेजारच्या बंगल्यातील लाल भडक गुलमोहराचा रंगीत कारंजा. त्या आनंदाच्या पुनरावृत्तीसाठी अनेकदा भाबडेपणाने मी इतरांना

ना तो राग म्हणायला सांगतो आणि मोठ्या उत्सुकतेने ऐकू लागतो, पण नंतर लगेच वाटतं, छे पुन्हा आपण वेड्यासारखी तीच चूक केली. संध्याकाळी वृंदावनापुढे काढलेल्या रांगोळीतील रंगीत ठिपक्यांप्रमाणे वाटणारा पावलांचा झनक झनक आवाज काढणारा तो राग आता मला अशरीरी राहिला नाही. त्या स्वरांना आता पिंगट रंगाचे आर्त डोळे आहेत, तंबोऱ्यावर झरझरणारी नाजूक बोट आहेत, त्याला विशिष्ट व्यक्तिमत्व आहे. तो राग आता मला कायमचाच बंद झाला हे खरं. किंवा ती खडकावरील मुलगी, त्या छोट्याशा खेडेगावाला रानवट समुद्र किनाऱ्यामुळे आगळी शोभा आलीये. मी ओल्या वाळूत पाण्याजवळून चाललो होतो. तो खडक माझी बसण्याची नेहमीची जागा होती. तिथून मला थरथरणारं क्षितिज दिसे. त्यावर दीपस्तंभाचा खडा पहारा आहे आणि या बाजूला वाऱ्यात कलणारी नारळाची झाडं आणि वाळूचा विस्तार. एका दुसरी होडी परतली असेल तर तिच्यातून मासे उतरवणारे कोळी, तेवढ्या गर्दीत एखादा मासा उचलण्यासाठी जमा झालेला पक्ष्यांचा कलकलाट, हे सारं दिसतं. मध्येच एखादा छोटा शार्क मासा कोळी तिरस्काराने बाहेर फेकीत. त्याचा थोडा वेळ तडफडाट होतो आणि तो निश्चित पडतो. त्यांनी त्याला इच्छेविरुद्ध बाहेर काढलं. पण बाहेर तो कुणालाच नकोय. त्याला कुत्र सुद्धा स्पर्श करत नाही की घार ढुंकून पाहत नाही. माझ्या समोरील उंच खडकावर ती मुलगी उभी होती. पांढऱ्या पातळाचा लाल रेशमी पदर सूर्यास्ताचा तुकडा मागे राहिल्याप्रमाणे दिसत असून वाऱ्यावर फडफडत होता. कानात हिरकणीच्या कुड्या. एकदम हसून ती खाली काहीतरी दाखवू लागली. मी खाली पाहिलं पण पाण्यात लपलेल्या खडकावर प्रचंड हिरव्या नागाच्या फणेसारख्या लाटा आदळून भेसाळत होत्या. दीर्घ गंभीर आवाजाने आक्रंदत होत्या. याखेरीज मला काही दिसलं नाही. तिने पुन्हा बोट दाखवून काहीतरी म्हटलं. तिचे शब्द कानडी होते की तुळू होते कुणास ठाऊक. मला एक शब्द सुद्धा समजला नाही. आज मला अकारण उत्सुकता वाटते. काय म्हणत होती ती? तिचा आवाज आठवतो पण ते गूढ मात्र मूकच राहतं. त्या हिरव्या लाटांवर तरंगत रेशमी लाल पदराचा चौकोन, आभाळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली तिची आकृती आणि साऱ्या भोवती समुद्राच्या शीतल खाऱ्या वाऱ्याचं पटल, हे सारं का समोर आहे? का मन अस्वस्थ करत? आणि अचानक केव्हाही का बरं? आता अनेकदा इथल्या आयुष्याचा एकदम कंटाळा येतो. पुष्कळदा वाटतं सध्याची बंधनं तोडावीत, पुन्हा एकदा या जुन्या सुकलेल्या अनुभवाचा गंध हुंगावा. पण आता त्यांना तोच सुगंध असेल का? त्याच भावना भेटतील? घराच्या मागील दारी कबुतरांची पेटी ठेवावी आणि त्यात गुलाबी पाकळ्यांच्या चोचीची दुधिया कबुतरे ठेवावीत. म्हणजे दुपारी ऊन पसरलेलं प्रकाशाचं वस्त्र ताणल्यासारखं झालं की त्यावर वळचणीला घुमणाऱ्या पारव्यांचा आवाज कशीदा उमटवेल. त्या घरी जावं आणि पारिजातकाचा मंद गंध आठवणींवर शिंपडावा. घरात नेहमी एक कवडसा यावा आणि तो टेबलावर पडावा. दारात एखादं फळझाड असावं, लाल काचेच्या पेल्यासारखी फुलं असणारं डाळिंबाचं किंवा शालीन सीताफळाचं. म्हणजे इकडे आयुष्याला आठवणींची फळं लागतील. तसं तेही दारात फळत राहीलच. शिराळीला जाऊन पुन्हा त्या टेकडीच्या उतरणीवर निळ्या वाऱ्यात केस भुरभुरत उभं राहावं. तो किनाऱ्यावरील खडक तसाच स्तब्ध निर्विकार असेल. समुद्राचं तेच एकाकी घुमणारं संगीत. ती मुलगी तिथे नसणार, पण कुणास ठाऊक, बाकीचं सारं जमलं तर सगळं चित्र पुन्हा पूर्णपणे जाग होईल सुद्धा. मंजू पुन्हा हाक मारील. ती मुलगी पुन्हा बोट दाखवून काहीतरी सांगू लागेल आणि हे पाहिल्यावर ओल्या कणहीन वाळूवर पावले उठवीत समाधानाने परत यावं. मग आपली पाठ फिरताच पांढरी किनार असलेल्या लाटा दबत येऊन त्या खुणा तोंडात टाकून परत जाईनात का? नको हे सध्याचं आमलेलं जीवन. 30% ज्ञानाचा हा दैनंदिन रतीब नको.
त्याच त्या कौटुंबिक चेहऱ्यांच्या कंटाळवाण्या माणसांचा सह

0: सहवास नको. एखादं पुस्तक वाचून मन थरारलं, एखाद्या रंगीत मण्याप्रमाणे हातात घेऊन गोल फिरवून पहावा असा आकर्षक शब्द दिसला की त्याची परीक्षेच्या दृष्टीने निर्जीव चर्चा करून त्याच्या सौंदर्याची बेअब्रू नको. काव्याच्या धुंद जाणीवेने बेचैन न होणाऱ्यांना काव्याचं भरवणं नको. हे सारं तोडावं आणि जावं, झाड व्हावं आणि नाजूक हिरव्या हजार पानांनी उमलावं, पण ते स्वतःच्या आनंदासाठी. स्तब्ध तलाव होऊन मावळत्या प्रकाशाचा शेला घ्यावा, पण तो स्वतःच्या स्वप्नांवर पसरण्यासाठीच. हे सारं सोडून तसं इथेही आता अनुभव गोळा होऊ लागले आहेतच की, पण ते अद्याप आयुष्यात विणले गेले नाहीत. म्हणूनच आता सुटकेचा खरा क्षण आहे. अनुभव कोणाला चुकले नाहीत, पण जर त्यांचं रूपांतर आठवणीत झालं तर मात्र आणखीन एक बंधन जखडलेलंच. म्हणून आत्ताच फार वाटतं या दैनंदिन आयुष्याचं मलिन वस्त्र फेकून द्यावं आणि वेळ आहे तोच निसटावं. जाताना दोन चार व्यक्तींचा निरोप घ्यावा, पण नको नेमका त्यांचाच तर निरोप नको, नाहीतर अगदी जायच्या वेळीच एकाद दुसरा शब्द स्पष्ट व्हायचा. मुद्दाम काळजीपूर्वक लपवून ठेवलेल्या भावना प्रकट व्हायच्या आणि आणखीन एक पाश भोवती पडायचा. तेव्हा नको त्या भावनांना शब्द नको, उत्कटतेला वाचा नको, भरल्या खोलीतून मागून हळूच जावं, त्याप्रमाणे बाहेर पडावं आणि निघून जावं. त्यांना नकळत पण त्यांना आठवत त्यांच्याविषयीच्या भावना घेऊन, पण त्या मूक ठेवून. असं वाटून मी अनेकदा तयारी करतो. अशा विचारांचा धागा मनात ओवला जातो पण त्याला गाठ बसत नाही. अगदी ऐन वेळी माझ्यातील बटबटी डोळ्यांचा, विम्याचे हप्ते भरणारा, बाजाराच्या दिवशी स्वस्त मिळते म्हणून आठवड्याची भाजी खरेदी करून ठेवणारा भेदरट व्यवहारी माणूस जागा होतो. मग बांधलेल्या हातापायांची, जखडलेल्या मनाची दुबळी जाणीव होते आणि इच्छा गुदमरते, पण तिचं रुतलेलं टोक मात्र सलतं. पण कुणास ठाऊक हे असमाधान जर असह्य झालं तर हात पाय ताणून मी ही बंधनं तोडीन देखील आणि जाईन. मन पुन्हा स्वैर भटकू लागेल, कबुतरे हातावर उतरतील आणि लाटांचा स्पर्श उघड्या पावलांना होईल. हे मी नक्की कधीतरी करणार, खरच खरच कधीतरी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आपण ऐकत आहात देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. आता ऐकूया जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट, अंधार. रखरखत्या उन्हातून ते दोघे प्रवासी जळती पावलं उचलत चालले होते. त्यांच्यापैकी एक अंध होता, दुसऱ्याला उन्हाच्या भीषण रुद्र स्वरूपाकडे पाहवत नव्हतं. त्याच्या मनात घनदाट वटवृक्षांची गर्दी आणि त्यांच्या शीतल गडद छायेत पसरलेलं हिरवं गवत होतं. ही जळजळीत रात्र केव्हा संपणार आणि शीतल मायेची रात्र येणार केव्हा, अंधाने आर्ततेने विचारलं. दुसरा मुकाट राहिला. त्याचा चेहरा उन्हाने तडकत होता आणि पायाखाली निखारे जळत होते. धगधगत्या पाऊल वाटेने कोपऱ्यावर वळताच तो थपकून चमकला. समोर एक भव्य रुद्र तेजस्वी पुरुष उभा होता. तो अंध नव्हता,

पण उन्हाच्या अमर्याद तापाकडे तो अनिमिष डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या पायांखाली सावलीची रेषाही नव्हती, पण तो निश्चलपणे उभा होता. प्रवाशाने भीतभीत विचारलं, इथं कुठं जवळ झाडं आहेत का? कुठं अंग पसरण्या इतकी सावली आहे? त्या भव्य पुरुषाने दूर हात दाखवला, तिथे वटवृक्षांची राई आहे, तेथील झऱ्याचा झुळझुळ आवाज बाहेरही ऐकू येतो. प्रवाशाने दूर दिसणाऱ्या काळसर ठिपक्याकडे पाहिलं आणि तो पुन्हा म्हणाला, तुम्ही आमच्याबरोबर याल? या वणव्यात उभं राहणं तापदायक आहे, तिथल्या छायेत आमच्याबरोबर आपणही विश्रांती घ्या. मी तुमच्याबरोबर येईन, तो भव्य पुरुष म्हणाला, पण छायेत येणार नाही. माझ्या नशिबी सावली नाही आणि माझ्यामुळे तुमच्या वाट्याचीही सावली जाईल. प्रवासी गोंधळून पाहू लागला, पण त्याला पुढे विचारण्याचं धैर्य झालं नाही. अंधाच्या हाताला धरून तो सावलीत आला. तिथे गर्द झाडांच्या मांडवाखाली हिरवी छटा होती. त्याला वाहत्या पाण्याचा शीतल स्पर्श होता. तेथील झऱ्याच्या पाण्याला अंधाराचा गोड काळिमा होता. तो भव्य पुरुष थोड्या अंतरावर एका खडकाजवळ उभा राहिला. आता थंड रात्र सुरू झाली का? छायेत अंग पसरताच अंधाने विचारलं. नाही, ही झाडांची सावली आहे, ती रात्र माऊली अद्याप आलेली नाही, निश्वास टाकत प्रवासी म्हणाला. तुझी थंड रात्र असते कशी? अंधाने विचारलं. त्यावेळी सारं आभाळ मखमली होतं आणि त्यात प्रकाशाचे सहस्त्र कण असतात. मला अंधार माहीत आहे, पण प्रकाशाचे कण असलेला अंधार माहीत नाही, अंध म्हणाला. मला अंधारच माहीत नाही, तो भव्य पुरुष दुरून म्हणाला. काही वेळा तलम रेशमी वस्त्राप्रमाणे मृदू चांदणं पसरतं. शीतल वाऱ्याची झुळूक आली की पानं थरथरतात, पाण्यावर नाजूक लहरी उठतात, प्रवासी म्हणाला. मला अंधार माहितीये, पण चांदणं माहीत नाही, थरथरणारी पानं पाण्याच्या नाजूक लहरी माहीत नाहीत, अंध म्हणाला. मला अंधार माहीतच नाही, तो तेजस्वी पुरुष म्हणाला. रात्र मग आपल्या अथांग प्रेमाची दौलत घेऊन येते. श्रांत शरीर विश्रब्धपणे पसरतं, सुखाच्या धुंदीची उत्कटता विरते, दुःखाची विषारी धग सरते, राव आणि रंक एकाच शांत किमयेत विलीन होतात आणि जीवनातील तप्ततेचा क्षणभर विसर पडतो. रातराणीचा मंद गंध पसरतो, रातकळीचं शुभ्र फूल मध्यरात्रीच उमलतं आणि प्रकाश दिसण्याआधीच आयुष्य संपवून मातीत पडतं. सगळं स्तब्ध होतं आणि सागरात नौकेचं चक्र अविरतपणे फिरत राहावं त्याप्रमाणे साऱ्या विश्वात पृथ्वीचं चक्र मात्र शांतपणे फिरत पुढे सरकतं. प्रवासी जड डोळ्यांनी म्हणाला, मला रातराणीचा गंध माहितीये, पण रातकळीचं पांढरं फूल माहीत नाही, अंध म्हणाला. मला रात्र माहीत नाही, मला अंधार ठाऊक नाही, मला रातराणीचा गंध रातकळीचं फूल अज्ञात आहे, मला प्रकाशाचा चिरंतन शाप आहे, तो भव्य तेजस्वी पुरुष पुन्हा म्हणाला. प्रवाशाला आता राहवलं नाही, त्या हिरवट सावलीत तो उठून बसला आणि धगधगीत वणव्यात अग्निजिव्हेप्रमाणे उभ्या असलेल्या पुरुषाला तो म्हणाला, मनुष्याच्या वाट्याला दुःख आलं, पण रात्रीच्या शांत विश्रांतीची देणगीही आली. ती सम्राटापासून दरिद्री माणसांपर्यंत सगळ्यांना मिळते. हा अंध आहे, त्याला चांदण्याचं वैभव माहीत नाही, पाण्यावरील जरतारी नक्षी ठाऊक नाही, पण तो देखील स्वतःच्या दुःखापासून स्वतःला अंधारात हरवतो. मग आपणच असं का म्हणता? तो भव्य पुरुष किंचित हसला. ते हसणं आर्त होतं. त्याचा आवाज भोवती पसरलेल्या उन्हाप्रमाणे धगधगीत होता, पण माझ्या वाट्याला मात्र चिरंतन प्रकाशाचा शाप आला. तू मानव असून भाग्यवान आहेस,

हे मानवा, मी सूर्य आहे, सूर्य। श्रोते हो, आपण ऐकत होतात जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या कथासंग्रहातील गोष्ट अंधार। वाचनस्वर होता विद्यागौरी ताम्हणकर, सादर करते सुमित श्रीबात। आपण ऐकत होतात देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट।

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. जी

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत

0: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचं गीत. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95-95-24-25-59.
2: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
3: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
2: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
3: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
2: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवडगाव, चिंचवड, पुणे. संपर्क 94-22-311-106.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया. माणिक वर्मा यांच्या स्वरात, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 880551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: सुन।

0: प्रत्येकीलाच प्रतिमास मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमास मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोतेहो, यानंतर स्वयंवर नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नाट्यपद आता ऐकूया. आशा खाडीलकर यांच्या स्वरात, संगीत आहे भास्कर बुवा बखले यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा.
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
6: अहो ऐकलं का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
7: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सा.
6: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास तुच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
7: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
6: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
7: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
9: कार्यक्रमातलं आता शेवटचं गीत ऐकूया. पल्लवी देशपांडे यांचं गीत आहे, देवकी पंडित यांचा स्वर आहे, संगीत आहे नरेंद्र देशपांडे यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6 वाजत आहेत, ऐकूया पुणे वृत्तांत.

विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरू आहे. आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आहे. सध्या मंदिरामध्ये पालखी अगोदरच्या दिंड्यांची मंदिर प्रदक्षिणा सुरू आहे. मानाच्या दिंड्यांमधील प्रत्येकी 50 प्रतिनिधींना आळंदीमध्ये मंदिरात प्रवेश देण्यात आला आहे. काही वेळातच माऊलींची आरती आजोळ घरी मुक्कामासाठी जाईल आणि उद्या पहाटे 5:30 तिथून पुण्याकडे प्रस्थान ठेवेल अशी माहिती देवस्थानातर्फे देण्यात आली आहे. पायीवारीत चालून थकलेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून हे पुण्याचं काम आपल्या हातून होतंय याचं समाधान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. ज्ञानदान

0: लेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून हे पुण्याचं काम आपल्या हातून होतंय याचं समाधान आहे, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केलं. ज्ञानदानाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जपणारा हा उपक्रम असल्याचं ते म्हणाले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायसिस भवनात फिरता वारकरी दवाखाना या उपक्रमाचं उद्घाटन आज मोहोळ यांच्या हस्ते झालं. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पुण्यात आलेल्या वारकऱ्यांची राहण्याची आणि विशेषतः स्वच्छतागृहांची गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्माचार्य गतिविधी आणि भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्या वतीनं वारी मित्रघर अभियान राबवण्यात येत आहे. शहरातील मध्यवर्ती पेठ भागातील नागरिकांनी, व्यापारी आस्थापनांनी आणि खासगी शाळांनी आपली स्वच्छतागृह वारकऱ्यांसाठी खुली करावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. वारी पर्यावरणपूरक करण्यासाठी वारकऱ्यांना चहासाठी कागदाच्या कपाऐवजी स्टील ग्लास वाटपाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या परिसरात येणाऱ्या दिंडीला स्टीलचे ग्लास वाटण्याचं आवाहन डॉ. बी एन आर्किटेक्चर कॉलेजच्या आयटी विभागाचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी केलं आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात एकत्रित येत असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेनं काही बदल केले आहेत. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि आळंदी रस्ता उद्या पूर्णपणे बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून 11 जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत पुणे शहरात अवजड वाहने आणि संथगती वाहनांच्या प्रवेशावर पोलीस वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता बंदी घातली आहे. या कालावधीत अंतर्गत जड वाहतुकीलाही मनाई राहणार आहे. सोलापूर नगर मुंबई नाशिक तसंच कोल्हापूर सांगली आणि सातारा इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांनी चौफुला केडगाव न्हावरे आळेफाटा तसंच शिरवळ निरा सुपे केडगाव मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपोजवळ असलेली एक इमारत कोसळल्याची घटना आज घडली. इमारतीत काही कामगार अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर घाटमाथा, गडकिल्ले आणि अन्य पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा, माळशेज घाट, कांचन धबधबा, रिव्हर्स वॉटरफॉल म्हणजे नाणेघाट, किल्ले शिवनेरी आणि इतर काही पर्यटनस्थळं तसंच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या दोन्ही तालुक्यातील एकंदर 13 रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत घट होत असल्यामुळे आज दुपारी 12:30 वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामधील विसर्ग 27,203 क्युसेकवरून 18,271 क्युसेक इतका करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येण्याची शक्यता आहे. मुठा नदीकाठच्या भागातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. पुणे शहरात आज दिवसभर पावसाची संततधार होती. कमाल 27 तर किमान 23 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये 6:00 वाजता. नमस्कार.
1: संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, शम्मी कपूरला हाताला धरून लाडी गोडी लावून मनवताना आशा पारेख आपल्याला या गाण्यात दिसतात, जे गायलं होतं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी आणि संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी. गीतकार मजरू सुलतानपुरी. 1966 सालचा विजय आनंद दिग्दर्शित आणि नासिर हुसेन निर्मित तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे गीत. या चित्रपटात शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा या कलाकारांनी काम केलं होतं. मंडळी, खरं तर मुख्य भूमिकेसाठी आधी देवानंद यांची निवड झाली होती, पण असं म्हणतात की अभिनेत्री साधनाच्या साखरपुड्याच्या पार्टीत नासिर आणि देवानंद यांच्यात जोरदार वाद झाले आणि देवानंद यांनी हा चित्रपट सोडला. चित्रपटाचं दिग्दर्शन मात्र देवानंद यांचे भाऊ विजय आनंद उर्फ गोल्डी हेच करणार होते, पण तेव्हा नासिर यांनी गोल्डीला आधीच कल्पना दिली की आता चित्रपटात देवानंद नसतील. विजय आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यात शम्मी कपूर यांना कास्ट केले, कारण याआधी त्यांनी तुमसा नहीं देखा आणि दिल देके देखो या दोन मोठ्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. पण शम्मी कपूर यांनी सुद्धा गोल्डी यांना अट घातली बरं का, की जेव्हा देवानंद शम्मी कपूर यांना वैयक्तिक आशीर्वाद देऊन खरोखरच खात्री देतील तेव्हाच मी हा सिनेमा स्वीकारेन. अखेर देवानंद यांनी त्याचा आशीर्वाद शम्मी कपूर यांना दिला आणि चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. दिल देके देखो या चित्रपटातून आशा पारेख यांनी देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं, त्यामुळे त्यांची देखील या चित्रपटासाठी मुख्य नायिका म्हणून निवड करण्यात आली. मंडळी, त्या काळातील सर्वसाधारण रहस्य कथांपेक्षा थोडी विपरीत कथा तिसरी मंजिलनं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये आणली. खुन्याकडे हत्येचा कोणताही पूर्व हेतू नसताना एका अत्यंत अपघाती आणि गोंधळलेल्या परिस्थितीमुळे पीडितेची हत्या होते आणि त्या घटनेभोवती संपूर्ण चित्रपट फिरतो. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या तिसरी मंजिल या चित्रपटाबद्दल. जे गाणं आपण आत्ता ऐकलं त्यात शम्मी कपूर आणि हेलन या दोघांनी धम्माल आणली होती, नाही का? तिसऱ्या कडव्यानंतर तर जवळपास 40 सेकंद कॅमेरा चित्रीकरण करत होता आणि त्यात कुठेही कट किंवा एडिटिंग नव्हतं. तो सिक्वेन्स शूट करणं, त्याची रिहर्सल करणं, त्यासाठीची प्रकाश योजना करणं हे त्या काळात वाटतं तितकं सोपं नव्हतं बरं का. पण तेव्हाच्या दिग्दर्शकांनी, छायाचित्रकारांनी, कलाकारांनी ते आव्हान लीलया पेललं. अजून एक गोष्ट म्हणजे मंडळी, या गाण्यात ड्रम वाजवणारा जो ड्रमर आहे तो संगीतकार म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर सलमान खानचे वडील सलीम खान आहेत. नीट बघितल्यावर तुमच्याही लक्षात येईल. चित्रपटातलं रहस्य, तणाव, उत्कंठा आणि उत्कृष्ट कॅमेरा अँगल्स हे दिग्दर्शक विजयानंद उर्फ गोल्डी यांचं कौशल्य होतं, जे नंतर त्यांच्या अजरामर थ्रिलर ज्वेल थिफ मध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलं. चित्रपटांच्या अशाच गप्पा ऐकूयात उद्याच्या भागात. आता जाता जाता ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार मजरू सुलतानपुरी यांचं तिसरी मंजिल या चित्रपटातलं हे अजून एक गीत.
1: आजा

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत, प्रसारित करत आहोत.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सोबती या चित्रपटातलं गंगाधर महांबरे यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे अरुण दाते यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%,
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.

0: मीठ मसाले चटपटीत लोणची खमंग चटण्या आणि इन्स्टंट्स मसाले।
1: नीता अगं हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये।
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते। ओम
3: आलो मम्मा।
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर।
3: सांग मावशी।
1: अरे चार चार आकडी आहे।
3: अगं तू सांग मावशी।
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782। सांग बरं।
3: 13111।
1: करेक्ट। अरे हेच तर जुळत नव्हतं। ए हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे।
2: मग
1: हे पण कसं आलं तुला?
2: अगं सक्सेस अबॅकस मुळे।
1: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर।
4: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस। ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11 88 88 56 00 11।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता वंदना विटणकर यांचं बालगीत ऐकूया। योगेश खडीकर यांच्या स्वरात, संगीत आहे मीना खडीकर यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखी वर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: वरदक्षिणा या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. मन्नाडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. अहो ऐकलत का, तथास तुचा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारूसा.
1: अहो तथास्तू मध्ये

0: नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते. आणि आता खास मान्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील कथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तू मान्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तू प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात यानंतर अनोळखी चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरात जगदीश खेबुडकर यांचं हे गीत ऐकूया.

0: रामबाण उपाय.
1: कुठे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
0: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता कीचक वध या चित्रपटातलं आपण गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं गीत आहे, संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे आता नाधो महानोर यांचं. स्वर आहे आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकार यांच्या स्वरातलं हे गीत आहे. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि चित्रपट आहे जयत रे जयत.

0: श्रोते हो, याबरोबरच सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास.

0: स्वीकार,
1: समानता,
0: कर्तव्य
1: आणि निरपेक्ष प्रेम
0: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
1: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
0: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
1: आंबेकर लॉन्स, वडकी नाला, पुणे.
0: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
2: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
3: जितेंद्र घोडके सराफ.
4: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.
3: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न.
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर, शिरवळ. संपर्क 866 91 67 67 2.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायातील 7 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मितांजली जोगळेकर यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

चौथ्या अध्यायातला हा सातवा श्लोक, हा श्लोक भगवद्गीतेतला अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. याचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण धनुर्धर अर्जुनाला सांगतायत, हे पार्था, अरे या विश्वातल्या सद्धर्माच्या रक्षणासाठी मी स्वतः पुनः पुन्हा अवतार घेतो. जेव्हा जेव्हा सद्धर्म हा क्षीण होतो आणि अधर्म मात्र चढता वाढता राहतो, तेव्हा तेव्हा त्या अधर्माच्या नाशासाठी आणि सद्धर्माच्या संवर्धनासाठी मी या पृथ्वी तलावर प्रकट होतो, या भूमीवर अवतार घेतो. या गीता श्लोकाचा मायबोली मराठीत अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईत म्हणतात, गळूने जात असे धर्म ज्या ज्या वेळेस अर्जुना, अधर्म उठतो भारी तेव्हा मी जन्म घेत असे. या गीता श्लोकात सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्माला क्षीणता प्राप्त होते, म्हणजे ह्याचा अर्थ असा की धर्म म्हणजे सद्धर्म हा कधीच नष्ट होत नाही, पण त्याला ग्लानी मात्र येऊ शकते. ग्लानी म्हणजे दुबळेपणा, अशक्तपणा किंवा शैथिल्य. जेव्हा सद्धर्माच्या आचरणाबाबत समाजात शिथिलपणा निर्माण होतो, तेव्हा असत प्रवृत्ती, दुष्प्रवृत्ती या जोर धरू लागतात. आणि आपला नेहमीचाच अनुभव आहे की सात्विकांचा समाज कधी संघटित नसतो, पण वाईट प्रवृत्तींची मात्र चटकन जवळीक होते. धर्माचा आवाज दडपला जातो आणि अधर्माची शिरजोरी भयावह होते. त्या त्यावेळी सद्धर्माच्या रक्षणासाठी स्वतः भगवंत अवतार घेतात. यदा यदा हि धर्मस्य हा गीता श्लोक म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी अखिल विश्वातल्या सर्व सज्जन शक्तीला दिलेलं अत्यंत महत्वाचं अभिवचन आहे. हे साधं आश्वासन नाही तर अभिवचन आहे. ही भगवंतांची सत्य प्रतिज्ञा आहे. अर्थात तिचा उद्घोष व्हायला धनुर्धर अर्जुनाचा मुळातला प्रश्न कारणीभूत झालाय. अर्जुन हा भगवद्गीतेचा फक्त श्रोता नाही, तर तो विनम्र आणि विचक्षण असा प्रश्नकर्ताही आहे. तो चिकित्सक शिष्य आहे आणि प्रत्यक्ष गीता वचनच आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे सद्गुरु ज्ञानवंतांना खऱ्या सत्शिष्याने सरळ मार्गाने, सरळ मनाने आणि विनम्रपणे प्रश्न विचारला की ज्ञान प्राप्ती होते, अशी भारतीय ज्ञान परंपराच आहे. याच जिज्ञासक वृत्तीने या चौथ्या अध्यायात अर्जुन म्हणतो.

हे भगवंता, तू म्हणालास हा पुरातन कर्मयोग, मीच यापूर्वी साक्षात सूर्याला तसंच विवस्वान मनुला आणि सूर्यवंशी इक्ष्वाकू राजाला सांगितला, पण तू तर माझ्या बरोबरीचा वसुदेव पुत्र यादव आणि या प्राचीन मंडळींना हा पुरातन योग तुझ्याकडून कसा काय संक्रमित झाला, हे कसं काय, हे कोणाला पटेल? अर्जुनाच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य पूर्वजन्माची आणि नियत पुनर्जन्माची वस्तुस्थिती सांगताना त्यांचं हे प्रख्यात अभिवाचन उच्चारतायत. ते म्हणतायत, हे अर्जुना, सद्धर्माच्या रक्षणासाठी आणि अधर्माच्या विनाशासाठी गरज पडेल तेव्हा पुन्हा पुन्हा अगदी जाणीवपूर्वक मी अवतार घेत असतो. या संदर्भात स्वतः भगवंत आणखीन एक रहस्य उलगडून दाखवतात. ते म्हणतात, हे पार्था, अरे माझे आणि तुझेही यापूर्वी अनेक जन्म झालेत, ते सगळे मला माहिती आहेत, पण तुला माहीत नाहीत. कारण माझ्याजवळ आदी प्रकृती किंवा मूळ माया ही एक विलक्षण शक्ती आहे. त्या अचिंत्य शक्तीच्या सहाय्याने मी परमात्मा जरी मुळात जन्मरहित आणि अविनाशी असलो तरी संत सज्जनांच्या रक्षणाच्या हेतूने मी परमेश्वर रूपाने या पृथ्वीतलावर मला गरज वाटेल तेव्हा अवतार घेतो. ते माझं नियत कर्तव्यच आहे. इथेच आपण मनुष्य मात्राचा सामान्य जन्म आणि भगवंतांचा विशेष अवतार या दोहोंमधला फरक समजून घेतला पाहिजे. यासाठी पंडित सातवळेकर एक मार्मिक दृष्टांत देतात. एका नगरात एक तुरुंग आहे, त्यात काही कैदी ठेवलेले आहेत. एक दिवस त्या तुरुंगाचं निरीक्षण करायला तिथला राजा स्वतःच्या प्रधानासह गेला. जोपर्यंत त्या तुरुंगात राजा आणि प्रधान असतील तेव्हा त्यावेळी तिथले कैदीही असतील, म्हणजे राजाही तुरुंगात आहे आणि कैदीही तुरुंगात आहेत. पण राजा स्वतंत्र आहे आणि कैदी बंदिस्त आहेत. त्याप्रमाणे भूत मात्र, मानव मात्र हे पृथ्वीवर परतंत्र आहेत आणि परमेश्वर मात्र स्वतंत्र आहे. त्याचा जन्म सर्वसामान्य नाही तर विशेष अवतार आहे. म्हणूनच या श्लोकात महत्वाचे शब्द येतात की तदात्मानं सृजाम्यहम्, म्हणजे मी आपलं रूप रचतो, आकार घेऊन प्रकट होतो. याचा अर्थ जीव मात्र बद्ध असतात पण अवतार मात्र स्वतंत्र असतो, मुक्त असतो. भगवंतांच्या या भूमिकेतून यदा यदा ही धर्मस्य या गीताश्लोकाचा जन्म झालेला आहे. या श्लोकाबद्दल आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा भावे म्हणतात, आपल्या पूर्वीच्या जन्मांचं सविस्तर ज्ञान केवळ आपल्याकडेच भगवंतांनी राखून ठेवलंय. त्या भगवंतांच्या भक्तांना त्यांनी पूर्वीच्या जन्मात संपादलेल्या पारमार्थिक अनुभवांचं भान असू शकतं, पण पूर्वजन्मांचं सविस्तर ज्ञान असण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ परमेश्वराचंच आहे. या संदर्भात काही अभ्यासक म्हणतात की मनुष्य मात्राला आपल्या पूर्वजन्मांचं ज्ञान योगशास्त्रातल्या जातीस्मर या सिद्धीनी प्राप्त होऊ शकतं. हे संभवनीय आहे, पण त्याला फार मोठ्या मर्यादा आहेत, हेही विसरता येणार नाही. उलट या संदर्भात भगवंतांची शक्ती विलक्षण आहे, याचीच ग्वाही भगवान श्रीकृष्ण भक्त श्रेष्ठ अर्जुनाला देत आहेत. ही शक्ती किती विलक्षण असावी, तर ते वैशिष्ट्य केवळ परमात्म्याचंच आहे. म्हणून तर तो अजन्मा असून जन्म घेतो, निर्विकार असून विकारी बनतो, सकल सत्ताधीश प्रभू असूनही भक्ताचा सारथी होतो आणि मुळात त्याच्या ताब्यात प्रकृती असताना अवतार घेताना मात्र आपण प्रकृतीच्या ताब्यात आहोत असं भासवतो. नेमके शब्द सांगायचे तर तो वश प्रकृती असून वरकरणी मात्र प्रकृती वश असल्याचं दाखवतो. म्हणून तर प्रभू श्रीराम शरयू नदीत अंतर्धान पावतात तर भगवान श्रीकृष्णाला व्याधाचा बाण लागतो. या साऱ्या त्या भगवंताच्या अवतार लीलाच असतात, पण मुळात प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण असे अवतार कशासाठी आहेत, तर धर्मरक्षण आणि अधर्मनाश. अशा स्थितीत आपल्याला धर्म आणि अधर्म या संकल्पना समजून घ्याव्या लागतील, त्याच्या व्याख्या नेमक्या कराव्या लागतील. त्या कशा आहेत, तर धर्म म्हणजे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टी समतोल पद्धतीने साधणारी सदाचार व्यवस्था, ती वैयक्तिकही असते आणि सामाजिकही असते. याच्या उलट असणारा अधर्म म्हणजे काय, तर सद्धर्माच्या सतत विरोधी असणारी समाजव्यापी असणारी असुरी प्रवृत्ती म्हणजे अधर्म. साध्या भाषेत सांगायचं तर ज्या परिस्थितीत सज्जनांना तोंड लपवून वावरावं लागतं आणि दुर्जन मात्र उजळ माथ्यांनी वावरतात, ही अधर्माची परिस्थिती. आणि याच अधर्माच्या परिस्थितीला नष्ट करण्यासाठी भगवंत अवतार घेतात, याची खात्री प्रस्तुत श्लोकात दिली गेलेली आहे. माऊली ज्ञानेश्वर भगवंत मुखाने

सांगतात, जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे, ऐसा ओघू हा स्वभावे आद्यू असे, म्हणून अजत्व परते ठेवी मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मोहा। म्हणजे भगवंत स्पष्टपणे सांगतात की सद्धर्माचं रक्षण प्रत्येक युगात मी करावं, हा क्रम अगदी प्रारंभापासून चालत आलेला आहे। माझ्या संत सज्जन भक्तांना माऊलीच्या मायेने मी सांभाळावं, हे माझं आद्य कर्तव्यच आहे। भगवंतांचं हे अभिवचन सद्धर्म रक्षकांना केवढा दिलासा देणार आहे। आजच्या संदर्भात हा श्लोक नैराश्यातून बाहेर काढणारा, सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढवणार आहे। आपण तीन स्तरांवर या श्लोकातून ऊर्जा मिळवू शकतो। कोणीतरी समाजासाठी, मी समाजासाठी आणि मी माझ्यासाठी। आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सततच्या निराशाजनक घटना आणि प्रसंगातून कोणीतरी नक्की वाट दाखवणारा, निराशेतून बाहेर काढणारा समोर येईल, जन्माला येईल। दुसरं म्हणजे अशा परिस्थितीत कदाचित माझ्याच हातून काहीतरी चांगलं कार्य समाजासाठी घडेल अशी ताकद मी मिळवीन। आणि तिसरं म्हणजे माझ्याच आयुष्यात काही कठीण काळ आला असेल तर माझ्यात जी आंतरिक शक्ती आहे त्याच्याच मदतीने मी स्वतःला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढेल। अर्थात याचा अर्थ हाच की आपला दृष्टिकोन सकारात्मक हवा आणि प्रचंड आत्मविश्वास हवा, जो माझ्यासाठी आणि समाजासाठी उपयोगी पडेल।

0: वस्तू। श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातील सातवा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी, श्लोकगायन केलं होतं स्मितांजली जोगळेकर यांनी, निवेदक आणि सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर। पुन्हा भेटूया या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात।
1: कमी वजनाच्या अत्यंत लोकप्रिय देखण्या दागिन्यांसाठी खास दालन
2: जितेंद्र घोडके सराफ।
3: फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।
2: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लाईन बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
4: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे। मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची।
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
4: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
6: श्रोते हो, याबरोबरच आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत। ठीक 7 वाजता जयमाला कार्यक्रम आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत।
7: की सुरीली धड़कन कार्यक्रम जयमाला लेकर हम बस थोड़ी ही देर में हाजिर होंगे।
8: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ. अहो, ऐकलत का? तथास्तुचा

0: मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
1: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट, जोक नको मारू सर.
0: अहो तथास्तु मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अश्युअर्ड डिस्काउंट आहे.
1: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
0: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
1: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट tathastu.fashion.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आशा भोसले यांच्या स्वरात आता आपण गीत ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर यांची ही रचना आहे. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.
4: पांडुरंग कांती दिव्य तेज धरक. पंढरपूरला पंढरीच्या देवळातली पंढरीची जी मूर्ती आहे ती काळ्या पाषाणाची आहे. त्याचं नाव पांडुरंग आहे. ही भक्ताची प्रतीती आहे. त्या ओबड धोबड मूर्तीमध्ये सुद्धा लावण्याची प्रभा फाकल्याची प्रतीती येणं हे सामर्थ्य, हे आत्मनिष्ठा शरीतीचं भक्तीचं सामर्थ्य आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: श्रीमन महागणाधिपती नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो.

0: फ्रेश डाइन, सर्व प्रकारच्या ब्रँडेड रेनकोट, छत्री, जॅकेट साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाइन। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
2: श्रोतेहो, आता कार्यक्रमात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची रचना आपण ऐकणार आहोत। संगीत आहे मधुकर पाठक यांचं।

0: सलगसखे सलगसखे पंढरीला
1: जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल।
2: श्रोते हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात। गीत आहे वंदना विटणकर यांचं आणि संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं।

0: श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हवा महल हा कार्यक्रम आता आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
2: अरविंद नीमा की लिखी नाटिका नैहर छूटो जाए. निर्देशक हैं जटाशंकर शर्मा.

0: कौन है? अंदर आ जाओ।
1: अरे कृष्णन बेटा, तुम?
2: जी नमस्ते।
1: नमस्ते।

0: दीदी को वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि स्वामिनीचा मानसून इश्य सेल सुरू झाला, 10 ते 50% डिस्काउंट। स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे,

0: Okay. तो अपने दिल को समझाओ ना।
1: मचल उठा ये दिल।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ. तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

है, रात आधी है, कहीं तेरी मेरी बात भी आधी न।

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन। स्वागत है आप सभी का कार्यक्रम रंग तरंग में।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करत आहोत
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आजचा बेला के फूल हा कार्यक्रम यमन रागातील गाण्यांवर केंद्रित आहे। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बरसात की रात या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीत रोशन यांचं।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: अहो ऐकलत का, तथास तुझा मॉन्सून सेल सुरू झालाय आणि सर्व व्हरायटीज वर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट आहे.
2: सेल मध्ये अश्युअर्ड डिस्काउंट? जोक नको मारू सा.
1: अहो तथास तू मध्ये नेहमीच उत्तम दर्जा आणि रास्त किंमतच असते, आणि आता खास मॉन्सून निमित्त त्याच रास्त किमतीवर अश्युअर्ड 10-30% डिस्काउंट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि आता तर प्रभात रोड वरील तथास्तूच्या भव्य दालनातील लेटेस्ट आणि एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज वर देखील 10-30% अशोर्ट डिस्काउंट आहे.
2: अरे वा, मग हे घे माझं क्रेडिट कार्ड आणि कर मनसोक्त खरेदी.
1: तथास्तु मॉन्सून सेल एकमेव विश्वसनीय सेल. तथास्तु प्रभात रोड लेन नंबर 13 जवळच उत्तम पार्किंग व्यवस्थेसह. तथास्तु कुंठेकर रोड पुणे आणि लक्ष्मीपुरी लक्ष्मी रोड कोल्हापूर.
2: ऑनलाइन शॉपिंगचा लाभ घ्या. आमची वेबसाईट तथास्तु.fashion.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोते हो, आता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात आसद भूपाली यांचं गीत ऐकूया. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट आहे पारसमणी.
4: वो जब याद आए

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: चित्रलेखा या चित्रपटातलं साहिर यांचं गीत ऐकणार आहोत आपण. मोहम्मद रफी यांच्या स्वरात, संगीत आहे रोशन यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
4: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59.
7: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
8: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: राजेंद्र कृष्ण यांचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूया. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि चित्रपट आहे अंतपढ.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात हम दोनों या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे जयदेव यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो, 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे जंगली या चित्रपटातलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरात. हसरत जयपुरी यांचं गीत आहे, संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी पूजा मिजार आता आपला निरोप घेते. शुभरात्री. FM बँड 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.

हॅलो, आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. 5:13:50. हॅलो, आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. 5:13:58. 14:14.